शके 1948 अर्थातच 21 जुलै 2026 आजच्या प्रसारणसभेत मी आपली रेडिओ मैत्रीण स्वप्नाली झाडे आमच्या सर्व रसिक श्रोत्यांचं मनस्वी स्वागत करते. श्रोते हो, सकाळचे 5:56 झाली आहेत. आजच्या प्रसारणसभेची सुरुवात करूयात मंगल ध्वनीनं. ऐकूयात उस्ताद बिस्मिल्ला खा आणि सहकाऱ्यांनी सनईवर वाजवलेली मंगल धून.

नमस्कार धाराशिव, सुप्रभात श्रोते हो. FM बँडच्या 101.3 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं धाराशिव केंद्र. श्रोते हो, आज मंगळवार, भारतीय सौर दिनांक 30 आषाढ,

उस्ताद बिस्मिल्ला खा आणि सहकाऱ्यांनी सणईवर वाजवलेली मंगल धून आत्ताच आपण ऐकलीत. आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सकाळचे ठीक 6 वाजत आहेत. हिंदी समाचार दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

विलास अडकर यांचं भक्तिगीत आपण ऐकलत. उषा मंगेशकर यांच्या स्वरात मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात संत नामदेव महाराज यांची भक्तिरचना सुरेश वाडकर यांच्या आवाजात, संगीत श्रीधर फडके यांचं.

मंगल प्रभात हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर संत ज्ञानेश्वर महाराज यांची भक्तिरचना लता मंगेशकर यांच्या स्वरात, संगीत पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं.

ही भक्तिरचना आपण ऐकलीत मंगल प्रभात या भक्ती संगीताच्या कार्यक्रमात. कार्यक्रमात शेवटी ऐकूयात परेश पवेकर आणि सहकाऱ्यांनी गायलेली देशभक्तीपर गीतरचना.

परेश पवेकर आणि सहकाऱ्यांनी गायलेल्या या देशभक्तीपर गीतरचनेसोबतच आजचा मंगल प्रभात हा भक्तीसंगीताचा कार्यक्रम इथं समाप्त करत आहोत.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी धाराशिव केंद्राची प्रसारण सभा. सकाळचे 6:35 होत आहेत. आता जाणून घेऊयात आज दिवसभरात प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा काही क्षणातच.
1: दूध सारीचा मेगा महोत्सव, लाखो गृहिणींच्या विश्वासाचा आणि पसंतीचा साडी महोत्सव, कारखान्यातून थेट आपल्यापर्यंत, त्यामुळे मेगा बचत, साड्यांच्या हजारो व्हरायटी. श्री दूध सारीज, साठी गल्ली सोलापूर.

ऐकूयात आज दिवसभरात प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेनंतर लगेचच 6:40 कृषीवाणी या कार्यक्रमात आंब्याच्या झाडावर पडणाऱ्या किडींची ओळख याविषयी माहिती. संकलन आणि निवेदन आहे दौलत निपाणीकर यांचं. 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि ठीक 6:50 परिसर हा पर्यावरणावर आधारित कार्यक्रम. हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करू. मराठी चित्रपट संगीत हा कार्यक्रम 6:55 7:25 महाराष्ट्र शासनाचा प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करू. भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम 7:40 8:00 लखलख चंदेरी हा

0: हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. 8:40 पायी वारी पंढरीची संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्याचा आकाशवाणी वृत्तांत आम्ही मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करू. निर्मिती आहे सोलापूर केंद्र. 9:00 विविध भारती मुंबई केंद्राचे कार्यक्रम सहक्षेपित होतील. 10:00 दिव्य स्वतंत्र भारताचे. या कार्यक्रमात क्रांतिकारक लाल मोहन सेन यांच्याविषयी माहिती आम्ही प्रसारित करू. संकलन आणि निवेदन आहे सुषमा लोंढे यांचं. 10:30 गीतांजली हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. मिश्र संगीत हा कार्यक्रम सकाळी ठीक 11:00 प्रसारित करू. 11:30 गीतबहार हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 12:00 वनिता मंडळ या महिलांसाठीच्या कार्यक्रमात हा कार्यक्रम मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करू. 1:00 ते 5:00 विविध भारती मुंबई केंद्राचे कार्यक्रम सहक्षेपित होतील. 1:40 मुंबई जिल्ह्याचं जिल्हा वार्तापत्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करू. 5:00 गीतगुंजन हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 5:30 युववाणी हा युवक मित्रमैत्रिणींसाठीचा कार्यक्रम मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करू. 6:05 कार्यक्रमांची रूपरेषा सांगितली जाईल. मैफिले गझल हा कार्यक्रम 6:10 आपण ऐकू शकाल. 6:30 स्वयंसिद्धा या महिलांसाठीच्या कार्यक्रमात वाट स्वावलंबनाची याविषयी अनिता जगताप यांच्याशी शीतल कुलकर्णी यांनी केलेली खास बातचीत आम्ही प्रसारित करू. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत किशोर पवार. 7:15 वृत्तविशेष हा कार्यक्रम मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करू. 7:30 प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी. या कार्यक्रमात आज वसंतराव नाईक मराठवाडा विद्यापीठ परभणी यांच्याकडून प्राप्त झालेला पीकनिहाय कृषी सल्ला प्रसारित करू. यासोबतच आरोग्य सल्ला या अंतर्गत रजोनिवृत्ती याविषयी माहितीचा भाग 5 प्रसारित होईल. तज्ज्ञ डॉक्टर आहेत स्मिता गवळी. आणि धाराशिव जिल्ह्याचा उद्या बुधवार दिनांक 23 जुलै 2026 हवामान अंदाज आम्ही प्रसारित करू. वाचकस्वर आहे दौलत निपाणीकर यांचा. निवेदन अनिता तांबे यांचं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत किशोर पवार. 7:15 लोकरंग हा लोकसंगीताचा कार्यक्रम. यामध्ये ज्ञानदेव थोडसरे आणि सहकाऱ्यांनी गायलेली देवीची गाणी आपण ऐकू शकाल. 8:30 संसद समीक्षा मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 9:00 विविध भारती मुंबई केंद्राचे कार्यक्रम सहक्षेपित होतील. 10:00 संसदेतील प्रश्नोत्तरकालीन कामकाजाचं ध्वनीमुद्रण मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. श्रोते हो, या सर्व कार्यक्रमाबरोबरच हिंदी इंग्रजी मराठीतून बातमीपत्र आम्ही नियोजित वेळी सहक्षेपित करू. तर ही होती आज दिवसभरात प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. 6:40 होत आहेत. प्रसारित करत आहोत कृषीवाणी हा कार्यक्रम काही क्षणातच. तत्पूर्वी जाहिरात संदेश.
1: गुडघेदुखी, गुडघ्यामध्ये पाणी होणे, मणका विकार, सायटिका, लिगामेंट टियर, फ्रोझन शोल्डर, आमवात, संधिवात, हातापायांना मुंग्या येणे, पॅरालिसिस, एव्हीएन, गाऊट, चिकनगुनिया यांसारखे आजार, तसेच सर्व प्रकारच्या सांधेदुखी पासून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांच्या सिद्धिविनायक क्लिनिकची कार्टिलेज रिजनरेशन उपचार पद्धती निवडा. सांधेदुखी मुक्त बनण्यासाठी आजच फोन करा 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.
0: श्रोते हो, कृषीवाणी या कार्यक्रमात आज ऐकूयात आंब्याच्या झाडावर पडणाऱ्या किडींची ओळख याविषयी माहिती. संकलन आणि निवेदन आहे दौलत निपाणीकर यांचं.

नमस्कार मंडळी, कृषीवाणी या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. मंडळी, आंब्यावर तुडतुडे ही कीड सर्वात हानिकारक समजली जाते. ही कीड प्रथम आंब्याची कोवळी पालवी खाते, मोहर खाते आणि त्यानंतर लहान फळातील रस सुद्धा शोषण करून घेते. त्यामुळे मोहर आणि लहान फळांची गळ होते. तसंच तुडतुड्यांनी शरीराबाहेर टाकलेल्या चिकट द्रवामुळे मोहरावर आणि पानावर काळ्या रंगाची बुरशी वाढते. त्यामुळे आंब्याची पानं काळी पडतात आणि पानातील कर्बग्रहणाची अर्थात प्रकाश संश्लेषणाची क्रिया मंदावते. अशी ही तुडतुडे नावाची कीड आंब्यासाठी घातक आहे. यानंतर पुढची जी आहे ती आहे शेंडे पोखरणारी अळी. ही कीड प्रामुख्याने लहान रोपांना आणि नवीन लागवड केलेल्या कलमांना अपाय करते. ह्या अळ्या जुलै ते ऑगस्ट या महिन्यात नवीन आणि कोवळी फूट पोखरतात. त्यामुळे शेंडे वाळून जातात आणि मोहर निघाल्यावर मोहराचा दांडा सुद्धा पोखरते ही अळी. त्यामुळे मोहराची गळ सुद्धा होते. या किडीचं नियंत्रण करण्यासाठी कीडग्रस्त काड्या कापून त्याचा अळीसह नाश करावा लागतो. आंब्यावर पुढची कीड आहे फळमाशी. आंब्याच्या फळांच्या सालीत ही फळमाशी अंडी घालते. अंड्यातून 2-3 दिवसातच अळ्या बाहेर येतात आणि त्या फळांचा गर खायला सुरू करतात. फळमाशी सालींच्या आतील भागावर उपजीविका करते, त्यामुळं तिचे नियंत्रण करणे अवघड होऊन जाते. झाडावरील कीडग्रस्त फळे आणि झाडाखाली पडलेली फळे एकत्र गोळा करून अळीसह त्याचा नाश करणे हा उपाय उरतो आपल्याकडे. त्यानंतरची कीड आहे वाळवी. आता वाळवी सर्वांना ऐकीव शब्द आहे आणि काहींना माहिती सुद्धा आहे. ही कीड झाडांची मुळे, फांद्या आणि खोडावरील सालीवर आपली उपजीविका करते. मुळावर मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्यास पूर्ण झाड वाळून जाते. झाडाकडे दुर्लक्ष केलं की खोडावर मातीचा पापुद्रा तयार करतात आणि त्याखाली या वाळवी राहतात. तिथं राहून झाडाची त्या साल खातात. कालांतरानं वाळवीच्या प्रादुर्भावाने पूर्ण खोड पोखरले जाऊन त्याची ढोली तयार होते आणि वाळवीचा प्रादुर्भाव हा लहान रोपापासून मोठ्या झाडापर्यंत कोणत्याही वयाच्या झाडाला होऊ शकतो हे लक्षात राहू द्या.

कृषीवाणी कार्यक्रमात आज आपण आंब्याच्या झाडावर पडणाऱ्या किडींची ओळख याविषयी माहिती ऐकलीत. संकलन आणि निवेदन होतं दौलत निपाणीकर यांचं.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी धाराशिव केंद्राची प्रसारण सभा. सकाळचे ठीक 6:45 होत आहेत. सुरुवातीला आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर ठीक 6:50 परिसर हा पर्यावरणावर आधारित कार्यक्रम. हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: मिनिट झाली आहेत. आरोग्यम धन संपदा.
1: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत. श्रोतेहो, कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत डॉक्टर ज्योती रोकडे यांनी मेनोपॉज याविषयी दिलेल्या माहितीचा भाग पहिला.
2: नमस्कार श्रोतेहो, आज आपण प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात एकदाच येणाऱ्या पण अनेक

0: प्रश्न अनेक गैरसमज आणि काही प्रमाणात भीती निर्माण करणाऱ्या एका महत्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत आणि हा विषय आहे मेनोपॉज म्हणजेच रजोनिवृत्ती. आपल्या समाजात मुलींच्या पहिल्या पाळीबद्दल बोलणे अजूनही काही प्रमाणात संकोचाचे मानले जाते. त्याचप्रमाणे आयुष्याच्या उत्तरार्धात येणाऱ्या मेनोपॉजबद्दलही अनेक महिला उघडपणे बोलत नाहीत. काही जणी आपल्या तक्रारी लपवून ठेवतात तर काहींना वाटतं हे वयोनुसार आहे, आता सहन करायचं. पण प्रत्यक्षात आज वैद्यकीय विज्ञानाने या काळात महिलांचे जीवन अधिक निरोगी, सक्रिय आणि आनंदी करण्यासाठी अनेक प्रभावी उपाय उपलब्ध करून दिले आहेत. सर्वप्रथम आपण समजून घेऊया की मेनोपॉज म्हणजे नेमकं काय. स्त्रीला सलग 12 महिने किंवा 1 वर्ष मासिक पाळी आली नाही तर त्या अवस्थेला मेनोपॉज असं म्हणतात. हा कोणताही आजार नाही तर हा स्त्रीच्या जीवनातील एक नैसर्गिक टप्पा आहे. जशी किशोरावस्थेमध्ये पहिली पाळी सुरू होते तशीच एका विशिष्ट वयानंतर मासिक पाळी कायमची बंद होते. भारतातील महिलांमध्ये मेनोपॉजचं सरासरी वय सुमारे 46 ते 48 वर्ष आहे, पण बहुतांश महिलांमध्ये ते 45 ते 55 या वर्षांच्या दरम्यान येतो. काही महिलांना 40 वर्षांपूर्वीच मेनोपॉज येऊ शकतो, त्याला आपण प्री मॅच्युअर मेनोपॉज असं म्हणतो. अशा वेळी तज्ज्ञांचा सल्ला घेणं अत्यंत आवश्यक असतं. मेनोपॉज हा काही एका दिवसात होत नाही, त्याच्या आधी काही वर्षांचा एक संक्रमण काळ असतो ज्याला आपण इंग्रजीमध्ये पेरीमेनोपॉझल पिरियड असं म्हणतो. या काळात पाळीचं स्वरूप बदलू लागतं. काही वेळा पाळी उशिराने येते, काही वेळा लवकर होते, तर काही महिलांना जास्त किंवा कमी प्रमाणामध्ये रक्तस्त्राव होतो. हा बदल अनेक महिलांमध्ये भीती निर्माण करू शकतो, पण बऱ्याच अंशी तो हार्मोन्सच्या बदलांमुळे होत असतो. आता प्रश्न पडतो की हे बदल का होतात. आपल्या शरीरामध्ये 2 अंडाशय असतात, त्यालाच आपण ओव्हरी असं म्हणतो, ज्यामध्ये इस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉन हे 2 हार्मोन्स तयार होतात. वयानुसार अंडाशयाची क्षमता कमी होत जाते आणि त्याप्रमाणे हार्मोनचं प्रमाणही कमी होतं आणि त्याचा परिणाम शरीरातील जवळजवळ प्रत्येक अवयवावर दिसू लागतो. इस्ट्रोजनचा प्रभाव फक्त गर्भाशयावरच नसतो तर तो हाडे, हृदय, मेंदू, त्वचा, स्नायू, मूत्रसंस्था आणि योनिमार्ग यावरही असतो. मेनोपॉजची दिसणारी लक्षणे ही देखील वेगवेगळ्या प्रकारची असतात.
1: श्रोतेहो आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आताच आपण डॉक्टर ज्योती रोकडे यांनी मेनोपॉज याविषयी दिलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादरकर्ते मुक्सित मुजावर. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचं प्रथम प्रसारण आपण ऐकलं. यामध्ये मेनोपॉज याविषयी दिलेली माहिती आपण ऐकली. सहभागी तज्ज्ञ होते डॉक्टर ज्योती रोकडे. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती. हा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल 2:05. सकाळचे 6:50 होत आहेत. ऐकूया परिसर.

0: Борисе, श्रोत्याहो, परिसर या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत. परिसर या कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण ऐकणार आहोत पर्यावरण तज्ज्ञ तृप्ती देशपांडे यांनी पर्यावरण रक्षणासाठी इंटेरियर डिझायनरची जबाबदारी याविषयी सांगितलेली माहिती.
1: नमस्कार श्रोतेहो, परिसरच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत इंटेरियर डिझायनर पर्यावरण संरक्षणासाठी काय करू शकतात. इंटिरियर डिझायनर घर किंवा ऑफिसची वास्तू सुंदर बनवतात, पण त्याचबरोबर ते पर्यावरण पूरकही बनवू शकतात. उदाहरणार्थ प्लास्टिक किंवा रासायनिक वस्तूंपेक्षा नैसर्गिक साहित्य, बांबू, लाकूड, माती, कापूस यांचा वापर वाढवता येऊ शकतो. कमी वीज वापरणारे एलईडी दिवे, नैसर्गिक प्रकाशाचा जास्त वापर, घरात शुद्ध हवा करणारी

0: झाडे यांचा समावेश करता येतो. आजकाल मिनिमल डिझाईन लोकप्रिय होत आहे. कमी वस्तू, जास्त मोकळी जागा आणि पुनर्वापर करता येणारे फर्निचर हे पर्यावरणासाठी चांगले आहे. जुन्या फर्निचरचे नूतनीकरण करून त्याला नवीन रूप देणे ही सुद्धा पर्यावरणपूरक कल्पना आहे. इंटिरियर डिझायनर ग्राहकांच्या सौंदर्य दृष्टीसोबतच पर्यावरणाची जबाबदारीही जपू शकतात. आर्किटेक्टप्रमाणेच प्रत्येक खोलीत एक ग्रीन कॉर्नर क्रिएट करून त्या खोलीचा जिवंतपणा इंटिरियर डिझायनर निश्चितपणे वाढवू शकतो. अगदी ऑफिसमध्ये सुद्धा ऑफिसचे वातावरण कंटाळवाणे न वाटण्यासाठी जागोजागी हिरव्यागार झाडांची पेरणी करून ते ऑफिस उत्साहाने भरलेले इंटिरियर डिझायनर करू शकतात. एखाद्या छोट्याशा टेबल स्पेसवरही एक पिटुकले हिरवे छान झाड हे काम करणाऱ्या माणसाला उत्साह देते. ऑफिसमधील टार्गेट्स आणि स्ट्रेस कमी होण्यासाठी ही झाडे ऑफिसमध्ये फार महत्वाचे स्ट्रेस बस्टर म्हणून काम करतात. घराचे सुंदर डिझाईन तयार केलेल्या आर्किटेक्टच्या जोडीने इंटिरियर डिझायनर हा प्रत्यक्ष काम करणारा किंवा ग्राहकाशी थेट संपर्कात असणारा माध्यम असतो, जो त्या ग्राहकाला त्या घराचे सौंदर्य कित्येक पटीने वाढवून देऊ शकतो. फक्त काही ग्रीन कॉर्नर्स तयार करण्याने त्याची मेहनत फळाला येऊ शकते. समाजातील प्रत्येक घटकाने आपली जबाबदारी ओळखून जर या प्रकारे आपल्या व्यवसायामध्ये 100% मेहनत घेतली तर व्यवस्थित खतपाणी मिळालेल्या झाडाला जशी गोड फळे लागतात तशीच व्यवसायातही गोड फळे चाखायला मिळतील. इंटिरियर डिझायनरने स्वतःच्या व्यवसायाचे शिक्षण घेत असतानाच जर थोडेफार कंपोस्टिंग, टेरेस गार्डन याचेही शिक्षण घेतले तर त्याच्या व्यवसायात नक्की वृद्धी होईल यात शंका नाही. ते शक्य नसेल तर एखाद्या लँडस्केप डिझायनरच्या मदतीने इंटिरियर डिझायनर नक्कीच चांगले रिझल्ट देऊ शकतात. आजकाल हौशी बागप्रेमी म्हणजे ज्यांना पर्यावरण संरक्षणामध्ये चांगले काम करायचे आहे त्यांची जाणही उत्तम आहे असे लोक यासाठी पुढे येत आहेत. त्यांचीही मदत इंटिरियर डिझायनर घेऊ शकतो. अशा पद्धतीच्या एक्सक्लुझिव्ह सर्व्हिसबद्दल ग्राहकाची कौतुकाची मानसिकता त्या डिझायनरचा व्यवसाय वाढीस मदत करू शकतो. आज आपण इंटिरियर डिझायनर पर्यावरण संरक्षणात कशाप्रकारे मदत करू शकतो हे पाहिले.
1: श्रोत्याहो परिसर या कार्यक्रमात आताच आपण पर्यावरण रक्षणासाठी इंटिरियर डिझायनरची जबाबदारी याविषयी पर्यावरण तज्ज्ञ तृप्ती देशपांडे यांनी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादरकर्त्या तेजा दुर्वे, ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

0: परिसर या कार्यक्रमाचं प्रथम प्रसारण आपण ऐकलं. यामध्ये इंटिरियर डिझायनरची जबाबदारी याविषयी माहिती आपण ऐकली. सहभागी तज्ज्ञ होते तृप्ती देशपांडे.
1: FM बँडच्या 101.3 मेगाहर्ट्झवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी धाराशिव केंद्राचे कार्यक्रम. सकाळचे ठीक 6:55 झाली आहेत. ऐकूयात मराठी चित्रपट संगीत. कार्यक्रमात सुरुवातीला अनुपमा या चित्रपटासाठी सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं, स्नेहल भाटकर यांनी संगीत दिलेलं, गदी माडगुळकर यांचं गीत.

0: वर्क फ्रॉम होम हाई सैलरी बस एका क्लिक मध्ये अरे
1: फसली
2: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका आरबीआय सांगते
3: जाणकार बना सतर्क रहा

0: आशा भोसले यांनी गायलेलं ग दि माडगुळकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं सुधीर फडके यांचं, तर चित्रपट होता गुरुकिल्ली. मराठी चित्रपट संगीत हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून.
1: श्रोते हो, तुम्हाला तुमच्या उत्पादन व्यवसायाची जाहिरात द्यायची आहे का? तर तुम्ही आपल्या आकाशवाणी धाराशिव केंद्रावर अगदी योग्य दरात जाहिरात देऊ शकता. आपल्या आकाशवाणीच्या कार्यालयीन वेळेत संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आहे 0242 22 29 81. तेव्हा जाहिरात द्या आणि आपला व्यवसाय वृद्धिंगत करा.
0: मराठी चित्रपट संगीत आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. कार्यक्रमात शेवटी ऐकूयात कामापुरता मामा या चित्रपटासाठी लता मंगेशकर यांनी गायलेलं यशवंत देव यांचं गीत.

कामापुरता मामा या चित्रपटासाठी लता मंगेशकर यांनी गायलेलं यशवंत देव यांचं गीत आपण ऐकलं. यासोबतच आजचा मराठी

आम्ही आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 7:07 होत आहेत. ठीक 7:10 प्रादेशिक बातमीपत्र छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू. दरम्यान जाहिरात संदेश छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून.

0: 7 MHz वर आकाशवाणीचे हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. यानंतर ठीक 7:10 ऐकूया आमच्या केंद्रावरचं प्रादेशिक मराठी बातमीपत्र. तत्पूर्वी
1: मेरे प्यारे देशवासियों, जब हमारे दृढ़ संकल्प के साथ सामूहिक भागीदारी का संगम होता है तो पूरे समाज के लिए अद्भुत नतीजे सामने आते हैं. इसका सबसे ताजा उदाहरण है एक पेड़ मां के नाम. ये अभियान अद्भुत अभियान रहा. जन भागीदारी का ऐसा उदाहरण वाकई बहुत प्रेरित करने वाला है. पर्यावरण संरक्षण को लेकर शुरू किए गए इस अभियान में देश के कोने कोने में लोगों ने कमाल कर दिखाया. मैं ऐसे सभी प्रयासों की हृदय से सराहना करता हूँ. मेरा आपसे भी आग्रह है कि एक पेड़ माँ के नाम इस पवित्र अभियान से आप जरूर जुड़िए.
2: ओ मामा, अरे तुमच्या अंगावर घाण पडली बाबा. कोण टाकली बाबा घाण? अरे घाण आहे इथे.
3: निघते काय?
2: नाही निघणार, ते पाणी लावा त्याला. हे घ्या पाणी.
3: पाणी मिळेल का इकडे?
2: हा हा मिळेल ना. हे घ्या घ्या पाणी घ्या.
3: देते का जरा?
2: हा घ्या.
3: माझी बॅग ठेवते बाजूला, लक्ष ठेवा बरं का.
2: हा बॅग द्या, माझोळ द्या.
3: अहो माझी बॅग, माझी बॅग, माझी बॅग, माझी बॅग, माझी बॅग गेली. माझी पैशाची बॅग गेली. चोर चोर चोर.
2: सावधान, आपणापैकी कुणावरही असा प्रसंग ओढवू शकतो. अनोळखी व्यक्तीपासून

नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. संसद अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राम मंदिर देणगी अपहार, नीट पेपरफुटीवरून दोन्ही सभागृहांमध्ये प्रचंड गदारोळ. संसदेतल्या प्रत्येक चर्चेत सर्व खासदारांनी उत्साहानं सहभागी होण्याचं पंतप्रधानांचं आवाहन. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेस जनता पार्टीचं दिल्लीत आंदोलन. केंद्रीय मंत्री जेपी नड्डा यांना निवेदन सादर. यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार अजित डोवाल यांना जाहीर. आणि गंगाखेड इथल्या श्रीसंत जनाबाई तीर्थक्षेत्रासाठी 48.55 कोटी रुपयांच्या विकास आराखड्यास मंजुरी, तर धाराशिव जिल्ह्यातल्या शाळांसाठी 22 कोटींच्या निधीला मान्यता. आता सविस्तर बातम्या. संसदेच्या पावसाळी अधिवेशन

पहिल्याच दिवशी विरोधी पक्ष सदस्यांनी राम मंदिर देणगी अपहार नीट पेपर फुटी आणि इतर मुद्द्यांवरून दोन्ही सभागृहांमध्ये प्रचंड गदारोळ केला, त्यामुळे लोकसभेचं कामकाज 2:30 आणि नंतर 3 तहकूब करण्यात आलं. राज्यसभेचं कामकाज 2:00 सुरू झाल्यानंतर काही काळ विरोधकांच्या घोषणा चालूच राहिल्या. वारंवारच्या व्यत्ययानंतर दोन्ही सदनांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांची संख्या 34-38 वाढवण्याबाबतचं विधेयक कायदा मंत्री अर्जुनराम मेघवाल यांनी काल सादर केलं. या विधेयकाचा मसुदा केंद्रीय मंत्रिमंडळानं गेल्या मे महिन्यात मंजूर केल्यानंतर अध्यादेशाच्या आधारे नवीन न्यायाधीशांची नियुक्तीही झाली आहे. संसदेतल्या प्रत्येक चर्चेत सर्व खासदारांनी उत्साहानं सहभागी व्हावं असं आवाहन

0: सर्व खासदारांनी उत्साहानं सहभागी व्हावं असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते काल अधिवेशनाच्या प्रारंभी प्रसार माध्यमांशी बोलत होते. देशाने विकासाचा वेग पकडला असून संसदेतील सकारात्मक तर्कसंगत आणि तथ्याधारित चर्चा या विकासाला नवी ऊर्जा देतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. देशातल्या युवा शक्तीच्या उल्लेखनीय कामगिरीचं कौतुक करत त्यांनी गेल्या महिनाभरात भारतानं अनेक ऐतिहासिक यश मिळवल्याचं सांगितलं. मोसमी पाऊस आणि संसदेचं पावसाळी अधिवेशन यांची तुलना करत दोन्ही सक्रिय राहिल्यास देशाच्या विकासासाठी आणि जनकल्याणासाठी महत्वाची भूमिका बजावतात असं मत पंतप्रधानांनी व्यक्त केलं. नीट पेपरफुटीबद्दल शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा यासह अन्य मागण्यांसाठी नवी दिल्लीत काँक्रोच जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली काल जंतर मंतरहून संसदेवर मोर्चा काढण्यात आला. दरम्यान सीजेपीच्या दोन सदस्यांच्या शिष्टमंडळानं केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांची भेट घेतली. पार्टीचे मुख्य प्रवक्ते सौरव दास आणि राष्ट्रीय प्रवक्ते आशुतोष रांका यांचा या शिष्टमंडळात समावेश होता. त्यांनी आपल्या विविध मागण्यांचं निवेदन नड्डा यांना सादर केलं. दरम्यान संसदेतले विरोधी पक्षांचे खासदार, नागरी संघटनांचे प्रतिनिधी आणि विविध क्षेत्रातल्या मान्यवरांच्या प्रतिनिधीमंडळानं केलेल्या विनंतीवरून ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशननं जंतर मंतरवर सुरू असलेलं उपोषण समाप्त करत असल्याचं काल जाहीर केलं. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी छत्रपती संभाजीनगर इथं काल क्रांती चौक परिसरात विविध पक्ष संघटनांच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. यावेळी विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते आमदार अंबादास दानवे यांच्यासह विविध पक्षांचे नेते, पदाधिकारी तसंच कार्यकर्ते उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आलं. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा अशी मागणी पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी केली. लातूरमध्ये विविध सामाजिक संघटना आणि विद्यार्थ्यांनी गांधी चौकात धरणे आंदोलन केलं. प्रतिष्ठेचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार यंदा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना जाहीर झाला आहे. स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र आणि 1,00,000 रुपये असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष डॉ रोहित टिळक यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. लोकमान्य टिळक यांच्या 106व्या पुण्यतिथीनिमित्त 1 ऑगस्ट रोजी पुण्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. मराठी भाषा जतन आणि संवर्धनासाठी प्रभावी कृती आराखडा राबवण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. राज्य मराठी विकास संस्थेच्या नियामक मंडळाच्या बैठकीत ते काल बोलत होते. राज्य मराठी विकास संस्थेच्या कामकाजात सातत्य, पारदर्शकता आणि परिणामकारकता यावी यासाठी वर्षभरातल्या सर्व वैधानिक बैठकींचं वेळापत्रक आगाऊ निश्चित करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
1: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या यूट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
0: परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेड इथल्या श्री संत जनाबाई तीर्थक्षेत्रासाठी 48,55,00,000 रुपयांच्या विकास आराखड्यास मंजुरी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली काल मुंबईत झालेल्या शिखर समितीच्या बैठकीत विविध तीर्थक्षेत्रांच्या 115 कोटी रुपयांच्या विकास कामांना मंजुरी देण्यात आली. या आराखड्यामुळे वारकरी, भाविक आणि पर्यटकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध होणार असून गंगाखेड हे संत जनाबाईंच्या आध्यात्मिक वारशाचं महत्वाचं केंद्र म्हणून विकसित होईल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. समग्र शिक्षा अभियान आणि राज्य शासनाच्या विविध योजनांच्या समन्वयानं धाराशिव लोकसभा मतदारसंघातल्या शासकीय आणि जिल्हा परिषद शाळेच्या 203 वर्गखोल्यांना 22,19,00,000 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री जयंत चौधरी यांनी लोकसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली. खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी लोकसभेत याबाबत अतारांकित प्रश्न दाखल केला होता. नागरिकांना दर्जेदार सेवा उपलब्ध होण्यासाठी पायाभूत सुविधा निर्मितीवर भर देण्याचे निर्देश सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिले आहेत. लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूर इथं महसूल अधिकारी आणि कर्मचारी निवासस्थानांचं भूमिपूजन केल्यानंतर ते काल बोलत होते. या इमारतीसाठी 15 कोटी रुपये मंजूर झाले असून त्यातून 20 निवासस्थानांचं बांधकाम केलं जाणार आहे. शहरात सहकार भवन उभारण्यासाठी मान्यता मिळाली असून त्याचं कामही लवकरच सुरू होणार असल्याची माहिती पाटील यांनी दिली.

0: संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं पहिलं गोल रिंगण काल माळशिरस तालुक्यात पुरंदवडे इथं पार पडलं. संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं सोलापूर जिल्ह्यात आगमन झाल्यानंतर जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी पादुका पूजन आणि अश्वपूजन करून पालखीचं स्वागत केलं. अकलूज इथं पालखीचा गोल रिंगण सोहळा झाला. संत एकनाथ महाराजांच्या पालखीचं कवेदंड इथं चौथा रिंगण सोहळा पार पडला. ही पालखी आज कुर्डू मुक्कामावरून अरणकडे प्रस्थान करेल. आषाढी एकादशीचा सोहळा येत्या शनिवारी साजरा होत आहे. या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर जवळच्या पंढरपूर इथं होणाऱ्या यात्रेत भाविकांसाठी स्वच्छता, शुद्ध पेयजल, मोफत आरोग्य सुविधा, हिरकणी कक्ष, फिरती शौचालय इत्यादी सुविधा पुरवण्याचे निर्देश छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू PM यांनी दिले आहेत. काल यासंदर्भातल्या बैठकीत त्यांनी व्यवस्थेचा आढावा घेऊन आवश्यक सूचना केल्या. छत्रपती संभाजीनगरच्या औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत शिवसेनेचे आमदार विलास भुमरे यांची अध्यक्षपदी तर भारतीय जनता पक्षाचे राम शेळके यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. काल ही निवड प्रक्रिया पार पडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त लातूर जिल्ह्यातल्या सर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये उद्यापासून छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर राबवण्यात येणार आहे. या शिबिरांमध्ये विविध शासकीय योजनांचा लाभ नागरिकांना एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिला जाणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनानं दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या 22 जुलै रोजी धाराशिव इथं भाजपच्या वतीनं जिल्हाभर वृक्षारोपण आणि संगोपन अभियान सुरू करण्यात येणार आहे. जिल्ह्यातल्या प्रत्येक बूथवर किमान एक झाड लागेपर्यंत हे अभियान सुरू राहणार आहे. परभणी इथं येत्या 24 जुलैला नैसर्गिक शेती समृद्ध शेतकरी राष्ट्रव्यापी अभियान होणार आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ आणि दिंडोरीचे श्री स्वामी समर्थ कृषी विकास आणि संशोधन चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीनं आयोजित या अभियानात शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन आयोजकांनी केलं आहे. महाराष्ट्रातून बोधगया इथं दर्शनासाठी जाणाऱ्या यात्रेकरूंना कायमस्वरूपी आणि दर्जेदार निवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन प्रयत्नशील असून बोधगया इथं 10 एकर जागा उपलब्ध करून घेण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी दिली. मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत मुंबईत दादर रेल्वे स्थानकावरून काल बोधगयेला जाणाऱ्या रेल्वेगाडीला हिरवा झेंडा दाखवण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. हवामान. राज्यात मुंबई, ठाणे, रायगड, पुणे जिल्ह्याच्या घाटमाथा परिसरात आज पावसाचा ऑरेंज अलर्ट, तर कोकणात इतर जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाड्यात बहुतांश भागात आज हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. संसद अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राम मंदिर देणगी अपहार, नीट पेपरफुटीवरून दोन्ही सभागृहांमध्ये प्रचंड गदारोळ. संसदेतल्या प्रत्येक चर्चेत सर्व खासदारांनी उत्साहाने सहभागी व्हावं पंतप्रधानांचं आवाहन. आणि यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार अजित डोवाल यांना जाहीर. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.
1: FM बँडच्या 101.3 मेगाहर्ट्झवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी धाराशिव केंद्र. श्रोतेहो, सकाळचे 7:20:32 झाली आहेत. ऐकूयात काही जाहिरात संदेश.
2: गुडघेदुखी, गुडघ्यामध्ये पाणी होणे, मणका विकार, सायटिका, लिगामेंट टियर, फ्रोझन शोल्डर, आमवात, संधिवात, हातापायांना मुंग्या येणे, पॅरालिसिस, AVN, गाउट, चिकनगुनिया यांसारखे आजार, तसेच सर्व प्रकारच्या सांधेदुखी पासून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांच्या सिद्धिविनायक क्लिनिकची कार्टिलेज रिजनरेशन उपचार पद्धती निवडा. सांधेदुखी मुक्त बनण्यासाठी आजच फोन करा 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.
3: श्रोते हो, तुम्हाला तुमच्या उत्पादन व्यवसायाची जाहिरात द्यायची आहे का? तर तुम्ही आपल्या आकाशवाणी धाराशिव केंद्रावर अगदी योग्य दरात जाहिरात देऊ शकता.

0: आपल्या आकाशवाणीच्या कार्यालयीन वेळेत। संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आहे 024-72-22-29-81। तेव्हा जाहिरात द्या आणि आपला व्यवसाय वृद्धिंगत करा।
1: दूध सारीचा साडी महोत्सव सुरू झाला बरं का? साड्यांच्या हजारो व्हरायटी, त्याही न्यू ब्रँड, त्यामुळं मी तर वर्षभरासाठीच्या घेत असते। मग अशी संधी तुम्ही तरी का सोडताय? आजच या श्री दूध सारीज, साठी गल्ली सोलापूर।
2: ओलांडला तिने उंबरठा, घेतली उंच भरारी,
3: मिळाली तिच्या कर्तृत्वाला यशाची उभारी।
2: ऐकूया महिलांसाठीचा खास कार्यक्रम स्वयंसिद्धा, मंगळवारी आणि गुरुवारी सायंकाळी ठीक 6:30 आकाशवाणी धाराशिव केंद्रावर। स्वयंसिद्धा,
4: आपल्या बार्शीतील लोकप्रिय प्रियदर्शनीच्या श्री व सौ मध्ये महासेल सुरू। साड्यांचा आणि रेडीमेड कपड्यांचा सर्वात मोठा सेल, फ्रेश स्टॉक साड्यांच्या संपूर्ण व्हरायटीज वर बंपर ऑफर। एक साडी खरेदी करा आणि दुसरी चक्क मोफत मिळवा। येणाऱ्या लग्न सराई आणि सणासुदीची खरेदी आजच करा आणि आपल्या पैशांची बचत करा।
5: आमचा पत्ता प्रियदर्शनीचे श्री व सौ, लोखंड गल्ली, बार्शी।
0: श्रोते हो, कार्यक्रमाविषयी एक निवेदन। स्वयंसिद्धा या महिलांसाठीच्या कार्यक्रमात आज आपण ऐकू शकाल वाट स्वावलंबनाची, याविषयी अनिता जगताप यांच्याशी शीतल कुलकर्णी यांनी केलेली खास बातचीत सायंकाळी ठीक 6:30। तेव्हा ऐकायला विसरू नका स्वयंसिद्धा हा महिलांसाठीचा कार्यक्रम।

आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सकाळचे ठीक 7:25 होत आहेत. महाराष्ट्र शासनाचा प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित होईल. आम्ही संक्षेपित करत आहोत.

आम्ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 7:25 झाली आहेत. प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिल खुलास.

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत. श्रोतेहो, आधुनिक काळात मोठ्या सार्वजनिक कार्यक्रमांचं व्यवस्थापन करताना तंत्रज्ञानाची भूमिका अत्यंत महत्वाची ठरतीये. नियंत्रण कक्ष, डिजिटल मॉनिटरिंग, विविध विभागांमधील समन्वय आणि तात्काळ निर्णय प्रक्रिया यामुळे वारीचं व्यवस्थापन अधिक प्रभावी होत आहे. आषाढी वारीचं नियोजन हे प्रशासनातील उत्कृष्ट समन्वय, नियोजन क्षमता आणि लोकसेवेचं उत्तम उदाहरण आहे. आणि याच विषयी आजच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपण माहिती जाणून घेणार आहोत. आज पुन्हा एकदा आपल्यासोबत आहेत पुण्याचे माजी जिल्हाधिकारी आणि यशदाचे महासंचालक डॉक्टर सुहास दिवसे. सर, सर नमस्कार. दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत.
1: धन्यवाद. वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेणं हा व्यवस्थापनामधला एक अत्यंत महत्वाचा घटक आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात ज्यावेळेला गर्दी होते आणि

असंख्य वारकरी वेगवेगळ्या ठिकाणाहून येत असतात, त्यावेळेला कुठल्याही प्रकारचे साथीचे रोग पसरू नयेत किंवा इतर आजार होऊ नयेत म्हणून प्रशासन दक्षता घेत. याच्यामध्ये सर्वप्रथम आपल्याकडं नक्की किती साधन सामग्री आहे, मनुष्यबळ याचा आढावा घेतला जातो. उदाहरणार्थ आरोग्याच्या बाबतीमध्ये जर बोलत झालं तर किती वैद्यकीय अधिकारी आहेत, किती नर्सेस आहेत, किती आरोग्य सेवक आहेत, किती ॲम्ब्युलन्सेस आहेत आपल्याकडं, आणि हे सर्वांचं किती औषधं आपल्याला लागणार आहेत, सध्या साठा किती आहे आणि याचं नियोजन तुम्ही कसं करणार, फिरती वैद्यकीय पथकं जर आपल्याला तयार करायची असतील तर ती किती लागणार आहेत आपल्याला, यासाठी आवश्यक इतर काही संस्था, इतर काही दवाखाने, इतर काही खाजगी दवाखाने, डॉक्टर्स किंवा संस्था मदत करत असतात, तर अशा प्रकारच्या खाजगी संस्थांची किंवा वैद्यकीय व्यावसायिकांची मदत कशी मिळू शकते किंवा त्यांच्याबरोबर आपण जर कोलॅबरेट करू शकलो तर त्यांना एखादा भाग जर आपण देऊ शकलो आणि त्याचा समन्वय जर करू शकलो तर याचा सुद्धा खूप महत्त्वाचा भाग हा त्या नियोजनामध्ये असतो. आणि त्यानुसार मग एकदा आपल्याकडे उपलब्ध असणारी साधन सामग्रीचा अंदाज आला की मग अजून जर जास्त प्रमाणामध्ये जर लागणार असेल तर इतर जिल्ह्यांमधून सुद्धा सामुग्री, उदाहरणार्थ ॲम्ब्युलन्स मागवलं जातं, मनुष्यबळ मागवलं जातं, त्यांच्या तिथे त्या ठिकाणी नेमणुका केल्या जातात. आणि मग कोण व्यक्ती किती पथकं कोणत्या ठिकाणी किती वाजता किती वेळ हे सर्व या सूक्ष्म नियोजन जे असतं ते आरोग्य विभागाचे अधिकारी करतात. ग्रामीण भागामध्ये साधारणपणे जे आरोग्य त्यांचा जिल्हा परिषदेचा जो आरोग्य विभाग आहे त्याच्यानुसार हे नियोजन केलं जातं. या नियोजनामध्ये सगळ्यात महत्वाचा घटक ज्या पद्धतीनं म्हणजे रस्त्यावरचं किंवा उपलब्ध जी ग्रामीण रुग्णालय असतील किंवा इतर रुग्णालय उपकेंद्रचे असतील, खाजगी दवाखाने असतील, याचं एकदा नियोजन झाल्यानंतर कदाचित आणि बऱ्याच ठिकाणी जास्त खाटांची पण आवश्यकता असू शकते. म्हणजे आता सरकारी रुग्णालयामध्ये किंवा इतर निमसरकारी रुग्णालयामध्ये जरी खाटा असल्या आणि जास्त जर खाटा लागू शकल्या तर त्याच्यासाठी प्रायव्हेट जे काही म्हणजे खाजगी रुग्णालयामधल्या खाटासुद्धा जिल्हाधिकारी आरक्षित करून टाकतात, की जेणेकरून अचानकपणे जर आपल्याला गरज लागली तर त्या रुग्णालयामध्ये सुद्धा त्याच्यावर उपचार होऊ शकतात. याच्यासाठी आपत्ती व्यवस्थापनाचा दुसरा एक भाग आहे की आपल्याकडच्या संसाधनाची माहिती पण असणं गरजेचे आहे. मग कुठल्या ठिकाणी एक्सरेची व्यवस्था आहे, कुठल्या ठिकाणी ऑपरेशन होऊ शकतं, कशा प्रकारचं ऑपरेशन होऊ शकतं, किती सर्जन, किती अनेस्थेसिस्ट, अशा प्रकार किती लहान मुलांचे डॉक्टर्स, अशा विविध प्रकारच्या डॉक्टरांची पण माहिती आपत्ती व्यवस्थापन प्रमुख म्हणून जिल्हाधिकारी ठेवतात, जेणेकरून अचानकपणे जर परिस्थिती उद्भवली तर या मंडळींशी संपर्क करून त्यांना पण त्या ठिकाणी ह्या सेवा चांगल्या पद्धतीने देण्यासाठी पाचारण करण्यात येतं. औषधं किती लागणार आहेत त्याचं नियोजन तर होतंच होतं, पण औषधाचा पुरवठा कसा होईल, तो वेळेत पोचतील कशी याचं पण नियोजन केलं जातं. मग ज्यावेळेला पारखी तिथे येते किंवा वारी तिथे येते त्यावेळेला प्रत्येक गोष्टीची माहिती ठेवली जाते की कोणत्या प्रकारचे रुग्णवर उपचार झाले, जेणेकरून एक अंदाज, ही हा जो डेटा आहे ही जी माहिती खूप महत्वाची आहे की एखाद्या ठिकाणी जर एखाद्या साथीच्या रोगाचा जर तुम्हाला दिसला रुग्ण तर त्याचा उगम कुठं नक्की होत आहे, आणि मग जर त्या ठिकाणी ती साथ किंवा तो रोग ज्या ठिकाणी येऊ शकतो किंवा पाण्यातनं निर्माण पाण्यातनं जे काही जंतू किंवा विषाणू जातात त्याच्यामधनं काही व्याधी होतात किंवा तिथं गलिच्छ किंवा अस्वच्छतेमुळे निर्माण होणारा व्याधी, तर त्याबरोबर त्या ठिकाणी ते रुग्ण गेल्यानंतर त्यांच्याकडनं माहिती गोळा केली जाते की नक्की कुठून पाणी प्यालात, कुठं राहिलात तुम्ही, आणि मग त्या ठिकाणी जर अशुद्ध पाणी असेल तिथं जर तुम्हाला स्वच्छतेची गरज असेल किंवा इतर काही उपाययोजना करायची असेल तात्काळ ती उपाययोजना केली जाते, जेणेकरून मोठ्या प्रमाणावर ती पसरू नये. आणि याच्यासाठी जो की माहिती जी देवाणघेवाण आहे ती खूप गरजेची असते. आणि मग डॉक्टरांच्या माध्यमातून, नर्सेसच्या माध्यमातून पेशंटची जी तपासणी होते तो हा सगळा डेटा हा जिल्हा आरोग्य अधिकारी किंवा संबंधित ते जे प्रमुख असतात त्यांच्याकडे जातो, त्याचं अनालिसिस होतं आणि त्याप्रमाणे पुढील उपाययोजना केली जाते. पालखी मार्गावर एवढ्या मोठ्या प्रमाणात जे वारकरी येतात त्यांच्यासाठी पिण्याचं पाणी पुरवणं हे एक मोठं चॅलेंज आहे. आणि त्यासाठी मग ग्रामीण भागामध्ये जिल्हा परिषद, शहरी भागामध्ये नगरपालिका महानगरपालिका यांच्या माध्यमातून याची व्यवस्था केली जाते. पूर्ण मार्गावर कोणत्या ठिकाणी पिण्याच्या पाण्यासाठी आवश्यक विहिरी आहेत अशा विहिरी अगोदरच मॅप केल्या जातात. याच्यासाठी किती टँकर लागणार आहेत त्याचं पण व्यवस्थापन केलं जातं, हे टँकर कोण पुरवणार त्याचं पण व्यवस्थापन केलं जातं. आणि मग एकदा का या पिण्याच्या पाण्याचे स्रोत निश्चित केले गेले, शहरामध्ये पालखी मुक्काम करते, पुण्यामध्ये पालखी मुक्काम करते, त्या ठिकाणी महानगरपालिकेद्वारे कुठं कुठं वारकरी मुक्काम करतात, कोणत्या ठिकाणी त्यांची पिण्याची पाण्याची व्यवस्था कशाप्रकारे करणार, त्याला किती टँकर लागणार, किती खेपा होणार, याचं एकदम बारीक नियोजन केलं जातं. आणि मग या आणि त्या पाण्याबरोबरच पाण्याचं निर्जंतीकरण करण्यासाठीची जी यंत्रणा आहे ती पण काम करू लागते. प्रत्येक पाण्याच्या प्रत्येक विहिरीमधलं पाणी असेल किंवा इतर कुठल्या स्रोतामधलं पाणी असेल

त्या पाण्याची तपासणी दैनंदिन केली जाते. या तपासणीच्या नंतर त्याच्यात जी काही औषधं टाकावी लागतील, निर्जंतुकरण त्याचं करावं लागेल, ती पण यंत्रणा त्यानुसार काम केली करते आणि मग हे निर्जंतुक पाण्याची वाहतूक टँकरद्वारे केली जाते. मुक्कामाच्या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी पालखी मुक्काम करणार आहे त्या ठिकाणी फिरते टॉयलेट्सचा पुरवठा केला जातो किंवा तिथं टेम्पररी टॉयलेट्सची निर्मिती केली जाते किंवा त्याही पलीकडे एक अत्यंत स्तुत्याने ज्याला म्हणूयात की चांगला उपक्रम हाती घेतला त्याच्याबद्दल आपण बोलूया स्वच्छतागृहांच्या. परंतु हे सर्व करताना पुन्हा निर्जंतुकरण करणं, स्वच्छता राखणं आणि जास्तीत जास्त लोकांना टॉयलेटचा वापर कसा करता येईल याच्यासाठी नियोजन आणि मग जेव्हा पालखी एखाद्या ठिकाणून हलते त्यावेळेला पुढचा मुक्काम ज्यावेळेला त्याचा तिथं असतो त्याच्या पूर्वी तिथं टॉयलेट पोचली पाहिजेत. म्हणजे एका वेळेला 15 लाख ज्यावेळेला वारकरी चालू असतात, चालत असतात रस्त्यानी, त्यावेळेला यांची वाहतूक करणं, मोबाईल टॉयलेटची वाहतूक करणं हा एक चॅलेंज असतं. आणि मग ते करण्यासाठी पर्यायी मार्गाचा वापर किंवा त्याच्यामध्ये थोडंसं टाईम मॅनेजमेंट की अगोदर कसे पोचतील जेणेकरून वारकं तिथं पोचल्यानंतर ती त्यांना जी काही सोय आहे ती उपलब्ध असेल याचं खूप सूक्ष्म नियोजन हे संबंधित यंत्रणा करतात. आणि जेवढं नियोजन सूक्ष्म असेल त्याच्यातनंच त्याला जास्तीत जास्त आपल्याला सेवा ज्या आहेत किंवा ज्या ज्या काही आपण उपाययोजना करतो त्या जास्तीत जास्त चांगल्या दिल्या जातात. तर याच्यासाठी आपण आपत्ती व्यवस्थापनामधलं इन्सिडेंट रिस्पॉन्स सिस्टीम ही प्रणाली वापरतो. एकूणच वारीचं व्यवस्थापन हे एक शास्त्र पण आहे आणि एक कला पण आहे. आणि व्यवस्थापनामधले वेगवेगळे विषय जसे मी आत्ता म्हणालो की कुठल्याही म्हणजे वारी पोचण्याच्या अगोदर त्या ठिकाणी शौचालय टेम्पररी जाणं किंवा वारी पोचण्याच्या अगोदरच पिण्याच्या पाण्याच्या बाबतीमध्ये ही सर्व नियोजन करणं, त्याचं वेळापत्रक आखणं, त्या वेळापत्रकाप्रमाणे प्रत्येक जणांनी काम करणं आणि त्यावेळेला त्या वेळ ती सोय त्यांना उपलब्ध करून देणं याच्यासाठी खूप मनुष्यबळ, खूप मोठ्या प्रमाणात नियोजन करणं गरजेचं असतं. आता हे सर्व करताना आपत्ती व्यवस्थापनाचा याच्यामध्ये कसा संबंध येतो? आपत्ती व्यवस्थापनामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर जेव्हा गर्दी होते त्यावेळेला छोटी छोट्या गोष्टींमधनं सुद्धा आपत्तीजन्य परिस्थिती निर्माण होऊ शकते. उदाहरणार्थ एखाद्या विहिरीचं पाणी जर दूषित झालं आणि असं विषाणूजन्य पाणी जर वारकरी प्याले तर त्याच्यामधून अनेक साथीचे रोग किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या शारीरिक व्याधी उपलब्ध होऊ शकतात. आणि मग एवढ्या मोठ्या प्रमाणावर जर त्या झाल्या काही हजार काही लोकांना तर मग त्याच्यासाठी औषध पुरवठा, त्याच्यासाठी आवश्यक असणारी यंत्रणा हे सर्व गोष्टी कराव्याच लागतात. मग याला आपत्ती व्यवस्थापनामध्ये मिटिगेशन किंवा प्रिव्हेन्शन म्हणजे त्यात ते होऊच नाही म्हणून त्याच्यासाठी उपाययोजना आणि झाल्या तर तात्काळ करण्याची उपाययोजना याच्यासाठी ह्या सर्व गोष्टी केल्या जातात. आणि मग आपत्ती व्यवस्थापनामधला सगळ्यात महत्त्वाचा जो घटक असतो तो युनिटी ऑफ कमांड म्हणजे एकच व्यक्ती किंवा एकच इन्स्टिट्यूशन किंवा संस्था या व्यक्तीकडून किंवा संस्थेकडूनच निर्देश दिले जातात आणि ते निर्देश वरपासून खालपर्यंत ही जी काही साखळी निर्माण केली आहे प्रशासनामधली त्या सर्वांनी ते निर्देश पाळणं गरजेचं असतं. आणि याच्यासाठी प्रत्येक ठिकाणी उदाहरणार्थ तहसीलमध्ये तहसीलदार हा इन्सिडेंट कमांडर असतो. म्हणजे तहसीलदाराच्या नियंत्रणाखाली सर्व यंत्रणा कामकाज करतात आणि सर्व यंत्रणांमधले समन्वय ठेवण्याचे अधिकार तहसीलदार करतात. आणि मग कुठल्याही बाबतीमध्ये एखादी सूचना, एखादा निर्णय, एखादा त्याच्यामध्ये एखादी घटना घडल्यानंतर त्याच्यात काय करायचं ही जी काही गोष्ट आहे ही संबंधित इन्सिडेंट कमांडर सांगतो. आणि ती एकदा समजा उदाहरणार्थ एखाद्या विहिरीमध्ये पाणी दूषित झालं तर त्याला जबाबदार कोण अधिकारी आहे ते पण ठरलेलं असतं. मग ती जबाबदारी निश्चित केल्यानंतर एखादं पाणी समजा एखाद्या पाण्यामध्ये दूषित विहिरीचं पाणी झाल्यानंतर कोणी काय करायचं, कसं करायचं, कधी करायचं आणि केल्यानंतर त्याचा अहवाल कोणाला द्यायचा हे सर्व निश्चित केलेलं असतं. आणि त्यामुळं मग जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी इन्सिडेंट कमांडर असतात, उपविभागीय स्तरावर हे प्रांताधिकारी इन्सिडेंट कमांडर असतात आणि तहसील स्तरावर हे तहसीलदार इन्सिडेंट कमांडर म्हणून काम करतात. पण त्याच्यातलं मायक्रो म्हणजे त्याच्यामधलं सूक्ष्म नियोजन उदाहरणार्थ एखाद्या गावामध्ये पालखी मुक्कामाला येणार आहे तर त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याचं व्यवस्थापन करण्यासाठी सुद्धा एक इन्सिडेंट कमांडर असतो जो तहसीलदार किंवा बीडीओच्या अध्यक्षतेखाली किंवा नियंत्रणाखाली काम करतो. मग त्याची जबाबदारी असते की त्या विहिरीमध्ये कोणता टँकर जाणार, तो टँकर किती वाजता तिथं पोहोचणार, त्याच्या पूर्वी विहिरीच्या पाण्याचं निर्जंतुकरण झालेलं आहे, तिथं पाणी भरण्यासाठी मोटार उपलब्ध आहे का, नसेल तर कशा पद्धतीने ते पाणी भरणार, ते टँकर किती वाजता निघणार, कुठं पोहोचणार, कुठं ते खाली होणार, तिथं काय व्यवस्था आहे, ह्या सर्वाचं नियंत्रण, सर्वाचं नियोजन हे संबंधित इन्सिडेंट कमांडर पाण्यासाठी निश्चित
जबाब

0: जबाबदारी ज्या ती आहे अशा अधिकाऱ्याच्या नियंत्रणाखाली तो नियंत्रक अधिकारी म्हणून ते काम करतो. अशा प्रकारे वेगवेगळ्या ज्या काही गोष्टी मग त्याच्यामध्ये पोलीस बंदोबस्तापासून आरोग्य, पिण्याचं पाण्याचं व्यवस्थापन, स्वच्छता या सर्व गोष्टींसाठी हे वेगवेगळे अधिकारी नियंत्रक अधिकारी म्हणून काम करतात. आणि ह्या मी जसं म्हणालो त्याप्रमाणे इन्सिडेंट रिस्पॉन्स सिस्टीम या आपत्ती व्यवस्थापनाचा प्रणालीचा वापर करून ही सर्व मंडळी त्यामध्ये काम करत असतात. तर कुठल्याही आपत्ती व्यवस्थापनामध्ये किंवा कुठल्याही अशा मोठ्या जो काही कार्यक्रम असतो त्याच्या व्यवस्थापनामध्ये सगळ्यात तीन महत्त्वाच्या गोष्टी असतात. एक तर सहकार्य म्हणजे कोऑपरेशन, एकमेकांचं सहकार्य असणं आणि त्या सहकार्याच्या भावनेतून सर्वांनी काम करणं हा त्यातला एक महत्त्वाचा घटक असतो. दुसरा कोऑर्डिनेशन ज्याच्यामध्ये समन्वय, की एक प्रत्येक यंत्रणेचा इतर यंत्रणेबरोबर समन्वय कसा होतो त्याच्यावर त्या त्या पूर्ण व्यवस्थापनाचं यश अपयश अवलंबून असतं. आणि तिसरा जो विषय आहे तो संवाद, कम्युनिकेशन, ज्याच्यामध्ये जे काही निर्णय होतात ते अत्यंत सुस्पष्ट पद्धतीनं अत्यंत सोप्या पद्धतीनं शेवटातला जो माणूस असतो जो प्रत्यक्ष काम करत असतो त्याच्यापर्यंत ते पोचणं आणि ते तो जे काय त्याच्या अडचणी सांगतो किंवा त्याच्यामध्ये काही निर्माण होणारे काही संवाद असतील तर ते प्रश्न किंवा तो जो काही सांगतो त्या गोष्टी पुन्हा मुख्य जो व्यवस्थापक किंवा इन्सिडेंट कमांडर असतो त्याच्यापर्यंत पोचणं हे पण खूप महत्वाचं. आणि हे जो म्हणजे संवाद, समन्वय आणि सहकार या तीन गोष्टीमधून या प्रचंड मोठी ही यंत्रणा काम करत असते. आणि याच्यामध्ये सगळ्यात जो रोल महत्वाचा असतो तो जिल्हाधिकाऱ्यांचा.
1: श्रोते हो, आषाढी वारी ही महाराष्ट्राच्या श्रद्धेची, संस्कृतीची आणि सामाजिक एकतेची ओळख आहे. या भव्य सोहळ्यामागे असते प्रशासनाची दूरदृष्टी, नियोजन, कौशल्य आणि विविध यंत्रणांचा समन्वय. लाखो वारकऱ्यांचा प्रवास सुखकर आणि सुरक्षित व्हावा यासाठी अहोरात्र कार्य करणाऱ्या प्रशासनाच्या नियोजनाची ही गाथा आणि याच विषयी आजच्या दिलखुलास कार्यक्रमातनं आपण माहिती जाणून घेत होतो. आणि माहिती आपल्याला देत होते पुण्याचे माजी जिल्हाधिकारी, यशदाचे महासंचालक डॉ सुहास दिवसे सर. मात्र विषयाची व्याप्ती पाहता हा संवाद पुढील कार्यक्रमात सुद्धा असाच सुरू राहणार आहे. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमामध्ये सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी सुषमा जाधव आपला निरोप घेते. नमस्कार.

श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी धाराशिव केंद्राचे कार्यक्रम एफ एम बँडच्या 101.3 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर. सकाळचे ठीक 7:40 झाली आहेत. प्रसारित करत आहोत भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला सुरेश वाडकर यांनी गायलेलं, रवी दाते यांनी संगीत दिलेलं सुरेश भट यांचं सुगम गीत.

0: दूध साडीचा मेगा महोत्सव, लाखो गृहिणींच्या विश्वासाचा आणि पसंतीचा साडी महोत्सव, कारखान्यातून थेट आपल्यापर्यंत, त्यामुळे मेगा बचत, साड्यांच्या हजारो व्हरायटी, श्री दूध साडीज, साठी गल्ली सोलापूर।
1: भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून। कार्यक्रमात यानंतर महेंद्र कपूर यांनी गायलेलं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीत दिलेलं सुरेश भट यांचं गीत।

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: भावधारा या सुगम संगीताच्या कार्यक्रमात आता निर्मला देवी यांनी गायलेलं सुरेश भट यांचं गीत, संगीत श्रीकांत ठाकरे यांचं.

0: सेल सेल सेल आपल्या बार्शीतील लोकप्रिय प्रियदर्शनी मध्ये महासेल सुरू. आपल्या कुटुंबातील संपूर्ण व्यक्तींसाठी साड्या आणि रेडीमेड कपड्यांवर बंपर महासेल सुरू. जेंट्स साठी एक शर्ट खरेदीवर एक शर्ट फ्री, एक जीन्स पॅन्ट खरेदीवर एक जीन्स पॅन्ट फ्री, एक टी शर्ट खरेदीवर टी शर्ट फ्री. लेडीज साठी एक ड्रेस वर एक ड्रेस फ्री, एक कुर्तीवर एक कुर्ती फ्री. शिवाय लहान मुला मुलींसाठी पण प्रत्येक खरेदीवर सुद्धा एकावर एक फ्री.
1: मग येणाऱ्या सणासुदीची व लग्न सराईची खरेदी आजच करा व आपल्या पैशाची बचत करा. आमचा पत्ता प्रियदर्शनी कापड बाजार बार्शी.
2: तर माझी माणसाची अनेक क्षण त्यांना त्या वंचने

भावधारा या सुगम संगीताच्या कार्यक्रमात शेवटी आपण पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी गायलेलं मंगेश पाडगावकर यांचं सुगम गीत ऐकलं. यासोबतच आजचा भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम इथं समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सकाळचे ठीक 8 वाजत आहेत. समाचार प्रभात हे हिंदी बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर साथ साथ या चित्रपटासाठी चित्रा सिंग यांनी गायलेलं, कुलदीप सिंग यांनी संगीत दिलेलं जावेद अख्तर यांचं गीत.

0: इजाजत या चित्रपटातील आशा भोसले यांनी गायलेलं गुलजार यांचं गीत आपण ऐकलं. या गीताला संगीत दिलं होतं राहुल देवबर्मणी यांनी. आणि यासोबतच आजचा लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथं संपला. श्रोते हो, आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सकाळचे 8:30 होत आहेत. सुरुवातीला राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आणि त्यानंतर ठीक 8:40 पायी वारी पंढरीची संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्याचा आकाशवाणी वृत्तांत. निर्मिती सोलापूर आकाशवाणी केंद्र. हा कार्यक्रम मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करू. आणि त्यानंतर ठीक 9:00 विविध भारती मुंबई केंद्राचे कार्यक्रम सहक्षेपित होतील.
1: आकाशवाणी मंजिरी गानू आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 3 देशांच्या परदेश दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात उत्तर मॅसिडोनियामध्ये दाखल. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी प्रचंड गदारोळ. नीट पेपर फुटीवरून आंदोलन करत असलेल्या युवकांच्या प्रतिनिधींची केंद्रीय आरोग्यमंत्री JP Nadda यांनी घेतली भेट. यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांना जाहीर. भारतीय कंपनीनं विकसित केलेल्या देशातील पहिल्या डेंग्यू प्रतिबंधक लसीला औषध महानियंत्रकांची मंजुरी. आणि FIH यूथ हॉकी 5S आशियाई करंडक स्पर्धेत भारताच्या कनिष्ठ पुरुष आणि महिला संघाची विजयी सलामी. आता सविस्तर बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू त्यांच्या 3 देशांच्या परदेश दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात उत्तर मॅसिडोनियामध्ये दाखल झाल्या आहेत. भारताच्या राष्ट्रपतींनी उत्तर मॅसिडोनियाला भेट देण्याची ही पहिलीच वेळ आहे. या भेटीत राष्ट्रपती त्यांच्या मॅसिडोनियन समपदस्थ गोर्डाना सिल्जानोस्कोवा डाकोनोवा यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. या देशाचे पंतप्रधान आणि संसदेच्या सभापतींचीही त्या भेट घेणार असून उत्तर मॅसिडोनियाच्या संसदेलाही संबोधित करणार आहेत. याशिवाय त्या भारत उत्तर मॅसिडोनिया व्यवसाय मंचालाही संबोधित करतील. दोन्ही देश कृषी औषध निर्माण विज्ञान तसंच तंत्रज्ञान माहिती तंत्रज्ञान यासारख्या प्राधान्याच्या क्षेत्रांमधील आर्थिक संबंध वृद्धिंगत करण्यास उत्सुक आहेत. परराष्ट्र व्यवहार मंत्री SJ यांनी काल पनामाचे परराष्ट्र मंत्री झेवियर एदुआर्दो मार्टिनेस आचा वास्केज यांची दिल्लीत भेट घेतली. लॅटिन अमेरिका आणि कॅरिबियन क्षेत्रात भारताचं प्रवेशद्वार म्हणून पनामा समवेचे भारताचे संबंध अधिक दृढ करण्याच्या महत्वावर कालच्या बैठकीत उभय नेत्यांनी संवाद साधला. व्यापार व्यवसाय विकास सागरी क्षेत्र आरोग्य कृषी शिक्षण आणि डिजिटल क्षेत्रातील सहकार्य वाढवणं बहुपक्षीय व्यासपीठांवरील सहकार्य यासह विविध मुद्द्यांवर यावेळी चर्चा झाली. पनामाच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या भेटीमुळे दोन्ही देशांदरम्यान सर्वच क्षेत्रातील द्विपक्षीय संबंध बळकट होतील असा विश्वास जयशंकर यांनी व्यक्त केला. संसदेच्या पावसाळी अधिवेशन

अधिवेशनाचा कालचा पहिलाच दिवस वादळी ठरला. अयोध्या राम मंदिर देणगी अपहार, नीट पेपर फुटी, त्यावरून सुरू असलेलं युवकांचं आंदोलन यासारख्या मुद्द्यांवरून दोन्ही सभागृहांमध्ये विरोधी पक्ष सदस्यांनी जोरदार घोषणाबाजी केल्यानं प्रचंड गदारोळ झाला. विरोधी पक्षाच्या खासदारांनी काल निषेधाचे फलकही फडकावले. तत्पूर्वी राज्यसभेत सभागृहाच्या नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी पार पडला. नीट पेपरफुटीच्या मुद्द्यावरून दिल्लीत आंदोलन करत असलेल्या युवकांच्या प्रतिनिधींची केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांनी काल भेट घेतली. या आंदोलकांकडून काल सकाळी आलेल्या सरकारच्या प्रतिनिधींशी चर्चा करण्याच्या प्रस्तावाच्या अनुषंगानं ही भेट झाल्याची माहिती नड्डा यांनी समाजमाध्यमावरील संदेशाद्वारे दिली आहे. या भेटीत प्राथमिक चर्चा करण्यात आली असं नड्डा यांनी म्हटलं आहे. तसंच या प्रतिनिधींनी सरकारला आपल्या मागण्यांचं लेखी निवेदनही सादर केलं. दरम्यान सर्व आंदोलकांनी प्रशासनाबरोबर बसून चर्चा करावी आणि वातावरण निवळण्यासाठी सरकारला सहकार्य करावं असं आवाहन नड्डा यांनी केलं आहे. दरम्यान नवी दिल्लीत सुरू असलेल्या या आंदोलनावेळी घडलेल्या हिंसक घटनेत 118 अधिक पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. जखमींमध्ये विशेष आयुक्त, सह आयुक्त अशा पदांवरील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. कायद्याचं उल्लंघन होईल असं वर्तन करू नये अशा पोलिसांकडून वारंवार सूचना देऊनही आंदोलनात सहभागी झालेल्यांनी नियमबाह्य, आक्रमक आणि हिंसक वर्तन सुरूच ठेवत लागू असलेल्या बंदी आदेशांचं उल्लंघन करून पोलिसांवर हल्ला केला. त्यांनी पोलिसांच्या तसंच सरकारी वाहनांचीही नासधूस केली असं दिल्ली पोलिसांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. या झटापटीत जवळपास 60 आंदोलक देखील जखमी झाले. यावेळी पोलिसांनी सुमारे 70 जणांना ताब्यात घेतलं आहे. भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीची साप्ताहिक धोरणात्मक बैठक आज सकाळी संसद भवनात होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज या बैठकीला संबोधित करणार आहेत. आघाडीतील घटक पक्षांची एकजूट दर्शवण्याच्या उद्देशानं संसदेच्या अधिवेशन काळात दर मंगळवारी ही बैठक घेतली जाते. त्यामुळे आता यापुढे या बैठकीला मंगल मिलन असं म्हटलं जाणार आहे. देशाचे निर्वाचित पंतप्रधान म्हणून सर्वाधिक काळ पदभार सांभाळणारे पंतप्रधान ठरल्याबद्दल पंतप्रधान मोदींचा गौरव करणारा अभिनंदन ठराव या बैठकीत मांडला जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युनायटेड किंगडमचं पंतप्रधानपद स्वीकारल्याबद्दल अँडी बर्नहॅम यांचं अभिनंदन केलं आहे. भारत आणि युके हे सामायिक लोकशाही मूल्यांनी बांधलेले देश असून या देशांमध्ये व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान, संरक्षण आणि परस्पर संबंध या सर्व क्षेत्रात सहकार्य असल्याचं त्यांनी समाजमाध्यमावरील एका संदेशात म्हटलं आहे. अयोध्येतील राम मंदिरात भाविकांनी दान केलेल्या पैशांच्या कथित अपहाराची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक स्थापन करण्याच्या शक्यतेबाबत सर्वोच्च न्यायालयानं उत्तर प्रदेश सरकारकडून माहिती मागवली आहे. तसंच सर्वोच्च न्यायालयानं याचिकाकर्त्यांना या मुद्द्यावरून राजकारण करू नये असंही सांगितलं आहे. प्राथमिक तपासणी अहवाल दाखल होण्यापूर्वी या प्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाकडून निर्देश घ्यावेत असं भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि व्ही मोहना यांच्या खंडपीठानं उत्तर प्रदेश सरकारचे वकील सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांना सांगितलं आहे. उत्तर प्रदेश सरकारकडून माहिती मिळाल्यानंतर या याचिकेवर 27 तारखेला पुन्हा सुनावणी करण्यात येणार आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना जाहीर झाला आहे. टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष रोहित टिळक यांनी काल पुण्यात पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. राष्ट्रीय सुरक्षा क्षेत्रातल्या विशेष योगदानासाठी डोवाल यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली असल्याचं टिळक यांनी सांगितलं. स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र आणि 1 लाख रुपये असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. येत्या 1 ऑगस्ट रोजी केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. टाकेडा बायोफार्मास्युटिकल्स या भारतीय कंपनीनं विकसित केलेली देशातली पहिली डेंग्यू प्रतिबंधक लस बाजारात आणण्यास भारतीय औषध महानियंत्रकांनी मंजुरी दिली आहे. क्यूडेंगा नावाच्या या लसीचा 4 ते 60 वर्ष वयोगटातील व्यक्तींकरता वापर करण्यास मान्यता देण्यात आली आहे. कोणत्याही व्यक्तीला पूर्वी डेंग्यूची लागण झाली असो अथवा नसो ही लस देता येऊ शकते असं संबंधित कंपनीनं म्हटलं आहे.
आसाममध्ये मुसळधार पाऊस आणि नद्यांना आलेल्या पुरामुळे परिस्थिती आणखी गंभीर झाली असून

रात दगावलेल्यांची संख्या 10 पोहोचली आहे. राज्यातील जोरहाट, दिब्रुगढ, शिवसागर आणि गोलाघाटसह 16 जिल्ह्यांना या पुराचा फटका बसला आहे. सुमारे 800 गावं पाण्याखाली असून 3 लाखांहून अधिक नागरिक बाधित झाले आहेत. 19,000 हेक्टरहून अधिक पिकाखालील क्षेत्र पाण्याखाली आहे. एनडीआरएफ, एसडीआरएफ, लष्कर आणि इतर संस्थांनी पूरग्रस्त भागातून 6,700हून अधिक लोकांची सुटका केली आहे. पुरामुळे अनेक रस्ते, बंधारे आणि इतर पायाभूत सुविधांचंही नुकसान झालं आहे. जम्मू काश्मीरमध्येही पावसामुळे मोठं नुकसान झालं असून गेल्या 3 दिवसात पावसामुळे झालेल्या दुर्घटनांमध्ये मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 23 झाली आहे. मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला आणि नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून मृतांच्या कुटुंबियांना 6 लाख रुपये मदत जाहीर केली आहे. ओमान इथं सुरू असलेल्या एफआयएच युथ हॉकी 5US आशियाई करंडक स्पर्धेत भारताच्या कनिष्ठ पुरुष आणि महिला संघानं विजयी सलामी दिली आहे. या दोन्ही संघांचा एलिट पूलमध्ये समावेश आहे. भारतीय महिला संघानं स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात पाकिस्तानच्या संघाविरुद्ध 8-3 असा विजय नोंदवला तर पुरुषांच्या संघानं पहिल्या सामन्यात बांगलादेशच्या संघाला 7-3 असं नमवलं. ही स्पर्धा एफआयएच युथ हॉकी 5US विश्वकरंडक स्पर्धेसाठी आशियाई पात्रता फेरी आहे. भारतीय बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधू आजपासून सुरू होणाऱ्या चीन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सहभागी होणार आहे. महिला एकेरीच्या सामन्यात तिचा पहिला सामना उन्नती हुडा हिच्याशी होणार आहे. देविका सिहाग तसंच लक्ष्य सेन, आयुष शेट्टी आणि एच एस प्रणॉय देखील स्पर्धेत सहभागी होतील. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 3 देशांच्या परदेश दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात उत्तर मॅसिडोनियामध्ये दाखल. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी प्रचंड गदारोळ. नीट पेपर फुटीवरून आंदोलन करत असलेल्या युवकांच्या प्रतिनिधींची केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांनी घेतली भेट. यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांना जाहीर. भारतीय कंपनीनं विकसित केलेल्या देशातील पहिल्या डेंग्यू प्रतिबंधक लसीला औषध महानियंत्रकांची मंजुरी. आणि एफआयएच युथ हॉकी 5US आशियाई करंडक स्पर्धेत भारताच्या कनिष्ठ पुरुष आणि महिला संघाची विजयी सलामी. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर ही आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सकाळचे 8:40 आणि 50 सेकंद होत आहेत. प्रसारित करत आहोत पायी वारी पंढरीची
1: आकाशवाणी. प्रसारित करत आहोत आषाढी वारी पालखी सोहळ्यावर आधारित आकाशवाणी वृत्तांत पायी वारी पंढरीची. लेखन बागेश्री सराफ. निवेदन अश्विनी वाघमोडे. निर्मिती सहाय्य जयपाल खेडकर, नितीन बनसोडे आणि विनायक दुधगी. संकलन अभिराम सराफ. सादर करते डॉ. सोमेश्वर पाटील.

0: श्रोते हो नमस्कार. राम कृष्ण हरी. पंढरीची वारी हा एक आनंद सोहळा आहे. ज्या गावाला जायचं आहे तो परमात्मा आनंद कंद आहे. ज्या वाटेनं जायचं आहे ती वाटही आनंद रूप आहे. आणि ज्याला या वाटेनं वाटचाल करायची तो वारकरीही आनंद यात्री आहे. आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदची अंग आनंदाचे, असे म्हणणारे तुकोबार आहे. जग ही आनंदाची अभिव्यक्ती आहे असं मानतात. काल संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा सराटी इथल्या नीरा नदीवरील पूल ओलांडून सोलापूर जिल्ह्यातील अकलूज इथं आला. फटाक्यांच्या आतषबाजीनं आणि फुलांच्या वर्षावानं पालखीचं उत्साहात स्वागत करण्यात आलं. वारीच्या दरम्यान पोलीस यंत्रणा कशी काम करते याविषयी सोलापूरचे पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी यांनी माहिती दिली.
1: पूर्ण पोलीस

0: फोर्स इथं तैनात झालेले आहे. खास करून आमचं आता पालखीसोबत येणारे वाहने ह्यांना क्लिअर करण्यासाठी आम्ही गामा कमांडो फोर्स तैनात केलेले आहे. तर खास करून गामा कमांडो फोर्स हे बाईकमध्ये असतील फोर्स हे जे ट्रॅफिक क्लिअर करण्याचं काम ते करणार आहे. आणि इथं आम्ही AI ड्रोन सिस्टम्स तैनात केलेले आहे जेणेकरून आम्हाला किती भाविक हे पालखीसोबत येत आहेत आणि किती वाहनं आहे आणि किती किलोमीटरचं पूर्ण गर्दी आहे हे सगळं आम्हाला इमिडिएट एक तासात दोन तासात आम्हाला यायचं ड्रोन मार्फत हे सगळं आम्हाला भेटणार आहे. तसेच आम्हाला अँटी ड्रोन तुम्ही इथं बघू शकता अँटी ड्रोन आहे ते बेकायदेशीर ड्रोन ते चालवणार आहे. त्यांना सूचना आहे की तुम्ही ड्रोन चालवू नका. आम्हाला ड्रोनचा व्हिडिओ फोटो सगळं आम्हाला देणार आहे. आणि तसेच आमचं पार्किंगसाठी QR कोड दिलेले आहे जे बाहेरून येणारे भाविक हे सगळ्यांना आम्ही QR कोडद्वारे हे करायचं आहे.
1: संत मुक्ताबाई यांचा पालखी सोहळा काल माढा तालुक्यातील वडशिंगे इथं आला होता तर संत निवृत्तीनाथांचा पालखी सोहळा करमाळा तालुक्यातील कंदर इथं होता. संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा सदाशिवराव माने विद्यालयात पोचल्यानंतर जिल्ह्यातील पहिलं गोल रिंगण पार पडलं. या पालखी सोहळ्याविषयी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू माननीय प्राध्यापक डॉक्टर प्रकाश महानवर म्हणाले,
2: हा पालखी सोहळा हा रिअली अविस्मरणीय आहे. यामध्ये शेकडो वारकरी भाग घेतात. खेड्यापाड्यातून विठ्ठलाच्या दर्शनासाठी येतात. आता पावसाचा सीझन चालू आहे, परंतु पाऊस ऊन वारा याचे तमा न करता या सगळ्यांची पावले पंढरीकडे विठ्ठलाच्या पेठेसाठी येतात. विठ्ठलकडे एकच आकडा आहे की आमच्या बळीराजाला सुखी कर, भरपूर पाऊस पाणी होऊ दे, एवढीच एक विठ्ठला चरणी प्रार्थना आहे.
1: वारी म्हणजे परमेश्वरावरील अढळ श्रद्धा, भक्ती आणि समर्पणाचं सर्वोच्च प्रतीक आहे. इथं कोणी मोठा नाही आणि कोणी लहान नाही, सर्वांना समान आदर आहे. प्रत्येकाला मानसन्मान आहे आणि प्रत्येकाला प्रेम आहे. वारीमध्ये पैशांपेक्षा माणुसकीचं महत्व अधिक असतं. आजवर लाखो वारकरी या यात्रेमध्ये सहभागी झाले, पण कुणाशी कुणाचं भांडण नाही आणि कशाबद्दल तक्रारही नाही. अशाच आशयाचं मनोगत व्यक्त केलंय सिने अभिनेते भाऊ कदम यांनी.
3: खूप बरं वाटतंय, म्हणजे मी जो अभंग ऐकला होता, विठू माऊली तू माऊली जगाची, माऊली तू मूर्ती विठ्ठलाची, ते साक्षात दर्शन मला इथे मिळतंय, बघायला मिळतंय आणि त्यांच्यावर चालायला मिळतंय. आणि हा जो आनंद आहे हा वेगळा आहे. आणि श्रीमंत असो का गरीब हे एकत्र मिळून मिसळून चाललेत आणि खूप शिस्तबद्ध पद्धत बघून मला खूप बरं वाटतं. यावर्षी तर खूप सुविधा झाल्यात, म्हणजे ग्रामविकासाने ज्या सुविधा केल्यात त्या आम्ही प्रत्यक्ष त्यांना भेटलो. माऊलींना विचारतोय तुम्हाला कसं वाटतंय, सुविधा मिळत आहेत का सगळं, तर सगळे खुश आहेत, आनंदी आहेत. आणि मी आभार मानतो सरकारचे की त्यांनी या सुविधा दिल्या ज्या पूर्वी नव्हत्या आणि आता मिळत आहेत, त्यामुळे शिस्तबद्ध लोक आणि मला वाटतं पुढच्या वर्षी अजून वाढणार आहेत.

0: विनोबा भावे यांनी आपल्या गीताई पुस्तकात म्हटलंय, ध्यानाने पाहती कोणी स्वये आत्म्यास अंतरी, सांख्य योगे तसे कोणी कर्मयोगे ही आणिक। याचा अर्थ कोणी ध्यान मार्गानं, कोणी सांख्य मार्गानं, तर कोणी कर्म मार्गानं आत्मदर्शन साधतात। मात्र हे तिन्ही मार्ग वारकऱ्याच्या भूमिकेत मार्गामध्ये एकवटतात। या तिन्ही मार्गांचा एकच महामार्ग वारीच्या स्वरूपात उभा राहतो। लाईट अभावी वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी महावितरणकडून करण्यात आलेल्या सोयी सुविधांविषयी माहिती दिली आहे अधीक्षक अभियंता सुनील माने यांनी।
1: महावितरणतर्फे प्रत्येक ठिकाणी विसावा जिथं जे आहे त्याचबरोबर जिथं जिथं मुक्काम आहे या सर्व ठिकाणी विद्युत पुरवठा खंडित ठेवण्याचं काम महावितरण करत आहे। कर्मचारी प्रत्येक ठिकाणी डेप्युट केलेले आहेत जेणेकरून कोणताही अनुचित प्रकार होणार नाही आणि विद्युत पुरवठा अखंडित राहील अशी काळजी महावितरण घेत आहे। आणि जल्लोष

0: पक्षात आमचे सर्व कर्मचारी अधिकारी इथं अकलूजमध्ये नातेपुतेमध्ये उपलब्ध असून जल्लोषामध्ये या दोन्ही पालख्यांचं स्वागत जल्लोषात करत आहे.
1: वारी म्हणजे धार्मिक परंपरा नसून मूल्य संस्कारांची ही शाळा आहे. नम्रता, सेवा, सहकार्य आणि शिस्त हे तिचे मुख्य आधारस्तंभ आहेत. प्रत्येक वारकरी दुसऱ्याला मदत करत करत पुढे जात असतो. इथं मी यापेक्षा सुद्धा आपण हे जास्त महत्वाचं असतं. हा बदलच माणसाच्या विचारांना जाग करणारा आहे. वारीदरम्यान वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी प्रशासनाचा आरोग्य विभागही सदैव तत्पर असतो. याविषयी अधिक माहिती दिलीये माळशिरसचे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर भाऊसाहेब जानकर यांनी.
2: आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये महत्वाच्या मानाच्या ज्या पालख्या आहेत यांचं आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये आगमन होत आहे. तर आमच्या जिल्ह्यामध्ये आरोग्याच्या विभागाकडून अत्यंत सूक्ष्म पद्धतीने मायक्रो प्लॅनिंग करून आपल्याला मायक्रो प्लॅनिंग केलेलं आहे व वारकऱ्यांची सेवा देण्यासाठी आपण सज्ज आहोत. तर आपल्या आरोग्य विभागामार्फत आपल्याकडे 121 आरोग्य नेमलेले आहेत. त्यासोबतच आपल्याकडे माळशिरस तालुक्यामध्ये 43 आरोग्य औषध उपचार केंद्र आपला दवाखाना तयार केलेले आहेत. त्यासोबतच 5 ट्रॉमा व आयसीयू सेंटर उभे केलेले आहेत. त्यासोबत आपले 11 आरोग्य रथ आहेत. त्यासोबतच आपल्याकडे 2 वैद्यकीय पथक आहेत आणि या पद्धतीने आपण सगळी सेवा लोकल वारकऱ्यांना देत आहे. प्रत्येक 2 किलोमीटर आपलं औषध उपचार केंद्र आहे. औषध उपचार केंद्रामध्ये आपल्या सर्व प्रकारचे औषध असतील, सर्व प्रकारच्या गोष्टी असतील, आपण त्यांना वारकऱ्यांच्या सेवेसाठी देत आहोत. सर्वसाधारणतः मुख्य समस्या अशा असतात की लोक चालत चालत येतात आणि त्यामुळे त्यांच्या गुडघेदुखे असेल, पाय दुखणे असतील, ज्यावेळेस ऊन असतं त्यावेळेस ऊनामुळे उलटी मळमळ असेल, अशा प्रकारचे सर्वसाधारण किरकोळ आजार असतात. आणि एखादं इमर्जन्सी म्हटलं तर एखादं दम लागणे, धाप लागणे किंवा हार्ट अटॅकच्या अशा काही घटना घडतात त्यावेळेस आपण तात्काळ सेवा देतो. आपल्याकडे 102 ॲम्ब्युलन्स आहेत. आपल्या तालुक्यामध्ये जवळजवळ 16 102 ॲम्ब्युलन्स आपण कार्यरत ठेवले आहेत. प्रत्येक बुथवर एक आपल्या ॲम्ब्युलन्स आहे. त्यासोबतच 108 ॲम्ब्युलन्स आपल्या पालखीसोबत आहेत. एका पालखीमध्ये 5 108 ॲम्ब्युलन्स, त्यामध्ये कार्डियक ॲम्ब्युलन्स 2 आहेत व जे ग्रामीण रुग्णालय आहेत व उपजिल्हा रुग्णालय आहे त्या ठिकाणी लगेच रेफर करतो.
1: या वारीमध्ये वारकरी सांगत असतात की वारीमध्ये चालताना त्यांना स्वतःच्या आयुष्याकडे नव्या नजरेनं पाहण्याची एक वेगळी दृष्टी मिळाली. काहींना नात्यांचंच महत्व समजलं, काहींना क्षमाशीलतेची ताकद मिळाली, साधेपणातला आनंद उमगला. यंदाच्या वारीमध्ये प्लास्टिक मुक्तीचा संदेश देण्याचं काम करणाऱ्या आणि पर्यावरण रक्षण तसेच पर्यावरण जनजागृती आपल्या भारुडातून करणाऱ्या संध्या साखी आम्हाला भेटल्या.
3: आज मी या तुकोबा रायांच्या वारीमध्ये महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि प्रदूषण वातावरणीय बदल विभाग यांच्या वतीने पर्यावरणाची वारी निघाली पंढरीच्या दारी या उपक्रमाच्या माध्यमातून भारुडातून संपूर्ण पुण्यापासून पंढरपूरपर्यंत या प्लास्टिक हटवा, पर्यावरण सुरक्षित ठेवा, प्रदूषण नियंत्रित करा या विषयांवरती भारुडातून लोक प्रबोधन करत मी निघालेले आहे. आणि यावर्षी आम्ही थोडा वेगळा विषय घेऊन लोकांना समजावून सांगतोय की बाबा आम्ही भारुडकार खोटं नाही सांगणार, जे काय असेल ते खरं सांगणार. आम्ही लटिकेन बोलू वर्तमान खोटे, आम्ही लटिकेन बोलू वर्तमान खोटे, हे वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे, हे वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे, आम्ही लटिकेन बोलू वर्तमान खोटे. अहो या वर्तमानामध्ये पर्यावरणाचे गंभीर प्रश्न मोठे कोणते कोणते माहित आहेत का वारकरी गावकरी, जरा लक्ष देऊन ऐका. पाणी जल प्रदूषण, हवा प्रदूषण, भूमी प्रदूषण आणि बाबांनो वायू प्रदूषण आणि त्याचबरोबर बाबांनो ध्वनी प्रदूषण, हे इतके गंभीर गंभीर प्रश्न आहेत. परंतु आपण स्वतः यावरती काहीतरी उपाय काढला पाहिजे आणि त्यासाठी बाबांनो सगळ्यात पहिल्यांदा प्लॅस्टिक वापरायचं बंद केलं पाहिजे. अहो या वर्तमानामध्ये पर्यावरणाचे गंभीर प्रश्न मोठे आणि अनैसर्गिक साधने वापरून आपले जगणे झाले खोटे, आपले जगणे झाले खोटे. पण बाबांनो अहो प्लॅस्टिक जाळता हवेत सुटती, डायऑक्सिन आणि प्युरान विषारी हे दोन महाभयंकर वायू या प्लॅस्टिकला जाळल्यानंतर हवेमध्ये शिरतात.

0: आणि श्वासा वाटे शरीरात जाती आरोग्याचे हे वैरी आरोग्याचे हे वैरी आरोग्याचे हे वैरी. म्हणून बाबांनो महिलांना खास करून आम्ही विनंती करतो की घरातला कचरा जाळत असताना कचऱ्यामध्ये प्लॅस्टिक जाळू नका. आणि हे प्लॅस्टिक जाळल्यामुळं तुमच्याच आरोग्याला धोका होणार आहे. आणि जाळण्यापेक्षा बाबांनो प्लॅस्टिक वापरू नका असा संदेश देत आम्ही या वारीच्या वाटेवरती चाललो आहोत. माझ्या आकाशवाणीच्या सर्व रसिक श्रोत्यांना मी विनंती करते की आपण या संदेशाचा योग्य आपल्या जीवनामध्ये उपयोग करावा ही नम्र विनंती.
1: गेली अनेक वर्ष या वारीमध्ये संत गाडगेबाबांच्या वेशभूषेत सहभागी होऊन वारकरी फुलचंद नागटिळक हे वारकऱ्यांना स्वच्छतेचं महत्व पटवून देतात, पर्यावरण रक्षणाचं महत्व पटवून देतात आणि जनजागृती देखील करतात. चला त्यांना भेटूयात.
2: ही वारी म्हणजे समतेची वारी, ही वारी म्हणजे मानवतेची वारी, ही वारी म्हणजे राष्ट्रीय एकात्मतेची वारी. या वारीमध्ये आम्ही कोण आहोत? आम्ही पंढरीचे वारकरी, चाललो विठ्ठलाच्या दरबारी. विठ्ठल विठ्ठल मुखी नाम, भक्ती घडावी निष्काम, दृढांतरीचा भक्तिभाव, जन माणसात पाहतो देव, सत्यकर्म माझी पूजा, राब राबुनी संसारी, विठ्ठल भक्ती तरमती नर नारी, विठ्ठल कृपेचा प्रसाद, जन्मोन्जन्मी सेवा घडावी ह्याची मागतो फुलचंद विठ्ठल विठ्ठल. हे जे गाडगं आहे पिढ्यान पिढ्या राहू शकतो पण आपला देह राहू शकत नाही. म्हणून आपण खाऊ न गुटखा, आनंद मिळतो लटका, कर्करोग होणार संसार होतो फाटका, झाला गुटखा बंदी मावा कोण होतो आनंदी, कधी होईल कोणता रोग, बघावल कर्माचा भोग, खेळ नकोस कधी न मटका, संसार होईल कायमचाच फाटका. संत जगासाठी मागतात आणि वारकरी स्वतःसाठी. तर संत गाडगेबाबांनी काय मागितले यंदा? जय हरी बरसाव्या सरीवर सरी चिंब भिजा वारकरी, वारकऱ्याची होई बक्कळ तारामुळं दुर्भावा दुष्काळ, अशी भाग्यवान घडावी पंढरीची वारी, या वारीत नाचत भिजत यावा पंढरीचा श्रीहरी, सुखी समृद्ध करावा शेतकरी, एकतर झाड लावू तारी आरोग्याची वारी घेऊन जाऊ घरी, रामकृष्णारी चला जाऊया पंढरपुरी, रामकृष्णारी बरसाव्या सरी वसरी चिंब भेजा वारकरी.
1: वारी सोहळ्याच्या वाटचालीत काही ठिकाणी रिंगण केलं जातं. कालच संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं रिंगण सदाशिवराव माने विद्यालयाच्या भव्य पटांगणात झालं. सर्व वारकरी, टाळकरी, झेंडेकरी, मृदुंग वादक, वीणेकरी गोलाकार उभे राहतात. नाम गजर चालू होतो. एकाच तालात आणि एकाच लयीत पदन्यास करत वारकरी नाचू लागतात. या तालातच वायू वेगानं अश्व धावत येतो आणि प्रदक्षिणा करतो आणि सगळे त्याला अभिवादन करतात. संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यादरम्यान होणाऱ्या रिंगणाविषयी अधिक माहिती दिली आहे वयोवृद्ध वारकरी धर्मराज काकडे यांनी.
3: 1998 पासून वारी करत आहे. तर ह्या वारीमध्ये गोर रिंगण 3 होत्यात, उभे रिंगण 2 होत्यात. पहिलं रिंगण बेलवाडी मध्ये होते, त्यात बकऱ्याचं पण रिंगण होते. पहिले झेंडेकरी पळवत्यात, नंतर तुळशी हांडा पळवत्यात, नंतर विनयकरांना पळवत्यात, नंतर अश्व. एका अश्वावर स्वतः तुकाराम महाराज मोकळा अश्व असतो, या तुकाराम महाराज असतात अशी सगळ्यांची भावना असते. आणि दुसरा अश्व मोहिते पाटलांचा असतो, तो अश्व पळतो. आणि तुकाराम महाराजांचा अश्व त्या अश्वाला पुढं जाऊन देत नाही. माझा एक अनुभव असा आहे, आता माझं 72 वर्ष वय आहे आणि अजूनपर्यंत पण मी रिंगणामध्ये पळतो. आणि हे भगवंताची तुकाराम महाराजांची कृपा आमच्यावर असल्यामुळं ह्या वयात पण काय काय 99-100 वर्षेवाले पण रिंगणात पळत्यात. तुम्ही निस्वार्थपणाने वारी केली तर भगवान तुम्हाला प्रसन्न होतो आणि तुमचं आयुष्य वाढवतो. अजूनपर्यंत मला कसलीही गोळी चालू नाही. विठूला याकडं काही मागणं मागायचं नसतं, तो आपलं आपोआपच आपल्याला देत असतो.
1: या वारीमध्ये प्रत्येक जण आपापल्या परीनं सेवा करत असतो. चहा, नाश्ता या स्वरूपात वारकऱ्यांची सेवा केली जाते. हे करत असताना एक आत्मिक समाधान लाभत असल्याची भावना व्यक्त केली आहे मुंबईच्या महिला वारकरी वर्षा शिंदे यांनी.
4: हा अनुभव म्हणजे ना एक आपल्या शारीरिक देहापासून मानसिक देहापर्यंत जाण्याचा हा एक खुला मार्ग आहे. आणि त्याच्यातून आम्ही जो आलेलो आहोत, मुंबईवरून आलेलो आहोत आम्ही, तर आमचं असं नियोजन होतं की वारीला यायचं, वारीकऱ्यांची सेवा करायची आणि त्यातूनच पालखी

0: दर्शन घ्यायचं आणि त्या सेवेतच माऊलीला आपली सेवा सेवे श्रद्धा भक्ती तिथेच अर्पण करायची.
1: बरेच असे भक्त आहेत जे ज्यांना वारी चालणं जमत नाही, पण एका सेवेच्या माध्यमातून ते वारकऱ्यांची सेवा करून आपली वारी साधत आहे.
0: हो हो, आम्ही पण 8 किलोमीटर चाललो संत गाडगे महाराजांच्या दिंडीसोबत. आता इथे साफसफाई किंवा वारकरी येतात त्यांची सेवा, कोण पाय दाबून देणं, जे आपल्याला जे करता येईल ते, शक्य त्यांना अन्न धान्य मदत जरा असं.
1: वर्षात किती वर्षापासून तुम्ही हे करताय?
0: नाही, मी हे 3 वर्ष झालं करते.
1: 3 वर्षापासून तुम्ही सलग ही सेवा करता?
0: हो हो हो, येतोय.
1: आणि काय वेगळा अनुभव आला का?
0: वेगळा अनुभव म्हणजे तो एक असा अनुभव आहे ना की आपण भौतिक जगातून आध्यात्मिक जगाकडे जाण्याची सुरुवात इथूनच असते, हे खरं आहे.
1: वर्षा दे, खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. रामकृष्ण.
0: रामकृष्ण.
2: संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांप्रमाणेच इतर संतांच्या पालख्याही सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करत आहेत. मुक्ताबाईंची पालखी, संत सोपानदेवांची पालखी, संत निवृत्तीनाथांची पालखी, संत गजानन महाराजांची पालखी, रुक्मिणी मातेची पालखी आणि संत निळोबारायांची पालखी, अशा सर्व पालख्या मजल दरमजल करत पंढरीच्या दिशेनं मार्गक्रमण करत आहेत. आता सर्वच वारकऱ्यांना आस आहे ती विठ्ठल दर्शनाची.

0: एक ताजमहल।
1: FM बँडच्या 101.3 मेगाहर्ट्झवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी धाराशिव केंद्राचे कार्यक्रम। सकाळचे ठीक 10 आहेत। प्रसारित करत आहोत दिव्य स्वातंत्र्य भारताचे हा कार्यक्रम काही क्षणातच।
2: आपल्या बार्शीतील लोकप्रिय प्रियदर्शनीच्या श्री व सौ मध्ये महासेल सुरू। साड्यांचा आणि रेडीमेड कपड्यांचा सर्वात मोठा सेल, फ्रेश स्टॉक साड्यांच्या संपूर्ण व्हरायटीज वर बंपर ऑफर। एक साडी खरेदी करा आणि दुसरी चक्क मोफत मिळवा। येणाऱ्या लग्न सराई आणि सणासुदीची खरेदी आजच करा आणि आपल्या पैशांची बचत करा।
3: आमचा पत्ता प्रियदर्शनीचे श्री व सौ लोखंड गल्ली बार्शी।

लाखो गृहिणींच्या विश्वासाचा आणि पसंतीचा साडी महोत्सव कारखान्यातून थेट आपल्यापर्यंत, त्यामुळे मेगा बचत साड्यांच्या हजारो व्हरायटी, श्री दूध साडीज, साटी गल्ली, सोलापूर।

0: सेल सेल सेल आपल्या बार्शीतील लोकप्रिय प्रियदर्शनी मध्ये महासेल सुरू. आपल्या कुटुंबातील संपूर्ण व्यक्तींसाठी साड्या आणि रेडीमेड कपड्यांवर बंपर महासेल सुरू. जेंट्स साठी एक शर्ट खरेदीवर एक शर्ट फ्री, एक जीन्स पॅन्ट खरेदीवर एक जीन्स पॅन्ट फ्री, एक टी शर्ट खरेदीवर टी शर्ट फ्री. लेडीज साठी एक ड्रेस वर एक ड्रेस फ्री, एक कुर्तीवर एक कुर्ती फ्री. शिवाय लहान मुला मुलींसाठी पण प्रत्येक खरेदीवर सुद्धा एकावर एक फ्री.
1: मग येणाऱ्या सणासुदीची व लग्न सराईची खरेदी आजच करा व आपल्या पैशाची बचत करा. आमचा पत्ता प्रियदर्शनी कापड बाजार बार्शी.

दिव्य स्वातंत्र्य भारताचे या कार्यक्रमात आज ऐकूयात क्रांतीनायक लालमोहन सेन यांच्याविषयी माहिती. संकलन आणि निवेदन आहे सुषमा लोंढे यांचं.

नमस्कार रसिक श्रोते हो, दिव्य स्वातंत्र्य भारताचे या कार्यक्रमात मी आपली रेडिओ मैत्रीण सुषमा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, कार्यक्रमाची सुरुवात आपण करूयात या देशभक्तीपर गीताने.

श्रोते हो, संकटात प्रत्येक अशा धैर्याची, शौर्याची आणि बुद्धिमत्तेची कसोटी लागत असते. आपली कणखरता, सचोटी, सहनशीलता आणि मार्ग काढण्याची जणू आपल्याला आव्हानात्मक संधी निर्माण होत असते. तावून सुलाखून निघण्याच्या या प्रक्रियेत भावी पिढ्यांच्या जडणघडणीचे बीज पेरले जाते. याचं उदाहरण म्हणजे भारतीय स्वातंत्र्य रणसंग्राम. जगातील कित्येक देशांसाठी हा लढा पथदर्शी असाच आहे. श्रोते हो, गेले कित्येक दिवस आपण क्रांतीवीरांच्या जीवनगाथा ऐकतो आहोत. आज अशाच एका वीराची कहाणी आपल्याला ऐकायची आहे, ज्यांनी 16 वर्ष काळ्या पाण्याची सजा भोगून देश स्वतंत्र होताना पाहिला. त्या वीराचं नाव आहे लाल मोहन सेन. श्रोते हो, लाल मोहन सेन यांचा जन्म बंगालचा. आपल्या प्राथमिक शिक्षणादरम्यान आजूबाजूच्या परिस्थितीचे आकलन जरी होत नसले, तरी जी परिस्थिती आहे ती सामान्य नाही एवढं मात्र त्यांना कळत असे. आपल्या कॉलेज जीवनात मात्र सारासार परिस्थितीचं त्यांना विदारक चित्रण ओळखू आलं. आणि आपले देशबांधव स्वातंत्र्याकरिता झगडत असताना आपणही काहीतरी केलं पाहिजे हा विचार त्यांनी केला. आणि श्रोते हो, योगायोग असा की याच वेळेला त्यांची भेट महान क्रांतिकारक सूर्यसेन यांच्याशी झाल्यानं लाल मोहन सेनांच्या विचारांना एक निश्चित दिशा मिळाली. श्रोते हो, सूर्यसेनांच्या रिपब्लिकन सेना या संघटनेमार्फत रचलेल्या चितगाव हल्ला कटात

दळणवळण आणि संपर्क यंत्रणा निस्तनाभूत करण्याची महत्त्वपूर्ण भूमिका लाल मोहन सेनांनी आपल्या खांद्यावर घेतली आणि ती चोखपणे बजावली देखील. श्रोते हो, चितगाव हल्ला हा इंग्रजांच्या वर्मावर झालेला हल्ला होता. मग ते गप्प कसे बसतील? शोध मोहिमेत त्यांनी कित्येक क्रांतिकारकांना अटक करून त्यांच्यावर खटले भरले. त्यातल्या काही जणांना फाशी झाली तर काहींच्या वाट्याला तुरुंगवास आला. हल्ल्यातील लालमोहन सेनांच्या प्रमुख भूमिकेमुळं त्यांना अजन्म काळ्या पाण्याची शिक्षा झाली. श्रोते हो, काळ्या पाण्याची शिक्षा म्हणजे मृत्यूपेक्षाही भयंकर सजा. त्यांनी तब्बल 16 वर्ष भोगली आणि शेवटी देश स्वातंत्र्याच्या उंबरठ्यावर असताना राजकीय वाटाघाटीतून त्यांची सुटका करण्यात आली. स्वातंत्र्यासमयी उसळलेल्या दंगलीत 11 ऑक्टोबर 1946 ला त्यांना आपला प्राण गमवावा लागला. श्रोते हो, स्वातंत्र्यासाठी प्राणांचे बलिदान देणाऱ्या या भारतभूच्या स्वातंत्र्यवीरास शतदा प्रणाम करून मी सुषमा आजच्या कार्यक्रमातून आपला निरोप घेतीये. भेटूयात पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

दुर्दम्य इच्छा शक्ती आणि साहसाच्या बळावर मिळवलेल्या स्वातंत्र्याप्रती आम्ही लीन राहू। बहु आले बहु गेले, सांगा स्मरणात कोण राहिले। आम्ही सदैव नतमस्तक राहतो जे स्वातंत्र्यासाठी अमर जाहले। दिव्य स्वातंत्र्य भारताचे, दिव्य स्वातंत्र्य भारताचे।

दिव्य स्वतंत्र भारताचे या कार्यक्रमात आत्ताच आपण क्रांतीनायक लालमोहन सेन यांच्याविषयी माहिती ऐकलीत. संकलन आणि निवेदन होतं सुषमा लोंढे यांचं. दिव्य स्वातंत्र्य भारताची या कार्यक्रमात यानंतर ऐकूयात देशभक्तीपर गीतरचना.

0: ओलांडला तिने उंबरठा, घेतली उंच भरारी,
1: मिळाली तिच्या कर्तृत्वाला यशाची उभारी।
2: ऐकूया महिलांसाठीचा खास कार्यक्रम
0: स्वयंसिद्धा, मंगळवारी आणि गुरुवारी
1: सायंकाळी ठीक 6:30 वाजता
0: आकाशवाणी धाराशिव केंद्रावर। स्वयंसिद्धा।

श्रोतेहो, कार्यक्रमाविषयी एक निवेदन. आज सायंकाळी 6:30 आपण ऐकू शकाल स्वयंसिद्धा हा महिलांसाठीचा कार्यक्रम. या कार्यक्रमात आज वाट स्वावलंबनाची याविषयी अनिता जगताप यांच्याशी शीतल कुलकर्णी यांनी केलेली खास बातचीत आम्ही प्रसारित करू.

0: आज सायंकाळी 7:30 आणि प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी आम्ही प्रसारित करू. या कार्यक्रमात आज वसंतराव नाईक मराठवाडा विद्यापीठ परभणी यांच्याकडून प्राप्त झालेला पीक निहाय कृषी सल्ला आपण ऐकू शकाल. यासोबतच आरोग्य सल्ला या अंतर्गत रजोनिवृत्ती याविषयी माहितीचा भाग 5 आम्ही प्रसारित करू. तज्ज्ञ डॉक्टर आहेत स्मिता गवळी. आणि धाराशिव जिल्ह्याचा उद्या बुधवार दिनांक 23 जुलै 2026 हवामान अंदाज आपण ऐकू शकाल. वाचक स्वर आहे दौलत निपाणीकर यांचा, निवेदन आहे अनिता तांबे यांचं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत किशोर पवार. तेव्हा ऐकायला विसरू नका आज सायंकाळी ठीक 7:30 प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी.
1: तुम्हाला तुमच्या उत्पादन व्यवसायाची जाहिरात द्यायची आहे का? तर तुम्ही आपल्या आकाशवाणी धाराशिव केंद्रावर अगदी योग्य दरात जाहिरात देऊ शकता. आपल्या आकाशवाणीच्या कार्यालयीन वेळेत संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आहे 024-72-22-29-81. तेव्हा जाहिरात द्या आणि आपला व्यवसाय वृद्धिंगत करा.

FM बँडच्या 101.3 दशांश मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी धाराशिव केंद्राचे कार्यक्रम. सकाळचे ठीक 10:30 झाली आहेत. श्रोते हो, आता वेळ झाली आहे गीतांजली या मराठी चित्रपट संगीत या कार्यक्रमाची. गीतांजली या मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात पांडोबा पोरगी फसली या चित्रपटासाठी आशा भोसले आणि चंद्रशेखर गाडगिळ यांनी गायलेलं MD देवकते यांचं गीत. या गीताला संगीत दिलं आहे राम कदम यांनी.

ओलांडला तिने उंबरठा, घेतली उंच भरारी, मिळाली तिच्या कर्तृत्वाला यशाची उभारी। ऐकूया महिलांसाठीचा खास कार्यक्रम।

0: स्वयंसिद्ध मंगळवारी आणि गुरुवारी सायंकाळी ठीक 6:30 आकाशवाणी धाराशिव केंद्रावर स्वयंसिद्ध।
1: गीतांजली हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून। कार्यक्रमात यानंतर ऐकूयात थरथराट या चित्रपटासाठी आनंद शिंदे आणि ज्योत्स्ना हर्डीकर यांनी गायलेलं प्रवीण दवणे यांचे गीत। या गीताला संगीत दिलं आहे अनिल मोहिले यांनी।

जीवनाच्या प्रवासात गीतांचा सहवास होईल सुमधुर जीवन हे खास रसिक श्रोत्यांच्या फरमाईशी गीतांचा कार्यक्रम पत्र

सोंगाड्या या चित्रपटासाठी जयवंत कुलकर्णी यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं राम कदम यांचं. गीतांजली हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून.

गीतांजली हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात अष्टविनायक या चित्रपटासाठी अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं शांता शेळके यांचं गीत, संगीत अनिल अरुण यांचं.

गीतांजली हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर तुमचं आमचं जमलं या चित्रपटातील दादा कोंडके यांचं गीत, संगीत राम लक्ष्मण यांचं, तर स्वर आहे महेंद्र कपूर आणि उषा मंगेशकर यांचा.

कार्यक्रमात शेवटी ऐकूयात आशा भोसले आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं सुधीर मोघे यांचं गीत. संगीत आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं, तर चित्रपट आहे हा खेळ सावल्यांचा.

हा खेळ सावल्यांचा या चित्रपटातील गीतासोबतच आजचा गीतांजली हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथं संपला.

श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी धाराशिव केंद्राचे कार्यक्रम. सकाळचे ठीक 11 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत मिश्र संगीत. मिश्र संगीत या कार्यक्रमात सुरुवातीला लता मंगेशकर यांनी गायलेलं संत तुकाराम महाराज यांची भक्तिरचना, संगीत श्रीनिवास खळे यांचं.

लता मंगेशकर यांच्या स्वरातील संत तुकाराम महाराज यांची भक्तिरचना आपण ऐकलीत. संगीत होतं श्रीनिवास खळे यांचं. मिश्र संगीत हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर आशा भोसले यांनी गायलेलं दत्ता डावजेकर यांचं सुगम गीत.

मिश्र संगीत हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर मानापमान या नाटकातील छोटा गंधर्व यांनी गायलेलं हे नाट्यगीत.

दूध सारीचा मेगा महोत्सव, लाखो गृहिणींच्या विश्वासाचा आणि पसंतीचा साडी महोत्सव, कारखान्यातून थेट आपल्यापर्यंत, त्यामुळे मेगा बचत, साड्यांच्या हजारो व्हरायटी, श्री दूध सारीज, साठी गल्ली सोलापूर।

हरितक्रांतीचा वसा घेऊनी धवलक्रांतीचा विडा उचलुनी बळीराजाची यशोगाथा सांगते माझी आकाशवाणी. सोमवार ते शनिवार संध्याकाळी 7:30 वाजता ऐकत रहा घर शिवार अन किसान वाणी. शेतकऱ्यांना समर्पित करते धाराशिव आकाशवाणी. आणि हो, जगभरातील श्रोते हो, डाउनलोड करा न्यूज ऑन AIR ॲप आणि आपण

0: या भक्तिगीतासोबतच आजचा मिश्र संगीत हा कार्यक्रम इथं संपला.
1: बालमित्रांशी गप्पा गोष्टी सोबत धमाल मस्ती गाणी, कधी मारू शाळेत फेरफटका, ऐकूया निरागस वाणी. चित्रकला, संगीत, खेळ यात असतात बालकलाकार निपुण. साधतात बालमित्रांशी संवाद दर रविवारी सकाळी 10 वाजता बालजगतच्या माध्यमातून FM बँडच्या 101.3 MHz वरून आणि जगभरातल्या बालमित्रांशी न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप वरून.
2: संत वाणीची अमृतधारा, संत विचारांचा कल्पतरू, जीविताचे साफल्य साधण्या संत साहित्याची कास धरू. श्रोते हो, ऐकायला विसरू नका संत साहित्यावर आधारित कार्यक्रम संत सांगाती, दर बुधवारी सकाळी ठीक 10 वाजता FM 101.3 MHz आणि न्यूज ऑन AIR या ऑनलाईन मोबाईल ॲपवरून अर्थात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून.

एफ एम बँडच्या 101.3 मेगाहर्ट्झवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी धाराशिव केंद्राचे कार्यक्रम. श्रोतेहो, सकाळचे 11:30 झाली आहेत. प्रसारित करत आहोत गीत बहार हा हिंदी

चित्रपट संगीताचा कार्यक्रम। गीत बहार या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात ससुराल या चित्रपटातील रवींद्र जैन यांचं गीत ऐकूयात।

गलियों की बादशाह या चित्रपटातील साधना सरगम आणि सहकाऱ्यांनी गायलेलं इंदिवर यांचं गीत आपण ऐकलं. या गीताला संगीत दिलं होतं कल्याणजी आनंदजी यांनी. गीत बहार हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून.

एक नई पहेली या चित्रपटातील येसुदास यांनी गायलेलं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं गीत आपण ऐकलं. या गीताला संगीत दिलं होतं आनंद बक्षी यांनी. गीत बहार हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात इतिहास या चित्रपटासाठी कविता कृष्णमूर्ती यांनी गायलेलं, आर डी बर्मन यांनी संगीत दिलेलं आनंद बक्षी यांचं गीत.

चित्त चोरी या चित्रपटातील गीतासोबतच आजचा वनिता मंडळ हा माफ करा आजचा गीतबहार हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथे संपला.

0: नमस्कार मैत्रिणींनो, नमस्कार श्रोते हो. आजच्या आपल्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी मधुलिका कोशे नेरूरकर
1: आणि मी दीप्ती आंबेकर
0: आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. मंडळी, आजचा दिवस अगदी खूप खूप खूप खास आहे, कारण का तुम्ही सगळेजण आजच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहात. कारणच तसं आहे, आज श्रोत्यांच्या प्रतिक्रिया आपण घेणार आहोत आणि अर्थातच तुम्हाला आमचे कार्यक्रम कसे वाटतात, त्याच्यातून मनोरंजन किती छान निखळ होतं, खूप छान माहिती उद्बोधनपर आपल्याला ऐकायला मिळते आणि अर्थात चालू घडामोडींविषयी सुद्धा आपल्याला ह्याच्यातून ऐकायला मिळतं. तर दीप्ती, आपले दूरध्वनी क्रमांक सुद्धा सांग ना श्रोत्यांना.
1: हो मधुलिका, आपले दूरध्वनी क्रमांक आहेत 45 15 41 29 आणि 45 15 41 30. या दोन क्रमांकांच्या मागे आपण 022 लावू शकतो. मुंबई बाहेरील श्रोते 022 लावू शकतात आणि मोबाईल धारकही 022 45 15 41 29 022 45 15 41 30 या क्रमांकांवर फोन करून आपण आपल्या प्रतिक्रिया इकडे आम्हाला नक्की कळवा आजच्या दिवसासाठी.
0: आणि त्याआधी आपण सगळ्यांच्या आवडीची आपुलकी या घराती कौटुंबिक श्रुतिका आपण ऐकूया. यात सहभागी होत आहेत नेहा खरे, दिनेश अडावतकर आणि चेतना झांजे. या आजच्या आपल्या श्रुतिकेचं लेखन केलं आहे कोमल कुंभार यांनी. ऐकूया तर आपुलकी या घरात.

0: वा वा, अगदी विठ्ठलमय झालायस रोहित.
1: मी एकटाच नाही, अख्खा महाराष्ट्र विठ्ठलमय झालेला आहे. अगं पंढरपूरची वारी सुरू आहे ना, आणि आता आषाढी एकादशी जवळ आली.
0: हो
1: खरं सांगू का सुखदा, वर्षभर कुठलीही गाणी कितीही ऐकली ना तरी आषाढ महिना आला की मनात अभंगाचे सूर अगदी असे गुंजायला लागतात. मन विठ्ठल भक्तीत लीन होतं. आणि
0: स्वयंपाकघरात साबुदाणा, शेंगदाणे, राजगिरा, रताळी हे सगळे बाहेर डोकवायला लागतात.
1: बाकी वर्षभर डब्यामध्ये शांत बसलेले असतात बिचारे, पण आषाढी एकादशी आली की आमची आठवण आली का असं विचारतात.
0: आणि बटाट्याची तर काय चांदीच चांदी, उपवास असो की नसो तो प्रत्येक पदार्थात हजर.
1: हे बघ, बटाटा म्हणजे कसं की स्वयंपाकघरातला सर्व गुण संपन्न कलाकार आहे. ऑलराऊंडर पठ्या, भाजीमध्ये, वड्यात, खिचडीत आणि उपवासाच्या बाबतीत तर मुख्य नायक.
0: हो अगदी हिरो. पण एक गोष्ट आहे बर का, म्हणजे आषाढ महिना आला की मला ना आजीची आठवण होते. पहाटे उठून अंगणामध्ये छान रांगोळी काढायची, तुळशीपाशी दिवा लावायची आणि मग अभंग गुणगुणत कामं करायची.
1: आणि मला ना बाबा आठवतात. एकादशी म्हणजे त्यांच्या दृष्टीने अगदी घरातला सणच. सकाळ झाली की भीमसेन जोशींचे अभंग सुरू व्हायचे, तो पहाडी आवाज घरामध्ये असा घुमला ना की खऱ्या अर्थाने एकादशी आल्याचं कळायचं. मग त्यांचा उपवास सुरू व्हायचा आणि आमची साग्र संगीत मेजवानी. माझी आई आजही एकादशीला म्हणते, उपवास पोटाचा कमी मनाचा जास्त असतो. तेव्हा वाटायचं की उपवास म्हणजे साबुदाण्याची खिचडी, बटाट्याची भाजी, रताळ्याचा किस.
0: तुझ्यासाठी की नाही एकादशी म्हणजे दुप्पट खाशी, हो की नाही.
1: पण मला आता कळते बर का की राग, मत्सर, अहंकार यांचा देखील उपवास करायचा असतो.
0: वा, हा विचार खरंच चांगला आहे. आणि म्हणूनच कदाचित वारकरी इतका मोठा प्रवास करू शकतात, पाय पंढरपूरकडे चालत असतात पण मन स्वतः

0: हाकडे परत येत असत. ही वारी म्हणजे एक दिव्य सोहळाच असतो नाही का?
1: तर दिवेघाटामध्ये ज्ञानोबांची पालखी चढते तेव्हा असं वाटतं की जसं काही नदी दुथडी भरून उलटी चाललेली आहे. आणि मग ना तो अभंग आठवायला लागतो.
0: कोणता रे?
1: नाथांच्या घराची उलटी खूण, पाण्याला मोठी लागली तहान, आत घागर बाहेर पाणी, पाण्याला पाणी आले मिळोनी. अजिम्या एक नवल देखील वळचणीचे पाणी आढ्याला गेले. म्हणजे ते निरेच स्नान, उभं रिंगण, मेंढ्यांचं रिंगण, वारकऱ्यांचे खेळ, हे सगळं बघत बघत तर आपण लहानाचे मोठे झालो ना.
0: लहानपणी किती रोहित, मला असं वाटायचं कशाला बरं इतकी माणसं पायी चालत जात असतील, एवढी काय ओढ आहे त्यांना विठ्ठलाची, बसने जाऊ शकले असते ना.
1: मला सुद्धा तसंच वाटायचं. मग एकदा बाबांनी सांगितलं, अरे वारी म्हणजे फक्त पोहोचण्याचा प्रवास नाही, स्वतःला बदलण्याचा प्रवास आहे. खरंच ते वाक्य मी अजूनही विसरलो नाही बघ.
0: स्वतःला बदलण्याचा प्रवास, खरंच. रस्त्यावर लाखो लोक, पण ढकलाढकली चेंगरा चेंगरी नाही, लहान मोठा भेद नाही, जातपात नाही, एका तालात एका लईत सगळे एकत्र.
1: कारण त्यांच्या डोळ्यासमोर एकच असत, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. आता ही ओळ ऐकली ना की डोळ्यासमोर अक्षरशः विटेवर उभा राहिलेला तो विठू राया येतो.
0: खरी गोष्ट आहे. आणि मग त्यांच्या मनामध्ये आनंदाचे डोही आनंद तरंग उठत राहतात रे. आणि ओठांवर एकच गजर असतो, ज्ञानोबा माऊली, ज्ञानोबा माऊली, माऊली माऊली.
1: आजकाल बघ, लोक परदेशातल्या वेगवेगळ्या शहरांमधल्या मोठमोठ्या मॅरेथॉनचं कौतुक करतात, त्यासाठी वर्षभर मेहनत करतात. पण आपल्या वारकऱ्यांची ही शेकडो वर्षांची जी पायी चालण्याची परंपरा आहे ती किती मोठी आहे सांग.
0: हो, यात स्पर्धा नाही, क्रमांक नाही, बक्षीस नाही, तरीही लाखो लोक वर्षानुवर्ष चालतात.
1: कारण जिथे श्रद्धा असते, प्रेम असतं, तिथे थकवा टिकत नाही फार वेळ.
0: कोण आलं यावेळेला
1: बघ ना, कदाचित आषाढा बरोबर एखादी गोड आठवणही दारात उभी असेल.
0: उघडते मी दार. हा,
2: हॅलो सुखदा. अगं येताना कितीतरी वेळ खाली तुमच्या सोसायटीच्या गेटवरच थांबले होते.
0: का ग?
2: म्हटलं 2 मिनिटं डोळे भरून बघू तरी दे.
0: काय काय होतं आमच्या सोसायटीच्या तिथे खाली?
2: अगं दिंडी जात होती ना.
0: अच्छा.
2: छोटीशीच होती पण वातावरण इतकं प्रसन्न, कोणी टाळ वाजवत होतं, कोणी मृदुंग, एक आजोबा अगदी तल्लीन होऊन नाम घेत होते. नकळत मीही 2 मिनिटं तिथेच उभे राहिले.
1: हो, हीच तर खरी वारीची जादू आहे. आपण वारकऱ्यांना बघायला थांबतो पण ते पुढे जातात तेव्हा आपलं मन सुद्धा त्यांच्या सोबत 2 पावलं चालून येतं.
2: अगदी. आणि एक गंमत सांगू का? एक लहान मुलगा पाण्याच्या बाटल्या वाटत होता, त्याला त्याच्या आईने विचारलं तर तो म्हणाला, आई किती लांब चालायचंय त्यांना, तहान लागली असेल ना. ते ऐकून माझे डोळेच भरून आले.
0: खरे, वारीची शिकवण हीच नाही का, सेवा. कुणी सांगितलेलं नसतं पण प्रत्येक जण स्वतःहून काहीतरी करत असतो.
1: म्हणून तर म्हणतात ना की वारी पायांनी कमी आणि मनाने जास्त चालायची असते.
2: तुमच्या घरात येताच अभंग ऐकू आला, क्षणभर वाटलं बाबा आले की काय. ते पहाटे रेडिओ लावायचे आणि मग पंडित भीमसेन जोशी, लता मंगेशकर, किशोर यामोणकर यांचे सूर घरात निनादायचे. त्या आवाजात एक वेगळीच ओढ होती. एक पहाडी आवाज, एक नदीचा सुरेल सूर आणि एक आर्त हाक. पण हे सगळं जाणार एकाच दिशेने, विठ्ठलापाशी.
0: बरोबर, हेच मी आत्ता रोहितला सांगत होते. आई पोळ्या लाटायची, आजी देवापुढे दिवा लावायची, आम्ही मुलं अजून अंथरुणात लोळत असायचो. पण अभंगाचे सूर कानी आले की उठून बसायचो.
2: आणि आजची मुलं पहाटे अभंग नाही, मोबाईलचा अलार्म ऐकतात.
1: तोही 3 स्नूज करून. मुलंच कशाला, आपणही तेच करतो की.
0: अर्थात काळ बदलला म्हणून सगळंच बदललं असं नाही. आजही लाखो तरुण वारीत चालतात. कुणी इंजिनियर असतो, कुणी डॉक्टर, कुणी शेतकरी, कुणी विद्यार्थी. टाळ एकच, नाम एकच, विठ्ठल एकच.
2: मला एक वारकरी आजोबा म्हणाले, माऊली वारीत कोणी पुढचा नसतो, कोणी मागचाही नसतो, सगळे विठ्ठलाचे वारकरी. किती मोठं वाक्य आहे ना हे.
0: म्हणून तर विठ्ठल विटेवर उभाय, बसला नाही येतो. जणू म्हणतोय, या मी तुमची वाट पाहतोय.
1: खरंय, आपण देवाकडे काय मागतो, पैसा, यश, सुख. पण वारकरी एकच मागणं मागतो, तुझे रूप चित्ती राहो मुखी तुझे नाम.
2: आणि म्हणूनच विठ्ठलाला आपण मायबाप म्हणतो, कारण तो आई आहे आणि वडीलही. आणि त्याचमुळे

0: पाऊस पाणी नीट व्हावं, सगळ्यांना सुख समाधान मिळावं यासाठी त्याला साकडं घातलं जातं. म्हणतात ना, विठू माऊली तू माऊली जगाची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची.
1: बरोबर. मला एक सांग, म्हणजे एवढ्या भक्तिमय अशा वातावरणामध्ये आपला एक छोटासा प्रश्न माझा, की उपवासाची खिचडी झाली की नाही?
2: झालं. तुला आपली विठ्ठलापेक्षा खिचडीच बरी आठवली रे.
0: रोहित, तुझी भक्ती पोटातून सुरू होते बहुते.
1: काय करणार अगं, रिकाम्या पोटी विठ्ठल विठ्ठल म्हणताना मध्ये शेंगदाणे शेंगदाणे असं व्हायचं.
2: तर आधी पोटोबा आणि मग विठोबा अशी म्हणच आहे नाही का आपल्याकडे. पण आधी आपण चहा घेऊ आणि मग आणखी गप्पा मारू.
1: बरं रेवा, तू म्हणालीस की दिंडी बघून तू थांबली होतीस. एक सांग, आजच्या धकाधकीच्या जगात एवढी माणसं इतक्या आनंदाने कशी काय चालत असतील ग?
0: मलाही तोच प्रश्न पडला होता, म्हणून मी तिथे उभ्या असलेल्या एका वारकरी आजीशी बोलले. मी विचारलं तिला, आजी एवढं चालून थकत नाहीस का ग? त्या हसल्या आणि म्हणाल्या, माऊली माझे पाय थकले तरी मन नाही थकत.
2: वा, पाय थकले तरी मन थकत नाही हे वाक्यच सगळं सांगून जात.
0: मग त्या पुढे म्हणाल्या, घरात असताना आम्ही आमचं दुःख घेऊन एकेकटे जगतो, वारीत आलो कि सगळ्यांच्या दुःखाचा सोहळा होतो.
2: वा,
0: म्हणून ते हलक होत.
2: माझे एक काका म्हणायचे, वारकऱ्याच्या पिशवीमध्ये कपडे कमी असतात पण समाधान खूप असत.
1: वा, खरंय ग. आज बघ ना, आपण किती सामान घेऊन फिरतो, मोबाईल आहे, चार्जर, मग पॉवर बँक, हेडफोन, पण मन मात्र रिकामच वाटत. आणि त्या उलट वारकरी एका छोट्याशा पिशवीमध्ये सगळा संसार त्यांचा असतो आणि मन समाधानाने भरलेलं असतं.
0: हो ना, मला अजून एक प्रसंग दिसला वारीत. एक वारकरी आजोबा थोडे मागे पडले, त्यांना चालणं कठीण जात होतं. त्यांच्या मागचा तरुण लगेच पुढे आला. त्यांनी मदत मागितली नव्हती, पण तरी त्याने त्यांची पिशवी स्वतःच्या खांद्यावर घेतली.
2: म्हणून तर वारी शिकवते, आधार द्यायला परवानगी लागत नाही.
1: करेक्ट. आणि आधार दिला की तो उपकार नसतो तर तो संस्कार असतो.
0: अगदी.
2: मागे की नाही एक वाचनात आलं होतं माझ्या, दिंडीमध्ये एक लहान मुलगा बाबा म्हणाले विठ्ठल भेटेपर्यंत. त्यावर तो मुलगा म्हणाला, पण बाबा विठ्ठल तर प्रत्येकाच्या डोक्यावर आहे की. कारण विठ्ठल रुक्माईची मूर्ती अशी डोक्यावर घेऊन वारीत चालतात ना.
1: लहान मुलांना देवाला फार पटकन भेटतात बघ, मोठी माणसं मात्र देव शोधण्यामध्ये आयुष्य घालवून बसतात.
2: आणि गंमत बघ, विठ्ठलाला सोन्याचे दागिने नको, त्याला टाळ, मृदुंग, नाम आणि प्रेम एवढं पुरेच आहे.
1: बरं, आता भक्तीच्या गप्पा पुरे झाल्या. आता एक प्रश्न माझा मगाचाच, उपवासाला साबू देण्याची खिचडी, वडे, दही, शेंगदाण्याची आमटी हे सगळं असतच नाही का? मग हा उपवास की मेजवानी?
0: रोहित, हे तर प्रत्येक उपवासाच्या दिवशी विचारलं जातं
2: आणि प्रत्येक वेळेला उत्तर एकच, आज एकादशी आहे उद्या विचार.
1: पण खरं सांगू, उपवास पदार्थांचा नसतो ग, तो विचारांचा असतो. एका दिवसासाठी का होईना मनातला राग कमी करायचा, मत्सर कमी करायचा, कोणाविषयी वाईट बोलायचं नाही, हे जर जमलं ना तर तोच खरा एकादशीचा प्रसाद.
0: म्हणूनच वारकरी चालताना एकमेकांना नावाने हाक मारत नाहीत, माऊली म्हणतात. एका शब्दात किती प्रेम आहे.
2: आजच्या काळात आपण एकमेकांना माऊली नाही म्हणालो तरी चालेल, पण थोडस प्रेमाने बोलायला काय हरकत आहे.
1: हो, आणि म्हणूनच संतांनी माऊली हा शब्द दिला ना, साहेब असं नाही किंवा बॉस नाही, माऊली. एका शब्दामध्ये माणूस केवढा मोठा होतो.
2: हो ना, खरंय.
0: कारण आपल्या संस्कृतीत विठ्ठलाला माऊली सुद्धा म्हटलंय आणि वारकऱ्यांना प्रत्येकात आपली विठू माऊली दिसते. ते एकमेकांच्या समोर आले की पायावर डोकं ठेवून नमस्कार करतात, त्यात लहान मोठा असा भेद नसतो, एकमेकांमध्ये ते विठ्ठलाला बघत असतात.
1: आणि म्हणूनच वारी संपते पण तिची शिकवण वर्षभर टिकली तर प्रत्येक दिवस आषाढी एकादशीचाच.
2: काल की नाही मला दिवा लावताना आईची आठवण झाली. आई असं म्हणायची की एकादशीला फक्त देवापुढे दिवा लावू नकोस, मनातही लाव. तेव्हा अर्थ कळत नसे, आज कळतो.
1: खरंच या जुन्या माणसांचं एक वैशिष्ट्य होतं, ते मोठमोठे उपदेश करायचे नाहीत, एका वाक्यात आयुष्य शिकवून जायचे.
0: अगदी खरंय. आजोबा दरवर्षी वारीला जायचे. एकदा मी विचारलं, आजोबा एवढं चालून तुम्हाला विठ्ठल कधी भेटलाय का? ते हसले आणि मला म्हणाले, विठ्ठल भेटला की नाही ते सांगू शकत नाही, पण आपला अहंकार मागे राहतो. त्या एका वाक्याचा अर्थ मला आत्ता कळतोय.
1: म्हणूनच

0: वारी ही चालण्याची नाही तर सोडून देण्याची परंपरा आहे असं म्हणतात ना. राग सोडा, मत्सर सोडा, अहंकार सोडा, मग विठ्ठल फार दूर नाही.
1: हल्ली आपण काय करतो, घरामध्ये चार माणसं, चार मतं आणि पाच भांडणं
2: आणि त्यातही टीव्हीचा रिमोट आणि मोबाईल हा सगळ्यात मोठा वादाचा विषय आहे.
0: पूर्वी बघ ना, घरामध्ये देवघर कुठे ठेवायचं यावर चर्चा व्हायची, आता रिमोट कुठे ठेवला आणि मोबाईल मधून डोकं बाजूला काढ असे वाद होतात.
1: खरंय, आयुष्य सुद्धा वारीसारखंच असलं पाहिजे, शिस्तबद्ध, आनंदी, समाधानी. आपलं ध्येय जर स्पष्ट असेल ना तर दुसऱ्याला ढकलायची गरज पडत नाही.
0: मागे बघ, ते दिंडी मधलं एक दृश्य दाखवलं होतं मला, ते आठवतं. एक लहान मुलगी टाळ वाजवत चालली होती, तिचा ताल जरा चुकत होता, तर मागच्या आजीने तिच्या हातावर हात ठेवला आणि ताल

0: चढून उभा राहतो, पण सगळ्यांच्या मनात तेच एक सावळं रूप असतं.
1: आणि म्हणूनच वारीत मला सगळ्यात जास्त आवडतो तो प्रसाद साखरेचा नाही, समतेचा.
2: वा वा वा वा, हे वाक्य अगदी लिहून ठेवण्यासारखं आहे. वारीचा सर्वात मोठा प्रसाद म्हणजे साखर नसून समता,
0: आणि त्यानंतर प्रेम.
2: चला चला चला, आता आपण एक काम करूया. संध्याकाळी मंदिरात जायचं, दर्शनासाठी नाही, 2 मिनिटं शांत बसूया तिथे जाऊन.
1: हा, आणि परत येताना एखाद्या वारकऱ्याला पाण्याची बाटली देऊ, कदाचित तोच आपला विठ्ठल असेल.
0: रोहित, बघितलंस का रे
2: काय ग,
0: किती छान ढग आलेत बघ, पाऊस पडायला लागलाय.
2: अरे हो
1: हो ना, आषाढातलं हे वातावरण किती वेगळंच आहे ना. पावसाचा मंद आवाज, देवघरातला दिवा, आणि कानात कुठेतरी अभंग घुमतोय,
2: आणि स्वयंपाकघरातून तळणाचा असा सुगंध येतोय वेड लावणारा.
0: आषाढ महिना सुरू आहे म्हणजे तळण तर करावंच लागतं ना.
1: म्हणजे काय ग सुखदा?
0: अगं तुला माहित नाही का, आषाढ महिना आला की घरोघरी तळण्याचे पदार्थ करतात, त्याला आखाड तळणं असं म्हणतात. तिखट गोडपुऱ्या, शंकरपाळे, भजी असे चमचमीत पदार्थ केले जातात. पावसाळ्यात शरीराला ऊब मिळावी, पचनक्रिया चांगली राहावी, आणि पाणी प्रदूषित होण्याच्या दिवसात शरीराला ताकद मिळावी, हा त्यामागचा उद्देश असेल.
1: थोडक्यात सांगायचं तर महाकवी कालिदासाच्या आषाढस्य प्रथम दिवसेपासून ते अगदी दिव्यांच्या अमावस्येपर्यंत आषाढ महिना अतिशय खास आहे हे नक्की.
2: अगं हा महिना पाऊस, चैतन्य, आनंद, सुख, भक्ती हे सगळं घेऊन येतो, आणि त्यासोबत पंढरीची वारी आहेच, सोबत साबुदाणा खिचडी, बटाटा वेफर्स, शेंगदाणा आमटी, असा भरगच्च मेनू सुखदाने बनवलेला आहे.
0: तुला सगळं बरोबर आठवतात रे खायच्या गोष्टी. हा चल, मी करते सगळं काही.
1: चल मीही मदत करते तुला.
2: चला चला चला.

0: मैत्रिणींनो, आत्ताच आपण ऐकली आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका, जिच्या लेखिका होत्या कोमल कुंभार आणि सादर केलं होतं दिनेश अडावतकर, नेहा खरे आणि चेतना झांजे यांनी.
1: तर मंडळी, आजच्या कार्यक्रमात मी म्हटलं तसं सुरुवातीला तुम्ही सुद्धा सहभागी होऊ शकणार आहात आणि आकाशवाणीचं प्रसारण हे एक माध्यम आहे खूप मोठं आणि वनिता मंडळाचा कार्यक्रम तुमच्या आमच्या सगळ्यांचा जिव्हाळ्याचा हा कार्यक्रम आहे. ह्याच्यामध्ये फक्त महिला नाही तर पूर्ण कुटुंबाचा समावेश ह्याच्यामध्ये होतो. रूपक आपण ऐकतो, विविध विषयांवरच्या मुलाखती आपण ऐकतो, तसंच चालू घडामोडींवर सुद्धा आपण चर्चा नेहमीच या कार्यक्रमामध्ये त्याचा समावेश करून घेत असतो.
0: यंदा भारतीय राज्य प्रसारण मंडळ म्हणजे ऑल इंडिया रेडिओ यंदा शताब्दी वर्षात पदार्पण करते आणि याच निमित्ताने आकाशवाणीच्या गोड आठवणी आपण आजच्या कार्यक्रमात जागवणार आहोत. मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्ही सांगितलेल्या नंबर्सवर कॉल करू शकता 45 15 41 29 आणि 45 15 41 30 या क्रमांकांवर नक्की फोन करा.

0: तर आजच्या कार्यक्रमामध्ये अनेक श्रोते सुद्धा सहभागी होणार आहेत. बघूया आपले श्रोते काय म्हणत आहेत ते. नमस्कार. हा बोला बोला.
1: नमस्कार ताई, मी आकाशवाणीचा श्रोता गंगाधर घुगे बोलतो, रामरावाडी तालुका मालेगाव जिल्हा वाशिम इथून.
0: हा बोला.
1: आजच्या कार्यक्रमात मी जो संवाद झाला तो खूप आवडला.
0: अरे वा.
1: आणि याही अगोदर जवळपास मी आकाशवाणी मुंबई केंद्र 40 वर्षापासून ऐकत आहे आणि मी जुना श्रोता म्हणून मला आठवणी खूप आहेत आणि ते आठवणी विसरलो एवढे दिवस आकाशवाणी सोबत राहून राहून राहून वैतवंत कार्यक्रम मला खूप आवडते.
0: अरे वा, धन्यवाद.
1: कितीतरी अनुभव, कितीतरी कार्यक्रम, कितीतरी अनुभव, कितीतरी उद्घोषक, कितीतरी निवेदक निवेदिका यांचे आवाज स्मरणात आहेत. पूर्वीपासून रेडिओ सोबत आहे, रेडिओची साथ आहे आणि आकाशवाणीवर माझा 100% विश्वास आहे आणि आपण जे कार्यक्रम सादर करता याला कुठंच तोड नाही. मुंबई आकाशवाणी केंद्र म्हणजे खरोखर आमच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनलेला आहे.
2: तुम्हाला आवडलेला आकाशवाणीचा कोणता कार्यक्रम सांगू शकाल?
1: ताई, जुना पहिल्या वेळेस पासून आजपर्यंत ज्या कारकिर्दीतला की चालू घडामोडीतला की कोणता कार्यक्रम कोणत्या बद्दलचा
2: आकाशवाणीवर सादर होणारे माहितीपर?
1: आकाशवाणी सादर होणारे कार्यक्रम जे काही आपण सादर करता त्यातील
2: ते सगळेच तुम्हाला आवडतात कारण ते दर्जेदार असतात. बरोबर. धन्यवाद धन्यवाद.
0: नमस्कार.
3: हॅलो.
0: हा बोला, आपलं नाव सांगा.
3: मॅडम, मी रुपेश गुजराती बोलतो.
0: हा बोला.
3: लाल चौक नाशिक वेल सिन्नर जिल्हा नाशिक कडून
0: बोला.
3: अगं, असं एक आता आपल्याबद्दल काय सांगणार, आपले सर्वच कार्यक्रम म्हणजे अट्रॅक्टिव्ह. दिवस उजाडून तो आमचा फक्त रेडिओ पासून आणि दिवसाची सुरुवात आणि शेवट सुद्धा होतो रेडिओ पासूनच. त्यात आता अगोदर याच्या अगोदर बघितलेली आपुलकी घरात दर मंगळवारी असते मधुलिका मॅडम पण त्यात पार्टिसिपेट
2: करतात.
3: मला धांगे मॅडम, दिनेश आढावतकर, नेहा खरे मॅडम, त्यानंतर वेगळे जर म्हटले तर मग आणखीन आमचे आमचे जिल्ह्यावारी जिल्ह्यात कुठलाही असो आकाशवाणी इकडच त्यामुळे तिथल्या केंद्रावरून जो कार्यक्रम प्रस्थापित होतो प्रक्षेपित होतो तो आम्ही बघतो. त्यानंतर मला जास्त आवडतो ते आमच्या ग्रामीण भागाच्या याच्यानुसार शेतकऱ्यांचं म्हणजे शेतकरी शेतीविषयक. त्यानंतर आता आपलं जे होतं ते आरोग्य दर्पण
2: बरोबर
3: हे सुद्धा आजकाल काळाची गरज आहे. कारण असं सगळ्यांना सगळं ठिकाणी वाचन होत नाही, मात्र कानावर पडलं तर वृद्ध व्यक्तींना या त्याचा आधार होतो. आजकाल खूप आधार फोफावतो. आरोग्य दर्शन मध्ये योग्य मार्गदर्शन नाही तर म्हणजे कुठेतरी चांगलं हे नाही तर ते एक. त्यानंतर थोडस मनोरंजनात्मक म्हटलं तर मग अधून मधून जी गाणी वगैरे चालू असतात भजन भक्तिगीत भावगीत ते सुद्धा छान आहे. त्यानंतर आता जगात काय चाललं देशात काय चाललं हे सांगणारे वेगवेगळे न्यूज असतात मराठी मधून हिंदी मधून विविध भारती म्हणा किंवा आपलं लोकल केंद्र जे असेल जसं जिल्हा असेल त्याप्रमाणे नाशिक मुंबई पुणे असं सगळ्या दृष्टिकोनातून म्हणजे एकदम उत्कृष्ट दर्शन मिळतं यात काही शंकाच नाही.
0: हो अगदी.
2: किती छान गोष्ट आहे कारण आकाशवाणीवरचे सगळे कलाकार तुम्हाला नावानेशी लक्षात आहे जसं तुम्ही म्हणालात मधुलिका किंवा दिनेश सर किंवा नेहा मॅडम या सगळ्यांनीच खूप छान छान कार्यक्रम दिलेत.
3: आणि म्हणजे त्यावेळेस कदाचित इलेक्ट्रिसिटी जर गेली त्यावेळेस तर मग संताप होतो.
2: आणि जसं सर मगाशी म्हणाले मधुलिका की रोगांवर आपण कार्यक्रम देत असतो आजारांवर देत असतो तर आपल्याकडे अंधत्व निवारण सप्ताहानिमित्त डॉक्टर नेहा देशपांडे पण आल्या होत्या. त्यांनी पण चांगलं आपल्याला
0: मार्गदर्शन केलं होतं. खूप खूप धन्यवाद आजच्या
3: कार्यक्रमात. तरुणपणापासून तर ज्येष्ठांपर्यंत सर्वांना आजार एकदम गिफ्टच मिळतात.
2: ऋतू बदल आणि ज्येष्ठांचे आरोग्य असा पण आपण कार्यक्रम मधुलिका दिला होता. डॉक्टर महेश अभ्यंकर आले होते. धन्यवाद धन्यवाद सर, तुम्हाला इतके सगळे

0: छान छान कार्यक्रम लक्षात आहेत, धन्यवाद. नमस्कार.
1: नमस्कार, मी बोरुलीहून प्रतिभा म्हात्रे बोलते.
2: हा बोला.
1: आकाशवाणीच्या कार्यक्रमाबद्दल काय म्हणजे बोलायला हेच नाहीये, शब्दच नाही, इतके सुंदर कार्यक्रम असतात. जे आता आता सहज संवाद पण तुम्ही तो कार्यक्रम ठेवला त्याच्यामध्ये विनायक कुलकर्णी मला वाटते त्या बजेट वरती होते बजेट आणि ते हे पण आपले दिनेश अडावतकर हे घेत होते निवेदन करत होते. तो कार्यक्रम ना म्हणजे मला इतका भावला की माझा स्वभाव कसा आहे की आपल्याकडून उत्पन्न कसं होईल ह्याकडे मी जास्त लक्ष देते, खर्च होण्यापेक्षा एखाद्या गोष्टीतून. तो मला त्यांच्याकडून मिळाला विनायक मला वाटते कुलकर्णी होते ते. छान दादा, तो कार्यक्रम खूप आवडला. आणि एरवी तुमचं हे आपुलकी या घरात तुम्ही चौघे जण मला असं वाटते एकाच घरात राहत असाल असं वाटायला लागलं. एकमेकांचे एकमेकांचं आणि असं असावं आणि असं ह्याचं हे दुसऱ्यांनी घ्यावं की कसं घर असलं पाहिजे ना, हे खूपच सुंदर खूपच. त्यामुळे तेही मला मालिका खूप आवडते. तुम्ही दिनेश अडावटकर साहेब सगळे म्हणजे तुमच्या नेहा खेरा नेहा खरे मधुलिका कोसे छान छान सेवा त्या पण खूप छान छान काम तुझ्या. तुम्ही आता एखादं हे खूप मोठी जरी एकत्र करून नाट्य हे केलं ना नाटक तरी पण होऊन जाईल
0: चाललंय काम. तुम्ही म्हणाल्याप्रमाणे एक घर असं वाटतं आणि त्या घरात शिस्त असते तर शिस्तीचं महत्व असं पण आपण एक कार्यक्रम केला होता सुचित्रा साठेंना बोलवलं होतं बरोबर ना. धन्यवाद धन्यवाद मॅडम धन्यवाद.
2: तर असे आपण विविध विषयांवरचे कार्यक्रम करत असतो. जानेवारी महिन्यापासूनचा आपण जर छोटासा आढावा घ्यायचा म्हटला तर 26 जानेवारी रोजी आपण देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम केला होता. त्यानंतर फेब्रुवारी महिन्यामध्ये सांगायचं झालं तर पोषक आहाराविषयी निगडीत आपण कार्यक्रम केला होता. आणि आत्ता अलीकडेच मंगला खाडीलकर यांची नेहा खरे मॅडमनी मुलाखत घेतली होती. सुमन कल्याणपूर यांच्या विविध आठवणींना त्यांनी उजाळा दिला होता. अंतक्षरांचा दरवळ या आपल्या कार्यक्रमांमध्ये. तसंच डॉक्टर नीता काटके यांचा खडतर पण आशादायी प्रवास हे विशेष रूपक आपण ऐकलं होतं महिला सप्ताहाच्या निमित्तानं. तर श्रोते हो असे अनेक कार्यक्रम
0: म्हणजे तरुणाई आणि पर्यावरण संवर्धन म्हणा किंवा जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने आपण ऋतू बदल आणि ज्येष्ठांचं आरोग्य असा कार्यक्रम होता. त्यानंतर काळानुसार शिक्षकांची बदलती भूमिका असाही कार्यक्रम होता. अनेकानेक दर्जेदार. त्यानंतर डॉक्टर शैलेश उमाटे यांची नेहा खरेंनी मुलाखत घेतली होती. नैराश्य विकार या विषयावर मुलाखत घेतली होती.
2: तर म्हणजे अशा असे अनेक विषय आहेत आणि ह्या सगळ्या मुलाखती तुम्हाला नक्कीच आवडल्या असतील किंवा हे संवाद आहेत किंवा विविध चर्चा आहेत हे सगळेच तुम्हाला नक्कीच आवडले असतील. तर लवकरात लवकर फोन करा आणि एक छानसं गाणं आता आपण ऐकूया.
0: नक्की.

0: हेलो, हाँ नमस्कार, बोला।
1: हाँ मी ईश्वराजी कल्याण, मी आकाशवाणीबद्दल एका वाक्यात सांगायचं झालं तर निश्चित असं म्हणेन की झाले भाऊ होतील भाऊ आहे काही भाऊ, परंतु आकाशवाणी तुम्हाला आकाशवाणी
0: आय ग किती छान गोड सांगितलं
1: म्हणजे तर काही भाऊ खेळणार नाही असं निश्चितपणे म्हणे। आणि आकाशवाणीचे सगळेच कार्यक्रम उत्कृष्ट आहेत आणि आता आता 24 तारखेला या दोघांच्या आकाशवाणीचा वाढदिवस आहे, शताब्दी आहे, नुसता वाढदिवस शताब्दी आहे, तर त्याबद्दल आकाशवाणी खूप खूप अभिनंदन आणि खूप शुभेच्छा। आणि मी फक्त 2 मिनिटात आकाशवाणीच्या शताब्दीबद्दल एक कविता केल्याची वाचून दाखवू।
0: हो हो अगदी अगदी
1: ऐका। आज आहे आकाशवाणीचा शताब्दी सोहळा, आज आहे आकाशवाणीचा शताब्दी सोहळा, सोहळ्याला आनंदाने पाणी आले सर्वांच्या डोळा, सोहळ्याला आनंदाने पाणी आले सर्वांच्या डोळा। आकाशवाणी आकाशवाणीवरून ऐकवले जातात विविध प्रकारचे कार्यक्रम, आकाशवाणीवरून ऐकवले जातात विविध प्रकारचे कार्यक्रम, कार्यक्रम ऐकताना श्रोत्यांचे दूर होतात श्रम, कार्यक्रम ऐकताना श्रोत्यांचे दूर होतात श्रम। आकाशवाणीच्या जन्माची आहे फार मोठी कहाणी, आकाशवाणीच्या जन्माची आहे फार मोठी कहाणी, आकाशवाणीवरून ऐकवली जातात सर्व प्रकारची गाणी। आकाशवाणी जुळून आल्या उत्तम कर्मचारी उत्तम सादर करते आणि उत्तम निर्माता यांचे आकाशवाणीवर जुळून आला आहे मेळ, म्हणून आकाशवाणीचे कार्यक्रम ऐकण्यासाठी श्रोते करतात उभे, श्रोत्यांकडे आकाशवाणीचे कार्यक्रम श्रोते करतात उभे। आकाशवाणीच्या शताब्दीला सर्व श्रोत्यांच्या आहेत शुभेच्छा, उत्तमोत्तम कार्यक्रम ऐकायला मिळावे हीच आहे सदिच्छा।
0: अरे वा, खूप खूप धन्यवाद आजच्या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल।
2: धन्यवाद।
0: नमस्कार।
3: हॅलो।
0: हा बोला।
3: हॅलो ताई नमस्कार।
0: हा आपलं नाव सांगा।
3: मी विजय कुमार वाहालिंगा स्वामी मुक्काम पोस्ट बस्तवाड तालुका जिल्हा कोल्हापूर इथून बोलतो ताई।
0: हा बोला बोला।
3: लई भारी मन की बात ते केळकर सर बघा श्रीराम केळकर फार वर्षापासून त्याचा आवाज ऐकतो मी फार वर्षापासून त्याचा आवाज ऐकतो, मन की बात एवढं छान आणि ते दिनावर दिनेश आडवतकर सर त्यांचं बी ऐकतो मी आणि तुमचं कौटुंबिक मालिका हे लई भारी आहे।
2: किती किती भारी वाटलं आम्हाला कोल्हापूरचा तुमचा रांगडा आवाज ऐकून, खरोखर खूपच छान,
3: लई भारी
2: खरोखर आपली कोल्हापुरी बोली।
3: आकाशवाणी भक्तीवर माझा खूप विश्वास आहे ताई।
0: हो हो
2: धन्यवाद।
0: नमस्कार। तर श्रोते हो खर तर आपलं ब्रीद वाक्यच ते आहे बहुजन हिताय बहुजन सुखाय, निव्वळ मनोरंजन नाही तर माहिती आणि उद्बोधनपर कार्यक्रम करणं आणि त्यातून श्रोत्यांचं मनोरंजन करणं हे खर तर आकाशवाणीचं मुख्य उद्दिष्ट आहे। आणि हे सगळं करत असताना नवीन चालू घडामोडींचा देखील आपण कार्यक्रमांमध्ये नेहमी समावेश करून घेत असतो। आता सध्याच्या घडीला कुठल्या विषयांवर

0: चर्चा केली जाणं गरजेचं आहे यावर सुद्धा बोललं जातं. जसं की अगदी सायबर गुन्ह्यांचं सध्या वाढतं प्रमाण आपल्याला पाहायला मिळतंय. वर्तमानपत्राचं पान उघडलं किंवा अगदी टीव्हीवरच्या बातम्या लावल्या तरी सुद्धा आपल्याला हे जाणवतं. पण मग ह्याच्यावरची सखोल चर्चा होणं देखील तितकंच गरजेचं आहे. या अनुषंगानं देखील आपण आकाशवाणीवरती काही मुलाखतींचं आयोजन केलेलं होतं.
1: मला वाटतं महिला सप्ताह होता मार्चमध्ये, तेव्हा आपण डॉक्टर नीता ताटके लिखित खडतर पण आशादायी प्रवास असा आपण एक कार्यक्रम केला होता. आणि म्हणजे अख्खं कुटुंब आकाशवाणीचे कार्यक्रम ऐकत असतं, केवळ महिलाच नाहीत. आणि आपण काही तरुण मंडळींनाही आकाशवाणीवर बोलवलं होतं, जसं की नामवंत गायक मयूर सुकाळे म्हणा किंवा आंतरराष्ट्रीय ख्यातीची आरोही थत्ते म्हणा, जी कम्पेरिंग करते.
0: अगदी खरं आहे. आणि मुंबई ग्राहक पंचायतीच्या शुभदा चौकर आल्या होत्या. तसंच आपण छाया वारंगे यांची सुद्धा मुलाखत आपण आकाशवाणीवरून प्रसारित केली होती. बघूया आपले पुढचे श्रोते काय म्हणतायत ते.
1: नमस्कार. नमस्कार.
2: हॅलो.
0: हा बोला.
2: नमस्कार. हा मी डोंगरे बोलते, मोहरा डोंगरे बोरिवलीहून. तुमचा सुंदर कार्यक्रम म्हणजे मला तर बाळ कुरतडकर, नीलम प्रभू तेच सगळे बोलतात असंच वाटतं. काही कार्यक्रमात चेंज आहेत, वर्षानुवर्ष जे कार्यक्रम चालू आहेत तोच आवाज म्हणजे इतका ऍडव्हान्स झालेला आहे तुमचा. सगळे निवेदक सगळे आपलेच आहेत. आणि दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे कार्यक्रम तर सुंदर सुंदर होतात आणि आताच्या टेक्नॉलॉजी प्रमाणे नवीन नवीन कार्यक्रम तुम्ही देताय, त्यामुळे अगदी म्हणजे हॅट्स ऑफ. आमचा पूर्ण वेळ सगळे सीझन चांगले जातात, कुठलाही सीझन असो त्याप्रमाणे तुमचे कार्यक्रम.
1: धन्यवाद. धन्यवाद.
0: खरं तर हीच महत्वाची गोष्ट आहे की आपण त्याप्रमाणेच कार्यक्रम करत असतो. ऋतू बदलानुसार आपण आहारात बदल करतो, विहार आपला बदलतो, तसंच आपल्या रोजच्या जीवन मध्येही आपण काही बदल करत असतो. तर हे बदल आणि ते कसे अपेक्षित आहे करणं किंवा ते कोणते केले जाणं काळानुरूप गरजेचे आहे हे ह्याच्यातून आपल्याला जाणवतं.
1: बरोबर. आणि मध्यंतरी आपण चला श्रीमंत बनूया असा आर्थिक सल्लागार आणि लेखक विनायक कुलकर्णी जसा त्यांनी मध्ये उल्लेख केला तसा आपण छान कार्यक्रम घेतला होता.
0: तसंच आपण रंगभूमीवरती अनेक प्रयत्नशील कलाकार असतात आणि मग त्यांचे एक वेगळी आपल्याला कहाणी ऐकायला मिळते. आणि हे सगळं गायत्री देवस्थळी रंगभूमी .com माध्यमातून आपल्याला करताना पाहायला मिळतंय की ते कशा प्रकारे जाऊन विविध ठिकाणी ते नाटकांविषयी त्या बोलतात आणि मग त्यांचं नेमकं हे सगळं एक काम करण्याची पद्धत कशी आहे हे आपण जाणून घेतलं. तसंच आपण निसर्ग आणि पक्षी यांच्या फोटोग्राफर ज्या आहेत ऋता कळमणकर यांची सुद्धा आपण मुलाखत घेतली होती. आणि ह्या करण्यामागचं उद्दिष्ट की तरुण मंडळींना सुद्धा आपण आपल्या कार्यक्रमामध्ये समाविष्ट करून घेत असतो.
1: मला असं वाटतं मधुलिका तूच एक मुलाखत घेतली होती की मनासाठी मनापासून योग साधना, म्हणजे श्रीकृष्ण म्हस्कर यांनी खूपच छान आपल्याला मार्गदर्शन केलं होतं.
0: तसंच वर्षा दीक्षित यांची नेहा खरे यांनी मुलाखत घेतली होती, ती सुद्धा योग साधनेविषयीच त्याचं महत्व जे आहे ते अधोरेखित करणारी होती. नमस्कार. हॅलो. नमस्कार. बोला, आपलं नाव सांगा.
3: हा रोहित कुंभार बोलते सातारावी.
0: हा बोला.
3: हा सर्व कार्यक्रम आवडतात, गाण्याचे कार्यक्रम वगैरे सर्व कार्यक्रम छान असतात तुमचे.
0: ओके.
3: शिक्षिका वगैरे आवडतात, सर्व कार्यक्रम छान आहेत.
0: बर, धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार.
4: हॅलो.
0: हा बोला.
4: हा मी प्रतिभा म्हात्रे बोलू. आता ना एक विनंती आहे मला माझी की नितीन साळुंखे लिखित जी का तुम्ही हे ठेवली आहे ती मला खूप आवडते. ती आहे ना आपला ह्याच्यावरती गोदी गोदी ह्याच्यावरती मालिका. पण त्याचा जो टाइम आहे ना तो काय होतो, 9 वाजता नऊ ते 9:20 आहे. त्या कार्यक्रम मी ऐकते नाही असं नाही ऐकत, पण त्यावेळेला ते करत असल्यामुळे ना. तर माझी एक विनंती काय आहे की चर्चगेटला लायब्ररी जंक्शन हे पुस्तिकडे लायब्ररी ओपन झाली आहे, तर त्या पुस्तकाची आम्ही दृष्टीहीन आहे मी स्वतः, त्यामुळे ती पुस्तकं जर समजा विनंती करते मी ती पुस्तकं समजा एखादी भावधारा ह्याच्यावरती म्हणजे 11 नंतरच्या ह्याच्यात कुठेतरी कोपऱ्यात एक मालिका ठेवली तर फार बरं होईल. ती मला ते पुस्तक अशी आम्ही वाचू शकत नाही तर ती तशी नितीन टाळुंके लिखित कशी ऐकतोय पण ती मला त्या टायमात कधी कधी ऐकायला मिळत नाही त्यामुळे टाइम मी सांगते हा की हे 11 नंतर ठेवलीत ना तर फार फार बरं होईल आम्हाला पुस्तकं वाचल्या तर आनंद होईल.

0: धन्यवाद
1: खरं तर अशा अनेक श्रोत्यांच्या विनंती किंवा प्रतिक्रिया त्यांच्या असतात. आपण सगळ्यालाच मान देतो आणि आपण आपल्या परीनं जेवढं होईल तेवढं शक्य असेल तेवढा नक्कीच आपण प्रयत्न करत असतो.

0: मंडळी अजूनही कार्यक्रमातली 15 मिनिटं शिल्लक आहेत, तेव्हा लवकरात लवकर फोन करा आणि तुमच्या प्रतिक्रिया, तुमचे अभिप्राय, आणि इतकी वर्ष तुम्ही आकाशवाणीवरनं अनेक कार्यक्रम ऐकत आहात, तर तुम्हाला ते कसे वाटतात, तुम्हाला ते कसे भावतात, तुमच्या काही आठवणी असतील, काही किस्से असतील, ते आम्हाला ऐकायला नक्की आवडतील. लवकरात लवकर फोन करा. दूरध्वनी क्रमांक आहेत 45 15 41 29 आणि 45 15 41 30. एसटीडी कोड आहे 022. नमस्कार.
1: नमस्कार.
0: नमस्कार. आपलं नाव सांगा.
1: मी अनिल नाईक बोलून मुंबई बोलतोय.
0: हा बोला.
1: मी आकाशवाणीचा स्वतः कलाकार आहे. शास्त्रीय संगीताचा मान्यता प्राप्त गायक कलाकार आहे. 1988 पासून मी आकाशवाणीवर गातोय. मला बीआय ग्रेड आहे. पण आकाशवाणीच्या वर्धापन दिनानिमित्त पहिल्यांदा आकाशवाणीला मी शुभेच्छा देऊ इच्छितो. आकाशवाणीने मला बोलत केलेलं आहे. आकाशवाणीचा मी अत्यंत ऋणी आहे. आकाशवाणीचे जुने निवेदक यशवंत वैद्य, प्रभू दीक्षित, मुक्ता भिडे, कमलिनी विजयकर,

0: मीना सरैया, सुनंदा जोग, नीलम प्रभू, बाळ कुलकर्णी, माधव कुलकर्णी,
1: अरे वा,
0: असे सगळ्या निवेदक, मला निवेदनांचे नाव आलं लक्षात येत. आणि आकाशवाणीचे पूर्वीचे जे कार्यक्रम होते, गुंजारव, रसधारा, रसरंजन, बाबा तुषार, सप्तरंग, गीत सुगंध, हे ध्वनिमुद्रिकांचे कार्यक्रम होते. आणि याच्या ह्या कार्यक्रमाचं स्वरूप असं की समजा एखादा कार्यक्रम अर्धा तास लागला तर चार भावती आणि चार टक्क्याची तयारी ऐकवली जात असेल. ते स्वरूप त्या कार्यक्रमांच्या आठवण जागे झालं की मनाला वेगळा आनंद होत. आणि आकाशवाणीची मी कधीच विसरू शकत नाही. आकाशवाणीला माझ्या शुभेच्छा आहेत, पण आकाशवाणीची पण माझ्याकडे माझ्या आकाशवाणीकडून अपेक्षा आहेत की आठवण एकदा तरी अभिप्रायांवर कार्यक्रम असावा. जसा पूर्वी कृतज्ञ नमस्कार होता पत्राद्वारे, आता पत्रे आहेत नाही, पण फोनवरून अभिप्राय कार्यक्रम म्हणजे प्रत्येक कार्यक्रम आम्हाला प्रत्येक कार्यक्रमाचा आम्हाला
2: अभिप्राय कळवता येईल.
0: बर खूप खूप आकाशवाणीला मी शुभेच्छा देतो.
1: खूप खूप धन्यवाद.
0: नमस्कार.
2: धन्यवाद. तर मंडळी, असे अनेक कार्यक्रम आहेत आणि त्याच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या विषयांना स्पर्श करत असतो. आपण मगापासून चर्चांविषयी जाणून घेतलं किंवा कुठल्या कुठल्या कार्यक्रमांमधनं आपण श्रोत्यांना आनंद देत असतो त्याच्याविषयी आपण जाणून घेतलं. उद्योजकांचा सुद्धा आपण सहभाग याच्यामध्ये करतो. अनेक महिला उद्योजिका आहेत ज्या अगदी छोट्याशा घरगुती आपण अशा पद्धतीनं म्हणूया तो उद्योग सुरू करतात आणि त्याचं एक मोठं रूप आपल्याला पाहायला मिळतं. आणि मग त्यांची ती एक यशोगाथा जेव्हा आपण त्यांच्याकडनं ऐकून घेतो, त्या प्रवासाबद्दल त्यांच्याकडनं जाणून घेतो, तेव्हा आपल्याला जाणवतं की ठरवलं तर नक्कीच कुठलीच गोष्ट कठीण नाही, सहज सोप्या पद्धतीनं ते कसं साध्य त्यांनी केलेलं आहे हे आपल्याला त्याच्यातून
1: जाणवतं. सध्या पावसाळा चालू आहे आणि पावसाळी सहलीला जाताना असा एक विषय मध्यंतरी दिनेश अडावतकर सरांनी अविनाश परब यांची मुलाखत घेतली होती की पावसाळ्यात सहलीला जाताना कशी कशी खबरदारी घेतली पाहिजे, कशी कशी काळजी घेतली पाहिजे. तर हे सगळे कार्यक्रम आपले अगदी त्या त्या विषयाला आणि त्या त्या त्या त्या दिनविशेषाप्रमाणे आपण सादर करत असतो, जेणेकरून लोकांनाही कळावं की आज काय कुठला दिवस आहे, आज कुठला दिनविशेष आहे, आज कुठला वेगळा घटना आज असणार आहे, घडणार आहे. तर असे निरनिराळे कार्यक्रम आपल्याकडे आपण घेऊन येत असतो. लहान मुलं विशेषतः, लहान मुलांसाठी पण आपण विशेष कार्यक्रम घेऊन येत असतो. लहान मुलांची गाणी किंवा लहान मुलांना बोलतं करतो आपण इथे येऊन.
2: नक्कीच.
3: श्रोते हो, आपली लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
4: आणि या निमित्तानं 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा,
3: उत्सव नवचैतन्याचा. वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार.
4: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर, यामिनी दळवी आणि रेशमा कारखालीस.
3: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरी वादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप.
4: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता.
3: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभा देवी.
4: प्रवेश निःशुल्क.
3: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण.
4: उत्सव नवचैतन्याचा.
2: नमस्कार. हॅलो. हा बोला. आपलं नाव सांगा.
0: अनिल नाईक पुणे बोलतोय.
2: हा बोला.
0: मला मंगला खादिलकर यांनी घेतलेली समंडांची मुलाखत खूप आवडली आणि सुभाषा जाधवकर यांनी माणिक वर्माची माणिक वर्मा बोलल्या तेही मला खूप आवडलं.
1: हो
2: हो.
1: धन्यवाद.
2: धन्यवाद.
0: धन्यवाद. नमस्कार.
1: मध्यंतरी पंडित निळकंठबुवा अभ्यंकर यांच्याविषयी, म्हणजे गुरु वर्षा भावे या पंडित निळकंठबुवा अभ्यंकर हे त्यांचे गुरु, त्यांच्याविषयी मुलाखत झाली होती. तीही अतिशय सुरेल झाली होती.
2: आणि आता आपण आकाशवाणीवरनं अनेक विविध केंद्रांचे कार्यक्रम ऐकतो आणि आपल्या श्रोत्याने सुद्धा सांगितलं की वार कुठला येत तरी वेगवेगळ्या जिल्ह्यांमधले कार्यक्रम ऐकायला मिळतात आणि त्यावेळेला लाईट जर गेले तर त्यांना अजिबात आवडत नाहीत, कारण का मग ते अगदी चुकल्या चुकल्यासारखं होतं. कार्यक्रमांच्या वेळा सुद्धा आपल्या त्याच्यात ठरलेल्या आहेत की कधी कुठल्या वेळेला ही मंडळी घरी असतात किंवा मग त्या त्या वेळेला त्यांना कसा कार्यक्रमाचा आनंद घेतो.
1: मला असं वाटतं लाईट जर गेले तर आपण मोबाईलवर आपलं ऍप आहे नाही का मधुलिका,
2: त्याच्यामध्ये आपण ऐकू शकतो. आणि आता वाटतं तर आपण थोडं एक पाऊल अजूनही पुढे गेलेलो

0: आहोत. आपण युट्यूब वरती सुद्धा आपले कार्यक्रम अनेक श्रोते नक्कीच ऐकू शकतात.
1: फक्त आपण त्याच वेळी ते कार्यक्रम नाही ऐकू शकत, त्यानंतर काही दिवसांनी युट्यूब वर ते कार्यक्रम उपलब्ध होतात. आणि ऍप पण ऑल इंडिया रेडिओ नावाचं ऍप आहे, ते तुम्ही डाउनलोड केलं आणि तिथे वनिता मंडळ नावाची एक वाहिनी दिसते, ती तुम्ही कायमची सेट करून ठेवा आणि मोबाईल मध्ये तुमच्या तो वनिता मंडळ चॅनल सेट करून ठेवा. तिकडे अलार्मही लावता येतो की तुम्हाला 12 वाजता तुम्हाला त्या क्षणी मोबाईल आपोआप चालू होतो आणि वनिता मंडळ सुरू होतं.
0: नक्कीच, त्याच्यामुळे होतं कसं की न्यूज ऑन AIR हे जे मोबाईल ऍप आहे किंवा वेव्ज OTT सारखा प्लॅटफॉर्म आहे, हल्ली आपण बघतो की सगळ्यांच्या हातात मोबाईल असतो, जगाच्या पाठीवर आपण कुठेही असतो तरी आपण आपल्या आकाशवाणीच्या कार्यक्रमांचा आनंद हा नेहमीच घेऊ शकतो. कारण फक्त आपल्याला भारतीय वेळ जी आहे ती पाळायची आहे आणि कार्यक्रमाचा आनंद आपण घर बसल्या प्रवासात, अगदी तू म्हणालीस तसं की जर आपण अलार्म लावला असेल तर आपण त्या कार्यक्रमाचा आनंद नक्कीच.
1: आणि परदेशातून अनेक जण हा कार्यक्रम ऐकत असतात.
0: तर मंडळी चला लवकरात लवकर फोन करा. दूरध्वनी क्रमांक अगदी शेवटच्या क्षण सुद्धा मी पुन्हा एकदा सांगते, 45 15 41 29 आणि 45 15 41 30. STD कोड आहे 022. डॉक्टर शैलेश उमाटे यांची संघमित्रा भंडारे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकली होती, तसंच आपण वंदे भारतम हा सुद्धा कार्यक्रम ऐकला होता. मंडळी विविध विषयांवरच्या मुलाखती जेव्हा आपण ऐकतो त्या संदर्भातले अभिप्राय आमच्यापर्यंत तुम्ही पोहोचवता तर आम्हाला ते खूप आवडतात. आणि तसंच आपण बघतो की विविध मनोगत म्हणा किंवा लेख म्हणा हे सुद्धा आपण विविध कार्यक्रमांमधून ऐकवत असतो. आणि इथले जे कलाकार आहेत त्या कलाकारांसाठी हे एक मोठं व्यासपीठ आहे की मी एखाद्या ठिकाणी फिरून आलेलो आहे, प्रवास वर्णन आहे किंवा मग ललितबंध आहे, हे ह्या सगळ्याचा सुद्धा आपल्या कार्यक्रमामध्ये आपण नेहमीच समावेश करत असतो.

0: बऱ्याच ठिकाणांहून आम्हाला कॉल केले, नाशिक, मालेगाव, सिन्नर, कोल्हापूर आणि बोरिवली, आणि तुमच्या प्रतिक्रिया सांगितल्या आणि तुम्हाला हे कार्यक्रम फार फार आवडले आणि तुम्हाला आपले इथले उद्घोषक ते सुद्धा तुम्हाला आवडतात आणि तुम्ही त्यांची वाट पाहत असतात. खूप खूप धन्यवाद. तुम्ही अशाच तुमच्या प्रतिक्रिया कुठल्या ना कुठल्या माध्यमावर नोंदवत राहा, आमच्याशी बोलत राहा आणि तुम्हाला अजून काय ऐकायला आवडेल तेही कळवत राहा.
1: खूप खूप धन्यवाद मंडळी.

0: मैत्रिणी श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथेच समाप्त होत आहे. माझ्या सहकारी चेतना सुहिता, सादरकर्त्या नेहा खरे यांच्यासह मी मधुलिका कोशे नेहरू
1: आणि मी दीप्ती आंबेकर
0: आपल्या सगळ्यांचा इथेच निरोप घेतो. पुन्हा आपली वेळ उद्या दुपारी 12 वाजता. तोपर्यंत
1: धन्यवाद. नमस्कार.

0: मुंबई जिल्ह्याचं वार्तापत्र आपण ऐकू शकाल.
1: आकाशवाणी मुंबई. अमिता बडे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विद्यार्थ्यांच्या आंदोलनासह विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहाचं कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब. डेंग्यूवरच्या कुडेंगा या लसीच्या विक्रीला केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेची परवानगी. आयसिस या दहशतवादी संघटनेत भरती केल्याप्रकरणी बंगळुरूत ईडीचे छापे, 5 जणांना अटक. आणि सिक्कीममध्ये बांधकामाधीन बोगदा कोसळून झालेल्या अपघातात 9 जणांचा मृत्यू, 25 जण अडकल्याची भीती. नीट पेपर फुटी प्रकरणी नवी दिल्लीत विद्यार्थ्यांचं सुरू असलेलं आंदोलन, या आंदोलकांवर पोलिसांनी केलेली कारवाई या मुद्द्यांसह इतर विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी गदारोळ घातल्यामुळे आज लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज प्रारंभी 12 आणि त्यानंतर दुपारी 2 वाजेपर्यंत संस्थगित करण्यात आलं. यामुळे दोन्ही सभागृहात शून्य प्रहर आणि प्रश्नोत्तराचा तास होऊ शकला नाही. दोन्ही सभागृहांच्या कामकाजाला आज सकाळी 11 वाजता सुरुवात झाल्यानंतर लोकसभेत सभापती ओम बिर्ला यांनी प्रश्नोत्तराच्या तासाला सुरुवात केली. त्यावेळी काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांच्या नेत्यांनी राजधानी नवी दिल्लीत सुरू असलेलं विद्यार्थ्यांचं आंदोलन आणि त्यांच्यावर पोलिसांनी केलेली कारवाई तसंच इतर विविध मुद्द्यांवरून गदारोळ घालण्यास सुरुवात केली. गोंधळ घालणाऱ्या सदस्यांना सभापतींनी शांतता राखण्याचं आवाहन केलं तसंच या मुद्द्यांवर नियमानुसार चर्चा केली जाईल असं आश्वासन सभापतींनी दिलं. परंतु त्यानंतरही विरोधी सदस्यांनी गोंधळ सुरूच ठेवल्यानं सभागृहाचं कामकाज दुपारी 12 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. 12 नंतर सभागृहाच्या कामकाजाला प्रारंभ झाला, परंतु विरोधकांनी गोंधळ सुरूच ठेवल्यानं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत पुन्हा तहकूब झालं. राज्यसभेचं कामकाज सुरू झाल्यानंतर अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांनी

विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या वाढदिवसानिमित्त अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला. त्यावर खरगे यांनी आभार मानत दिल्लीत विद्यार्थ्यांचं सुरू असलेलं आंदोलन आणि त्यावर पोलिसांनी केलेल्या लाठीचार्ज प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली. त्याला सत्ताधारी सदस्यांनी आक्षेप घेतला. त्याला प्रत्युत्तर म्हणून विरोधकांनीही गोंधळ घालायला सुरुवात केल्यानं अध्यक्षांनी सभागृहाचं कामकाज दुपारी 12 वाजेपर्यंत स्थगित केलं. 12 नंतर पुन्हा सभागृहाच्या कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा विरोधकांचा गोंधळ कायम राहिल्यानं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब झालं. कर्करोग आणि अन्य संसर्गजन्य रोगांवरच्या उपचारांना चालना देण्यासाठी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं आज भारतातल्या आघाडीच्या औषध निर्माण आणि लस उत्पादकांना 3 स्वदेशी जैववैद्यकीय तंत्रज्ञानाचे परवाने मिळण्याची प्रक्रिया सुलभ केली. या तंत्रज्ञानामुळे अद्ययावत उपचार पद्धती आणि लसींच्या स्वदेशातल्या विकासाला चालना मिळेल असं आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं म्हटलं आहे. हे तंत्रज्ञान हस्तांतरण सार्वजनिक निधीतून होणाऱ्या संशोधनाचं परवडणाऱ्या दरात आरोग्य सेवा मिळण्याच्या प्रक्रियेला गती देण्यासाठी आणि भारताची जैववैद्य नवोपक्रम परिसंस्था मजबूत करण्याच्या दिशेनं उचललेलं महत्वाचं पाऊल आहे. केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेनं डासांमुळे उद्भवणाऱ्या डेंग्यू या आजारावरच्या कुडेंगा या लसीच्या विक्रीला परवानगी दिली आहे. डेंग्यू या आजाराच्या प्रतिबंधासाठी देशात मान्यता मिळालेली ही पहिलीच लस असून 4 ते 60 वयोगटातल्या व्यक्तींमध्ये डेंग्यू आजाराच्या प्रतिबंधासाठी त्याला मंजुरी देण्यात आली आहे. या लसीला युरोपियन युनियन, युनायटेड किंगडम, स्वित्झर्लंड, इंडोनेशिया, मलेशिया आणि थायलंडसह 42 देशांमध्ये यापूर्वीच नियामक मान्यता मिळाली आहे. डेंग्यू आजाराबाबत देशाच्या सार्वजनिक आरोग्यविषयक प्रतिसादाला हा महत्वाचा टप्पा असून हा निर्णय सध्या सुरू असलेल्या डेंग्यू प्रतिबंध, देखरेख आणि जलद निदान या प्रक्रियेला पूरक ठरेल असं आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं म्हटलं आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 3 देशांच्या दौऱ्यावर असून आज त्यांच्या दौऱ्याचा 2रा दिवस आहे. राष्ट्रपती मुर्मू यांचं आज सकाळी उत्तर मॅसेडोनियामध्ये दाखल झाल्या. भारताच्या राष्ट्रपतींनी उत्तर मॅसेडोनियाला भेट देण्याची ही पहिलीच वेळ आहे. या भेटीत राष्ट्रपती त्यांच्या मॅसेडोनियाच्या राष्ट्रपती गोर्डाना सिलजानो स्कोवा डाउकोनोवा यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. या दौऱ्यात राष्ट्रपती मुर्मू उत्तर मॅसेडोनियाचे प्रधानमंत्री आणि संसदेच्या सभापतींचीही भेट घेणार आहेत. त्यानंतर त्या उत्तर मॅसेडोनियाच्या संसदेला आणि भारत दोन्ही देश कृषी, औषध निर्माण, विज्ञान तसंच तंत्रज्ञान, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रांमधील आर्थिक संबंध वृद्धिंगत करण्यासाठी उत्सुक आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आयसिस या दहशतवादी संघटनेमध्ये युवकांना भरती करायला सहाय्य केल्याप्रकरणी ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयाच्या बंगळूर विभागानं आज 5 जणांना अटक केली. या प्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेनं दाखल केलेल्या FIR वरून ईडीनं आज 8 ठिकाणी शोध मोहीम हाती घेतली. बंगळुरू इथल्या इकरा वेलफेअर ट्रस्ट, गायडन्स फॉर मॅनकाइंड या संस्था आणि इतर व्यक्तींचा यात समावेश असल्याची तक्रार ईडीनं नोंदवली होती. त्यानंतर एनआयएनं बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक कायद्याअंतर्गत आरोपपत्र दाखल केलं. आरोपी बंगळुरूमधल्या तरुणांना आयसिसमध्ये सामील करण्यासाठी एका प्रतिबंधित दहशतवादी संघटनेच्या संपर्कात असल्याचं आरोपपत्रातून उघड झाल्याचं एनआयएनं म्हटलं आहे. या प्रकरणी पुढला तपास सुरू आहे. अरवली पर्वतरांगा आणि त्यासंबंधित विविध मुद्द्यांवर नागरिकांकडून सूचना, हरकती आणि अभिप्राय मागवण्यात आले आहेत. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या उच्चस्तरीय समितीनं नागरिकांना आपली मतं नोंदवण्याचं आवाहन केलं आहे. अरवली पर्वतरांगा तसंच त्यासंबंधित अन्य विषयांचा सखोल अभ्यास करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं मे 2026 या उच्चस्तरीय समितीची स्थापना केली होती. ही समिती 31 ऑगस्टपूर्वी अहवाल सर्वोच्च न्यायालयात सादर करणार आहे. सिक्कीममध्ये नामची जिल्ह्यात आज भूस्खलन झाल्यामुळे सामरडुंग इथल्या 3rd टप्पा 6 जलविद्युत प्रकल्पाचा बांधकामाधीन बोगदा कोसळून झालेल्या अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला तर बोगद्यामध्ये 25 जण अडकल्याची शक्यता आहे. या ठिकाणी बचाव कार्य सुरू असल्याची माहिती नामची जिल्हा पोलिसांनी दिली. या दुर्घटनेबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शोक व्यक्त केला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेमसिंग तमांगोले यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला आणि बचाव कार्याचा आढावा घेतला.

0: त्यांनी प्रधानमंत्री मदत निधीतून मृतांच्या कुटुंबाला 2 लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. नामची जिल्हा प्रशासन, SDRF, NDRF, सिक्कीम पोलीस, अग्निशमन दल आणि इतर संबंधित विभागांच्या समन्वयानं बचाव मोहीम सुरू आहे. आसाममध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये आलेल्या पुराचा 3.5 लाखांपेक्षा जास्त नागरिकांना फटका बसला आहे. लष्करासह विविध यंत्रणा बचाव कार्य राबवत आहेत. अप्पर आसामच्या काही भागात रेल्वे रुळांवर पुराचं पाणी साचल्यामुळे आज सलग दुसऱ्या दिवशी रेल्वे सेवा विस्कळीत राहिली. ईशान्य सीमा रेल्वेनं अनेक गाड्या रद्द केल्या, काही गाड्या मध्येच थांबवल्या तर काही अन्य मार्गांवर वळवल्या आहेत. विविध ठिकाणी अडकलेल्या प्रवाशांसाठी विशेष गाड्यांची घोषणा केली आहे. राज्यातल्या 11 जिल्ह्यांमध्ये एकूण 101 मदत छावण्या आणि मदत केंद्र उभारण्यात आली असून या ठिकाणी सध्या 9,606 विस्थापित लोक आश्रय घेत असल्याचं राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागानं सांगितलं. ईशान्य भारतात मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. नागालँडमध्ये मोन जिल्ह्यात पूर आणि भूस्खलनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 9 वर पोहोचली आहे. परिस्थितीमुळे राज्यातलं जनजीवन विस्कळीत झालं असून 7,000 जास्त नागरिक प्रभावित झाल्याचं राज्य आपत्ती प्रतिसाद विभागानं म्हटलं आहे. भारतीय हवामान विभागानं हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, लडाख आणि मुझफ्फराबादमध्ये आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. तसंच दिल्ली, हरियाणा, चंदीगड, पंजाब, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, बिहार, पूर्व मध्य प्रदेश, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि ईशान्य भारतातल्या काही भागांना आज मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. येत्या 3 दिवसात आंध्र प्रदेश, जम्मू काश्मीर, लडाख, तमिळनाडू, पुद्दुचेरी आणि कराईकल इथं विजांच्या कडकडाट आणि वादळी वाऱ्यांसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. रशियानं MV गोल्डन लिओ या व्यापारी जहाजावर केलेल्या हल्ल्यात 4 भारतीय नागरिकांचा मृत्यू झाल्याबद्दल भारतानं आज रशियन दूतावासाचे हंगामी अधिकारी व्लादिमीर लाडानोव यांच्याकडे तीव्र चिंता आणि निषेध व्यक्त केला. अशा प्रकारच्या हल्ल्यांमुळे आंतरराष्ट्रीय सागरी व्यापाराची सुरक्षितता आणि स्थैर्य धोक्यात येत असून व्यापारी जहाजांना लक्ष्य केल्यामुळे निष्पाप नागरिकांचा बळी जाणं स्वीकार्ह नसल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं यावेळी स्पष्ट केलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विद्यार्थ्यांच्या आंदोलनासह विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहाचं कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब. डेंग्यूवरच्या कुडेंगा लसीच्या विक्रीला केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेची परवानगी. आयसिस या दहशतवादी संघटनेत भरती केल्याप्रकरणी बंगळुरूत ईडीचे छापे, 5 जणांना अटक. आणि सिक्कीममध्ये बांधकामाधीन बोगदा कोसळून झालेल्या अपघातात 9 जणांचा मृत्यू, 25 जण अडकल्याची भीती. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: श्रोते हो नमस्कार. आता आपण ऐकणार आहोत मुंबई जिल्ह्याचं वार्तापत्र. चेंबूरमध्ये झाड कोसळून शाळकरी मुलाचा मृत्यू झाल्या प्रकरणाचे विधिमंडळात तीव्र पडसाद. कोस्टल रोडवर बोगद्यात गाडीला आग लागल्याप्रकरणी आपत्कालीन यंत्रणा सतर्क. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी मुंबई महानगरपालिका मूर्तिकारांना नैसर्गिक रंग मोफत पुरवणार. आणि मुंबईत मान्सून पुन्हा सक्रिय. या होत्या गेल्या महिन्याभरातल्या मुंबई जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे मुंबई जिल्ह्याचे प्रतिनिधी विष्णू सोनावणे.
2: मुंबई चेंबूर इथं एका शाळेच्या बसवर झाड कोसळून झालेल्या दुर्घटनेत एका शाळकरी मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. घटनेचे तीव्र पडसाद मुंबई महापालिकेसह विधिमंडळ अधिवेशनात उमटले. या दुर्घटनेची चौकशी अश्विनी भिडे यांच्या आदेशाने नेमलेल्या समितीने केली. चौकशी अहवालात समितीनं संबंधित कंत्राटदार आणि रस्ते उद्यान खाते यांचा दोष नसल्याचे सांगत त्यांना क्लीन चिट दिली आहे. तसंच सल्लागार अभियंते आदींना देखील क्लीन चिट दिली आहे. मात्र कंत्राटदाराने पुरेशी खबरदारी न घेणे हे या दुर्घटनेचे कारण असू शकते असा ठपका ठेवण्यात आला आहे. या प्रकरणी कंत्राटदाराला दोषी ठरवण्यात आला आहे. समिती अहवालातील निष्कर्ष आणि शिफारशीवर प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी दिले आहेत. चेंबूर दुर्घटने प्रकरणाचा अहवाल मला मान्य नाही अशा शब्दात प्रशासनाचा अहवाल ऋतू तावडे यांनी फेटाळला. दोषी अधिकाऱ्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न करण्याचा आरोप महापौरांनी केला आहे. या प्रकरणाची पुन्हा चौकशी करावी असे निर्देश त्यांनी पालिका प्रशासनाला दिले आहेत. या दुर्घटनेपूर्वी मोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्यासह पाऊस पडला. तसंच समुद्राला मोठी भरती होती. पाऊस काळात मुंबईत आणि उपनगरात 1158 झाडांची पडझड झाली.

0: याची माहिती उद्यान विभागाने दिली आहे. मुंबई महापालिकेने 15,000 कोटी रुपये खर्चून उभारलेला कोस्टल रोडच्या हाजी अली येथून वरळी दिशेने जाणाऱ्या बोगद्यात धावत्या कार लागली, त्यामुळे खळबळ उडाली. बोगद्यातील वाहतुकीवर परिणाम झाला. काही काळ बोगद्यातील वाहतूक बंद ठेवावी लागली. पोलीस यंत्रणा आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. संपूर्ण आग विझली, त्यामुळे पुढील अनर्थ टळला. कोस्टल रोड मधील बोगद्यातील आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणा अपघातानंतर अधिक सतर्क करण्यात आले आहे. मुंबईत दरवर्षी पावसाळ्यात रस्त्यांवर खड्डे पडतात, या खड्ड्यांमुळे अपघात होतात. मुंबईला खड्डेमुक्त करण्यासाठी शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना 6,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाचे सिमेंट काँक्रीटचे रस्ते बनवण्याचे कंत्राट देण्यात आले होते. यंदाच्या पावसाळ्यात रस्त्यांवर पडणारे खड्डे मास्टिक अस्फाल्टने बुजवण्यासाठी 13,52,00,000 रुपये खर्चाच्या कंत्राटाला स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. मनसेचे गटनेते यशवंत किल्लेदार यांनी खड्ड्यांच्या कामामध्ये पारदर्शकता येण्यासाठी मास्टिक अस्फाल्टने खड्डे कामांची व्हिडिओ शूटिंग करावी आणि खड्डे कामांची ऑडिट करावी अशी मागणी केली आहे. मुंबईतील खड्डे बुजवण्यासाठी परिमंडळ निहाय 60 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. मुंबई महापालिकेने केंद्राने राज्य सरकारच्या निर्देशावरून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी POP गणेश मूर्ती बनवण्याबाबत मूर्तीकारांना मनाई केली आहे. मूर्तीकारांना गेल्या वर्षीपासून शाडू मातीचे वाटप करण्यास सुरुवात केली आहे. यावर्षी देखील पर्यावरणपूरक गणेश मूर्ती साकारण्यासाठी 1 कोटी रुपये खर्चून नैसर्गिक रंगांचा मोफत पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. पालिका 1,04,00,000 रुपये खर्च करणार असून मोफत रंगांचा पुरवठा एका खासगी कंपनीकडून करण्यात येणार आहे. सुरक्षित प्रवासाची हमी देणारा बेस्ट उपक्रम सध्या अपघातांमुळे चर्चेत आहे. सतत घडणाऱ्या अपघातांमुळे बेस्टच्या प्रतिमेला गालबोट लागत आहे. बस अपघाताचे नियंत्रण सुटल्याने बस रस्त्यातील दुभाजकाला धडकून एका व्यक्तीचा मृत्यू झाला, इतर 11 जण जखमी झाले. गेल्या 3 वर्षात बेस्ट गाड्यांचे 815 अधिक अपघात झाले असून 77 जणांचा मृत्यू झाला आहे. वाढते अपघात लक्षात घेऊन बेस्ट उपक्रमाने ठोस उपाययोजना करावी अशी मागणी आता जोर धरू लागले आहे. मुंबईत 30 जून ते जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जोरदार पाऊस कोसळला, त्यानंतर पावसाने विश्रांती घेतली. विश्रांतीनंतर आता पुन्हा पाऊस सक्रिय झाला आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7ही तलावांच्या क्षेत्रात पावसाचा मुक्काम आहे. तलाव क्षेत्रात जलसाठ्यात हळूहळू वाढ होऊ लागली आहे. सध्या 52% पाणीसाठा सर्व तलावांमध्ये उपलब्ध झाला आहे. मुंबईसाठी ही दिलासादायक बाब ठरू लागली आहे. मुंबई जिल्हा वार्तापत्रासाठी विष्णू सोनावणे, मुंबई.
1: याबरोबरच मुंबई जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं. हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं.

आकाशवाणी मुंबई राजश्री आगाशे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विद्यार्थ्यांच्या आंदोलनासह विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब. खासदारांच्या शिवसेना प्रवेशाला मान्यता देण्याच्या लोकसभा सभापतींच्या निर्णयाच्या विरोधात उद्धव ठाकरे सर्वोच्च न्यायालयात. राज्यातल्या 177 तालुक्यांमध्ये प्रायोगिक तत्वावर आकांक्षित तालुका कार्यक्रम राबवण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. आणि सिक्कीममध्ये बांधकामाधीन बोगदा कोसळून झालेल्या अपघातात 11 जणांचा मृत्यू. नीट पेपरफुटी प्रकरणी नवी दिल्लीत विद्यार्थ्यांचं सुरू असलेलं आंदोलन, काल या आंदोलकांवर पोलिसांनी केलेली कारवाई, या मुद्द्यांसह इतर विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी गदारोळ घातल्यामुळे आज लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. दोन्ही सभागृहांच्या कामकाजाला सकाळी 11 वाजता सुरुवात झाल्यावर लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी प्रश्नोत्तराच्या तासाला सुरुवात केली. त्यावेळी काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांच्या नेत्यांनी राजधानी नवी दिल्लीत सुरू असलेलं विद्यार्थ्यांचं आंदोलन आणि त्यांच्यावर पोलिसांनी केलेली कारवाई तसंच इतर विविध मुद्द्यांवरून गदारोळ सुरू केला. गोंधळ घालणाऱ्या सदस्यांना सभापतींनी शांतता राखण्याचं आवाहन केलं तसंच या मुद्द्यांवर नियमानुसार चर्चा होईल असं आश्वासन दिलं. मात्र त्यानंतरही विरोधी सदस्यांनी गोंधळ सुरूच ठेवल्यानं सभागृहाचं कामकाज आधी दुपारी 12 वाजेपर्यंत आणि त्यानंतर दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. दुपारी 2 नंतर सभागृहाच्या कामकाजाला प्रारंभ झाला. त्यावेळी विरोधकांनी नीट पेपरफुटी प्रकरणावरून विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून गोंधळ घालायला सुरुवात केल्यामुळे अखेर आज दिवसभरासाठी सभागृहाचं कामकाज तहकूब करण्यात आलं. राज्यसभेचं कामकाज सुरू झाल्यावर अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांनी विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या वाढदिवसानिमित्त अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला. त्याला खरगे यांनी आभार मानत दिल्लीत विद्यार्थ्यांचं सुरू असलेलं आंदोलन आणि त्यावर पोलिसांनी केलेल्या लाठीचार्ज प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली. त्याला सत्ताधारी सदस्यांनी आक्षेप घेतला. त्याला प्रत्युत्तर म्हणून विरोधकांनी गोंधळ घालायला सुरुवात केल्यामुळे अध्यक्षांनी सभागृहाचं कामकाज सुरुवातीला दुपारी 12 आणि त्यानंतर 2 वाजेपर्यंत तहकूब केलं. दुपारी 2 नंतर कामकाजाला सुरुवात झाल्यावरही विरोधकांचा गदारोळ कायम राहिला. त्यामुळे अखेर कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली. विरोधकांना विद्यार्थ्यांच्या मुद्द्यावर चर्चा हवी आहे अशी मागणी त्यांनी यावेळी केली. हा मुद्दा विद्यार्थी आणि देशाच्या युवा वर्गाच्या भविष्याशी संबंधित असल्याचं संसदेबाहेर पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितलं. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्या 6 खासदारांच्या शिवसेना प्रवेशाला मान्यता देण्याच्या निर्णयाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलंय. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉय मल्ल बागची तसंच न्यायमूर्ती विपुल पांचोली यांच्या खंडपीठासमोर अॅडव्होकेट देवदत्त कामत यांनी ही याचिका सादर केली. उद्या यावर सुनावणी घेण्याची विनंती केली. नवी मुंबई महापालिकेत सध्या सुरू असलेल्या भरती प्रक्रियेला स्थगिती देण्याच्या महासभेचा निर्णय राज्य सरकारनं निलंबित केलाय. यामुळे भरती प्रक्रिया सुरू ठेवण्याचा मार्ग मोकळा झालाय. नवीन भरती प्रक्रिया मंजूर होईपर्यंत सध्याच्या भरती प्रक्रियेला स्थगिती देण्याचा प्रस्ताव सभागृह नेते सागर नाईक यांनी कालच्या महासभेत मांडला होता. त्याला बहुमतानं मंजुरी मिळाली होती. मात्र आजपासून परीक्षा सुरू होणार असल्यामुळे सुमारे 19,000 उमेदवारांमध्ये असंतोष निर्माण होण्याची शक्यता होती. त्यामुळे राज्य सरकारनं हा ठराव निलंबित केल्याचा शासन आदेश आज जारी केला. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई

केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यातल्या 177 तालुक्यांमध्ये प्रायोगिक तत्वावर आकांक्षित तालुका कार्यक्रम राबवण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. गडचिरोली, नंदुरबार, धाराशिव, वाशिम, हिंगोली, जालना, पालघर, बीड, धुळे आणि परभणी जिल्ह्यातले हे तालुके आहेत. प्रत्येक तालुक्याला 5 कोटीचा निधी मिळणार असून पुढच्या वर्षी त्याचं आर्थिक मूल्यांकन करून उत्कृष्ट काम करणाऱ्या तालुक्यांना पुरस्कार मिळेल. लोक आयुक्त कार्यालयातल्या 143 पदांच्या सुधारित आकृतीबंधाला आज बैठकीत मान्यता देण्यात आली. महाराष्ट्र लोक आयुक्त अधिनियम 2023 अंमलबजावणीमुळे लोक आयुक्तांच्या अधिकार क्षेत्रात वाढ होणार आहे. पुण्यात मावळ तालुक्यात राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचा कायमस्वरूपी तळ उभारायलाही आजच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. तसंच नागपूर जिल्ह्यात काटोल इथं शासकीय उद्यान विद्या महाविद्यालय उभारायलाही आज मंत्रिमंडळानं मान्यता दिली. सिक्कीममध्ये नामची जिल्ह्यात आज भूस्खलन झाल्यामुळे सामडुंग इथल्या 36 जलविद्युत प्रकल्पाचा बांधकामाधीन बोगदा कोसळून झालेल्या अपघातात 11 जणांचा मृत्यू झाला तर बोगद्यामध्ये 25 जण अडकल्याची शक्यता आहे. या ठिकाणी बचाव कार्य सुरू असल्याची माहिती नामची जिल्हा पोलिसांनी दिली. या दुर्घटनेबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शोक व्यक्त केलाय. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री मदत निधीतून मृतांच्या कुटुंबाला 2 लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी 50,000 रुपयांची मदत जाहीर केली. आसाममध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये आलेल्या पुराचा 3.5 लाखापेक्षा जास्त नागरिकांना फटका बसलाय. लष्कर आणि विविध यंत्रणा बचाव कार्य राबवत आहेत. अप्पर आसामच्या काही भागात रेल्वे रुळांवर पुराचं पाणी साचल्यामुळे आज सलग दुसऱ्या दिवशी रेल्वे सेवा विस्कळीत राहिली. ईशान्य भारतात मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली. नागालँडमध्ये मून जिल्ह्यात पूर आणि भूस्खलनामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 9 पोहोचली. पूरस्थितीमुळे राज्यातलं जनजीवन विस्कळीत झालं असून 7,000 जास्त नागरिक प्रभावित झाल्याचं राज्य आपत्ती प्रतिसाद विभागानं म्हटलंय. उत्तराखंडमधली चारधाम यात्रा आज पुन्हा सुरू झाली. संततधार पाऊस आणि यात्रेच्या मार्गावर दरडी कोसळण्याचा धोका लक्षात घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून यात्रा काल तात्पुरती थांबवण्यात आली होती. जिल्हा प्रशासन, पोलीस, एसडीआरएफ आणि इतर संबंधित विभागांच्या समन्वयानं यात्रा मार्गाच्या सुरक्षेवर सतत लक्ष ठेवत आहेत. यात्रेकरूंनी रोज प्रवास सुरू करण्यापूर्वी हवामानाबाबतची अद्ययावत माहिती घ्यावी आणि केवळ अधिकृत माहितीवर अवलंबून राहावं असं आवाहन स्थानिक प्रशासनानं केलंय. चांगझू इथं सुरू असलेल्या चायना ओपन बॅडमिंटन स्पर्धेत आज भारताच्या एच एस प्रणॉयचं आव्हान पहिल्याच फेरीत संपुष्टात आलं. त्याला मलेशियाच्या लियोंग जुन हाऊकडून 21-10, 21-14 असा पराभव पत्करावा लागला. पुरुष एकेरीत लक्ष्य सेन आणि आयुष शेट्टी यांच्यासह इतर भारतीय खेळाडू सहभागी होत आहेत. महिला एकेरीच्या राऊंड ऑफ 32 सलामीच्या सामन्यात उद्या भारताच्या PV सिंधू आणि उन्नती हुडा यांचा सामना होणार आहे. केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेनं डासांमुळे उद्भवणाऱ्या डेंग्यू या आजारावरच्या कुडेंगा या लसीच्या विक्रीला परवानगी दिली. डेंग्यू या आजाराच्या प्रतिबंधासाठी देशात मान्यता मिळालेली ही पहिलीच लस असून 4-60 वयोगटातल्या व्यक्तींमध्ये डेंग्यू आजाराच्या प्रतिबंधासाठी त्याला मंजुरी देण्यात आली आहे. अकोला शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या काटेपूर्णा धरणाची पाणी पातळी खालावली असून धरणात सध्या केवळ 17.61% उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनानं शहरात तात्काळ पाणी कपातीचा निर्णय घेतलाय. शहरात आता 5 दिवसाआड म्हणजेच दर 6व्या दिवशी पाणी पुरवठा होईल. नागरिकांनी पाण्याच्या बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी आणि पाण्याचा अपव्यय करू नये असं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलं आहे. अमरावती जिल्ह्यातल्या आनंदमठ इथल्या दत्तागिरी जयराम महाराज या भोंदू बाबा विरोधात एका महिलेनं दाखल केलेल्या लैंगिक शोषणाच्या तक्रारीवरून पोलिसांनी पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केलाय. आपण अल्पवयीन असल्यापासून आरोपीने आपल्यावर वारंवार बलात्कार केला आणि आपलं लैंगिक शोषण केलं असं या महिलेचा आरोप आहे. आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू असल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं.
हवामान विभागानं पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया या जिल्ह्यांना उद्या

सखी सहेली।

आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहोत एफ एम 101.3 मेगाहर्ट्झवर आणि प्रसारभारती न्यूज ऑन एअर या मोबाईल ॲपवर. श्रोतेहो, सायंकाळचे 5 वाजले आहेत. आता प्रसारित करीत आहोत गीतगुंजन हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया दिल एक मंदिर या चित्रपटासाठी हसरत जयपुरी यांचं गीत लता मंगेशकर यांच्या आवाजामध्ये. संगीतकार शंकर जयकिशन.

मजरूह सुलतानपुरी यांनी यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं मोहम्मद रफी यांच्या आवाजामध्ये. संगीत होतं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं आणि चित्रपट होता दोस्ती. श्रोते हो, गीत गुंजन हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहोत आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. कार्यक्रमामध्ये आता ऐकूया चोरी चोरी या चित्रपटातील शैलेंद्र यांचं गीत. लता मंगेशकर आणि मन्ना डे यांच्या आवाजामध्ये. संगीत आहे शंकर जयकिशन यांचं.

ही रांझा या चित्रपटातील कैफी आझमीचे यांचं गीत आपण ऐकलं. मदन मोहन यांनी संगीतबद्ध केलेलं. स्वर होता मोहम्मद रफी यांचा. श्रोतेहो कार्यक्रमात आता ऐकूया लता मंगेशकर आणि मुकेश यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत. लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी संगीतबद्ध केलेलं चित्रपट आहे.

श्रोतेहो, कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया जीने की राह या चित्रपटातील आनंद बक्षी यांचं गीत. मोहम्मद रफी यांच्या आवाजामध्ये संगीतकार आहेत लक्ष्मीकांत प्यारेलाल.

आणि श्रोते हो, या गीताबरच आजचा गीतगुंजन हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथे संपला. आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सायंकाळचे 5:30 वाजत आहेत. युवावाणी हा कार्यक्रम मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.

0: आणि त्यानंतर ठीक 6 वाजता हिंदी समाचार दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही ते सहक्षेपित करू.
1: साडेपाच वाजले आहेत. युवक मित्रमैत्रिणींसाठी युववाणी.

0: मंडळी आपल्या मनाच्या अगदी जवळचा, विचारांना नवी दिशा देणारा आणि आयुष्याकडे नव्या नजरेनं पाहायला शिकवणारा आजचा विषय आहे मी ऑफलाईन कोण आहे. आता खरं तर हा प्रश्न साधा वाटतो, पण त्यात एक खोल अर्थ दडलाय. आपण रोज सोशल मीडियावर स्वतःला व्यक्त करतो, आपल्या भावना, आनंद, यश आणि अनुभव जगासमोर मांडतो, पण या सगळ्याच्या पलीकडे आपलं खरं अस्तित्व काय आहे हे आपण किती वेळा जाणून घेण्याचा प्रयत्न करतो? पडला ना तुम्हालाही प्रश्न? मित्रांनो, आजच्या डिजिटल युगात आपण सतत इतरांशी जोडलेले आहोत. सामाजिक माध्यमांमुळे जग आपल्या हातात आलंय, पण या जोडण्याच्या प्रक्रियेत आपण स्वतःपासून दूर तर जात नाही ना, हा प्रश्न विचारण्याची वेळ आली. आपण आपल्या आयुष्याचे सुंदर, आनंदी आणि यशस्वी क्षण जगासमोर मांडतो, पण आपल्या संघर्षांबद्दल, अपयशांबद्दल आणि मनातल्या गोंधळाबद्दल आपण क्वचितच बोलतो. त्यामुळे एक आभासी परिपूर्ण आयुष्य तयार होतं, जे प्रत्यक्षात तसं नसतं. जेव्हा मोबाईल हातात नसतो, इंटरनेट बंद असतं आणि आपण स्वतःसोबत एकटे असतो, तेव्हा आपली खरी ओळख समोर येते. ऑफलाईन मी म्हणजे माझे विचार, माझी मूल्य, माझे निर्णय आणि माझ्या भावना. हा तो मी असतो जो कोणत्याही फिल्टर शिवाय, कोणत्याही दिखाव्याशिवाय जगतो. सोशल मीडियावर आपण स्वतःचं एक सुंदर रूप साकारतो, पण आयुष्यातली खरी ओळख ही त्या रूपाच्या पलीकडे असते, कारण आयुष्य हे नेहमीच अनफिल्टर्ड असतं. त्यात आनंदही असतो आणि दुःखही, यशही असतं आणि अपयशही. मित्रांनो, स्वामी विवेकानंदांनी सांगितलेलं स्वतःला ओळखा हे वाक्य आजच्या काळात अधिक महत्वाचं वाटतं, कारण आपण स्वतःला ओळखण्यापेक्षा इतरांना प्रभावित करण्यात अधिक गुंतलोय. आपण काय आहोत, आपल्याला काय आवडतं, आपली खरी ओळख काय आहे हे समजून घेण्यासाठी आपण स्वतःसोबत वेळ घालवणं गरजेचं आहे. जेव्हा आपण थोडा वेळ शांत बसतो, स्वतःशी संवाद साधतो, तेव्हा आपल्याला आपल्या मनातले विचार, भावना आणि आकांक्षा समजायला लागतात.
1: पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले, ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले.

मित्रांनो, आजची पिढी एकटं राहणं टाळते, कारण एकटेपणात स्वतःशी सामना करावा लागतो. पण एकटेपण म्हणजे एकाकीपण नाही, तर ती संधी आहे स्वतःला समजून घेण्याची, स्वतःला घडवण्याची. जेव्हा आपण स्वतःसोबत वेळ घालवतो, तेव्हा आपण आपली ताकद आणि कमतरता ओळखू शकतो, आणि हेच आपल्याला पुढे जाण्यासाठी मार्गदर्शक ठरतं. मित्रांनो, डिजिटल युगात सतत स्क्रीनकडे पाहणं, सोशल मीडियावर वेळ घालवणं आणि इतरांच्या आयुष्याशी तुलना करणं ही एक सवय झाली आहे. यामुळे मानसिक ताण, असमाधान आणि आत्मविश्वासात घट होऊ शकते. म्हणूनच डिजिटल डिटॉक्स ही संकल्पना महत्वाची ठरते. काही काळासाठी

पाईल आणि सोशल मीडियापासून दूर राहणं, स्वतःसाठी वेळ काढणं आणि वास्तविक जगात रमणं, यामुळे मनाला शांती मिळते आणि विचार स्पष्ट होतात. मंडळी, नाती आणि संबंध या विषयावर विचार केला तर लक्षात येतं की आज आपण खूप कनेक्टेड आहोत पण खऱ्या अर्थाने जोडलेले नाही. ऑनलाईन संवाद सोपा आणि जलद असतो पण त्यात भावना, स्पर्श आणि जवळीक यांचा अभाव असतो. ऑफलाईन संवादात मात्र एक वेगळी चूब असते. डोळ्यातून व्यक्त होणाऱ्या भावना, हसण्यातून व्यक्त होणारा आनंद आणि शांततेतून व्यक्त होणारी समज. खऱ्या नात्यांची किंमत ही वेळ, विश्वास आणि समजूतदारपणात असते. ती लाईक्स आणि कमेंट्स मध्ये मोजता येत नाही. घरात एकत्र राहूनही प्रत्येक जण आपल्या मोबाईल मध्ये गुंतलेला असतो ही आजची वास्तविकता आहे. संवाद कमी झालाय, नात्यांमधली जवळीकही कमी होत चालली आहे. त्यामुळे कुटुंबासोबत वेळ घालवणं, मित्रांसोबत मनापासून बोलणं आणि नात्यांना जपणं अत्यंत गरजेचं आहे, कारण हीच नाती आपल्याला खऱ्या अर्थानं आधार देतात.

मंडळी, खरं तर ऑफलाईन आयुष्याची सुंदरता ही साध्या गोष्टींमध्ये दडलेली आहे. एक चांगलं पुस्तक वाचणं, निसर्गात फेरफटका मारणं, संगीत ऐकणं किंवा स्वतःसोबत शांत बसणं, या गोष्टी आपल्याला आपल्या आतल्या जगाशी जोडतात आणि आयुष्याचा खरा आनंद अनुभवायला मदत करतात. आपण वेळेचं व्यवस्थापन केलं आणि मोबाईलवर घालवलेला वेळ कमी करून स्वतःच्या विकासासाठी वापरला तर आपलं आयुष्य अधिक अर्थपूर्ण होऊ शकतं. कारण आपली किंमत ही सोशल मीडियावरील उपस्थितीवर ठरत नाही, तर आपल्या विचारांवर, कृतींवर आणि स्वभावावर ठरते. मंडळी, आपल्याला हे समजलं पाहिजे की सोशल मीडिया हे एक साधन आहे, ते आपल्याला वापरायचंय पण त्याचं गुलाम नाही व्हायचंय. जीवनात समतोल साधणं खूप महत्वाचं आहे. ऑनलाईन आणि ऑफलाईन आयुष्य, काम आणि विश्रांती, समाज आणि स्वतः, या सगळ्यांमध्ये संतुलन राखणं हेच खरं समाधान देणार आहे. कारण शेवटी मी ऑफलाईन कोण आहे या प्रश्नाचं उत्तर शोधणं हा एक प्रवास आहे. स्वतःकडे जाण्याचा, स्वतःला ओळखण्याचा आणि स्वतःला स्वीकारण्याचा हा प्रवास सोपा नाहीये, पण तो अत्यंत आवश्यक आहे. कारण खऱ्या आनंदाचा आणि समाधानाचा मार्ग हा आपल्या आतच आहे. मंडळी, अशा भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची आहे, पण घड्याळ खुणावतंय आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

0: समाप्त हुआ।
1: आम्ही आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून बोलत आहोत, FM 101.3 MHz। श्रोते हो, सायंकाळची 6:05 झाली आहेत। जाणून घेऊयात आजच्या उर्वरिताने उद्या दिवसभरात प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या आमच्या कार्यक्रमाविषयीची रूपरेषा। या रूपरेषेतच लगेचच म्हणजे सायंकाळी 6:10 मैफिली गझल हा कार्यक्रम प्रसारित करू। 6:30 स्वयंसिद्धा हा महिलांसाठीचा कार्यक्रम, यामध्ये वाट स्वावलंबनाची याविषयी अनिता जगताप यांच्याशी शीतल कुलकर्णी यांनी केलेली खास बातचीत सादर करते आहेत किशोर पवार। 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू। 7:30 प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी प्रसारित करू, यामध्ये वसंतराव नाईक मराठवाडा विद्यापीठ परभणी यांच्याकडून प्राप्त झालेला पीक निहाय कृषी सल्ला, त्यानंतर आरोग्य सल्ला, यामध्ये रजोनिवृत्ती याविषयी डॉक्टर स्मिता गवळी यांनी सांगितलेल्या माहितीचा भाग 5 आणि धाराशिव जिल्ह्याचा उद्या दिनांक बुधवार 23 जुलै 2026 हवामान अंदाज। संकलन निवेदन दौलत निपाणीकर यांचं, निर्मिती आहे अनिता तांबे यांची आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते किशोर पवार।

श्रोतो, रात्री 8:15 लोकरंग लोकसंगीताचा कार्यक्रम यामध्ये ज्ञानेश्वर थोडसरे आणि सहकाऱ्यांनी गायलेली देवीची गाणी आपण ऐकू शकाल. 8:30 संसद समीक्षा मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करू. रात्री 9:00 विविध भारतीचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू आणि रात्री 10:00 मराठी पत्रकीत हा कार्यक्रम प्रसारित करू. ही होती आजच्या उर्वरित कार्यक्रमांची रूपरेषा. श्रोते, आता जाणून घेऊयात उद्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या आमच्या कार्यक्रमाविषयीची रूपरेषा. उद्या सकाळी ठीक 5:50 आमची पहिली प्रसारण सभा सुरू होईल. ठीक 6:05 मंगल प्रभात भक्ती संगीताचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. कार्यक्रमांची रूपरेषा सांगितली जाईल सकाळी 6:35 कृषीवाणी हा कार्यक्रम प्रसारित करू. यामध्ये पावसाळ्यात घ्यावयाची जनावरांची काळजी, संकलन निवेदन आहे अश्विनी पाटेकर यांचं. 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम मुंबई

0: निवेदन श्री उजलीला शिवपूजी यांचं आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते किशोर पवार. 10:30 गीतांजली मराठी चित्रपट संगीत हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 11:30 सुगम संगीत हा कार्यक्रम. गीतबहार हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाची वेळ आहे 11:30. 12:00 वनिता मंडळ हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 1:00 ते 5:00 विविध भारतीचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येतील. दरम्यान 1:40 यवतमाळ जिल्ह्याचं वार्तापत्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करू. सायंकाळी 5:00 गीतगुंजन हिंदी चित्रपट संगीत कार्यक्रम आपण ऐकू शकाल. युववाणी हा कार्यक्रम मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करू. 5:30 कार्यक्रमांची रूपरेषा सांगितली जाईल 6:05. 6:10 नादब्रह्म शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. यामध्ये आमिर खान यांनी गायलेला राग अभोगी आपण ऐकू शकाल. घे भरारी हा युवक मित्र मैत्रिणींसाठीचा कार्यक्रम 6:30 आपण ऐकू शकाल. 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. घर शिवार शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम प्रसारित करू 6:30. 8:15 लोकरंग लोकसंगीताचा कार्यक्रम. यामध्ये रामकृष्ण भजनी मंडळ गावसू जिल्हा धाराशिव यांनी गायलेली अभंग आणि गवळणी आपण ऐकू शकाल. 9:00 विविध भारतीचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येतील. आणि 10:00 संसदेतील प्रश्नोत्तराच्या तासाचं ध्वनीमुद्रण दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. ही होती आजच्या उर्वरित आणि उद्या दिवसभरात प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या आमच्या कार्यक्रमांची रूपरेषा. याबरोबरच हिंदी इंग्रजी आणि मराठीतील बातमीपत्र आम्ही नियोजित वेळी सहक्षेपित करू. आकाशवाणी धाराशिव केंद्राची प्रसारण सेवा आपण ऐकत आहोत. 6:10:50 झाली आहेत. श्रोते आता प्रसारित करीत आहोत मैफिले गझल हा कार्यक्रम.
1: लाखांची लॉटरी मला. वाव,
2: फसव्या ऑफर्स पासून सावधान.
3: आरबीआय सांगते
4: जाणकार बना, सतर्क रहा.

0: बशीर बदर यांची गझल आत्ताच आपण ऐकलीत. स्वर आणि संगीत होतं जगजीत सिंग यांचं.
1: सारीचा मेगा महोत्सव, लाखो गृहिणींच्या विश्वासाचा आणि पसंतीचा साडी महोत्सव, कारखान्यातून थेट आपल्यापर्यंत, त्यामुळे मेगा बचत, साड्यांच्या हजारो व्हरायटी. श्री दूध सारीज, साठी गल्ली सोलापूर.
2: पीएम जय, अब गरीबों की जय बन गई है.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: श्रोत्या, मैफिले गझल या कार्यक्रमात ऐकूया पंकज उदासी यांनी गायलेली सुनील जोगी यांची गझल. निखिल विनय यांनी संगीतबद्ध केलेली.

ओलांडला तिनं उंबरठा, घेतली उंच भरारी, मिळाली तिच्या कर्तृत्वाला यशाची उभारी। ऐकूया महिलांसाठीचा खास कार्यक्रम स्वयंसिद्धा। मंगळवारी आणि गुरुवारी सायंकाळी ठीक 6:30 वाजता आकाशवाणी धाराशिव केंद्रावर स्वयंसिद्धा।

0: लता मंगेशकर यांनी गायलेली जावेद अख्तर यांची गझल आत्ताच आपण ऐकलीत. मयुरेश पै यांनी संगीतबद्ध केलेली. श्रोते हो, या बरोबरच आजचा मैफिले गझल हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. आकाशवाणी धाराशिव केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. सायंकाळचे 6:30 वाजत आहेत.
1: दहा लाखांची लॉटरी मला. वाव,
2: फसल्या ऑफर्स पासून सावधान.
3: आरबीआय सांगते,
4: जाणकार बना, सतर्क रहा.

0: दूध सारीचा मेगा महोत्सव, लाखो गृहिणींच्या विश्वासाचा आणि पसंतीचा साडी महोत्सव, कारखान्यातून थेट आपल्यापर्यंत, त्यामुळे मेगा बचत, साड्यांच्या हजारो व्हरायटी, श्री दूध सारीज, साठी गल्ली सोलापूर।
1: पीएम जय, अब गरीबों की जय बन गई है।

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: आपल्या बार्शीतील लोकप्रिय प्रियदर्शनीच्या श्री व सौ मध्ये महासेल सुरू. साड्यांचा आणि रेडीमेड कपड्यांचा सर्वात मोठा सेल. फ्रेश स्टॉक साड्यांच्या संपूर्ण व्हरायटीज वर बंपर ऑफर. एक साडी खरेदी करा आणि दुसरी चक्क मोफत मिळवा. येणाऱ्या लग्न सराई आणि सणासुदीची खरेदी आजच करा आणि आपल्या पैशांची बचत करा.
2: आमचा पत्ता प्रियदर्शनीचे श्री व सौ लोखंड गल्ली बार्शी.
3: श्रोतेवता प्रसारित करीत आहोत स्वयंसिद्धा हा महिला विशेष कार्यक्रम. यामध्ये आज ऐकूया वाट स्वावलंबनाची. याविषयी अनिता जगताप यांच्याशी शीतल कुलकर्णी यांनी केलेली खास बातचीत या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत किशोर पवार.
4: मैत्रिणींनो नमस्कार. मैत्रिणींनो स्वयंसिद्धाच्या आजच्या भागात तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. तुमची मैत्रीण मी शीतल कुलकर्णी. मैत्रिणींनो काळानुसार आपल्याला बदलायला पाहिजे. आयुष्य कठीण आहे पण तक्रार करून ते सोपंही होणार नाही, बरोबर ना? म्हणूनच प्रयत्न करत राहा. मैत्रिणींनो जेव्हा आयुष्य तुम्हाला दुःखाची 100 कारणं दाखवतं तेव्हा आयुष्याला हसण्याची 1000 कारणं आपण दाखवून द्यायला हवी आहेत. खरंच मैत्रिणींनो गेलेले दिवस परत येत नाहीत आणि येणारे दिवस कसे येणार हे सांगता येत नाही. म्हणूनच आयुष्य हसत जगलं पाहिजे. आणि मैत्रिणींनो असंच आयुष्यावर असणारी ही सुंदर अशी कविता खास तुम्हा सर्वांसाठी. मैत्रिणींनो या कवितेचं नाव आहे आयुष्य जगून घे. मी म्हणते बिंधास्त जग, मी म्हणते बिंधास्त जग, चिंता नको करू, कुणाबद्दल मनामध्ये राग नको धरू. मी म्हणते बिंधास्त जग, चिंता नको करू, कुणाबद्दल मनामध्ये राग नको धरू. जे काय वाईट घडलं ते जा विसरून, वर्तमानात जग जरा, मजा घे हसून. संकट येत राहतील घाबरून नको जाऊ, संकट येत राहतील घाबरून नको जाऊ, कोणत्याच गोष्टीचा करू नको बाऊ. भिहून भिहून रोजच जगतेस, भिहून भिहून रोजच जगतेस, जरा मोकळा श्वास घे, मित्र मैत्रिणी जवळ कर आणि थोडी मजा घे. चौकटीत राहून राहून कंटाळा येणारच, चौकटीत राहून राहून कंटाळा हा येणारच. चार चौघात बसल्यावर दुःख पळून जाणारच. स्त्री झाली म्हणून काय, स्त्री झाली म्हणून काय तिला मन नसतं का? गुलाबी लाल रंगाचं तिचं वाकडं असतं का? शेजारणींनी मैत्रिणींनी एकत्र आलं पाहिजे, रंग खेळून मन कसं चिंब झालं पाहिजे. मोठं झाल्यानंतर सुद्धा लहान होता येतं. मैत्रिणींनो मोठं झाल्यानंतर सुद्धा लहान होता येतं, मुखवटा न घालता आयुष्य जगता येतं. गप्पा मार जोक सांग, गप्पा मार जोक सांग, खळखळून हास, अर्धी भाकरी जास्त घे म्हणू नको बास. मन मोकळं जगल्यानं ब्लड प्रेशर होतं कमी, अटॅक बिटॅक येणार नाही याची अगदी नक्की हमी. गप्पातल्या इन्सुलिननं शुगर होते कमी, हृदयाच्या ठोक्यांची गती होते धीमी. मैत्रिणीमध्ये गप्पा मारणं म्हणजे वाया जाणं नसतं, मैत्रिणीमध्ये गप्पा मारणं म्हणजे वाया जाणं नसतं, गडगडाटी हसणं म्हणजे खरं टॉनिक असतं. एक दिवस पत्ते खेळल्यानं जुगारी थोडंच होतं, टेन्शन कमी झालं की जगणं सोपं होतं. कोणत्याही व्यसनाच्या आहारी नका जाऊ, गाण्याच्या मैफलीत रडगाणं नका गाऊ. कितीही चांगलं वागलं तरी जग वाईटच म्हणणार आहे. किती

हे चांगलं वागलं तरी जग वाईटच म्हणणार आहे, तुझा कोण भव्य दिव्य पुतळा वगैरे उभारणार आहे. म्हणून म्हणते आता तरी मनावरचं ओझ झुगारून दे, मोकळेपणानं श्वास घेऊन बघ आणि थोडं जगून घे.

0: मैत्रिणींनो, मोठं यश मिळवण्यासाठी नेहमी मोठी सुरुवात करावी लागते असं काही नाही. छोट्या पावलातूनही मोठी स्वप्न पूर्ण होऊ शकत असतात. आज आपल्या कार्यक्रमात आपण अशाच एका जिद्दी आणि कष्टाळू मैत्रिणीशी संवाद साधणार आहोत. छोट्या व्यवसायातून त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. त्यांच्या प्रवासात संघर्ष आहे, मेहनत आहे आणि यशाची प्रेरणादायी कहाणीही आहे. चला तर मग आपल्या आजच्या पाहुण्यांचं मनपूर्वक स्वागत करूया आणि त्यांच्या उद्योजकीय प्रवासाविषयी जाणून घेऊया. ओलांडला तीन उंबरठा, घेतली उंच भरारी,
1: मिळाली तिच्या कर्तृत्वाला यशाची उभारी.
2: ऐकूया महिलांसाठीचा खास कार्यक्रम स्वयंसिद्धा.
0: मंगळवारी आणि गुरुवारी
1: सायंकाळी ठीक 6:30 वाजता
0: आकाशवाणी धाराशिव केंद्रावर स्वयंसिद्धा.

0: नमस्कार ताई.
1: नमस्कार
0: ताई, पहिल्यांदा तुमचं नाव सांगा.
1: मी सौ अनिता गाजे जगताप उपबोधले.
0: अच्छा, तर आता तुम्ही व्यवसाय काय करता, काय काय करता?
1: पहिल्यांदा माझं सगळं पिको फॉल आणि मिशन ब्लाऊज शिवणे असं होता. नंतर मी सगळं व्यवसाय चालू केले, साड्या वगैरे सगळं लेडीज लेडीज वगैरे लेडीजचं सामान सगळं.
0: अच्छा, म्हणजे इनरवेअर म्हणा किंवा डाय म्हणा, हे सगळं तुमच्याकडे तुम्ही
1: ठेवता? ज्वेलरी ही सगळं मी व्यवसाय असं चालू केले.
0: बरं, म्हणजे आता मैत्रिणींशी जवळीक असणारा हा व्यवसाय.
1: हा,
0: आणि बऱ्याच जणांची अशी ओरड असते की मला कोणीच मैत्रीण नाही, पण तुमच्या बाबतीत ते नक्कीच नसावं.
1: नक्कीच नाही, म्हणजे मी मैत्रिणी गोळा केलेल्या आहेत,
0: खूप मैत्रिणी गोळा केल्या. तर मग असं काहीतरी करावं, काहीतरी व्यवसायामध्ये पाऊल टाकावं असं कसं वाटलं तुम्हाला?
1: असं मला एकदम असं झाली की घरात पाहिजेच असं काहीतरी करण्यासाठी, आपण पण काहीतरी करावं असं इच्छा झाली,
0: मनातून इच्छा झाली आणि स्वतःच स्वतःची प्रेरणा बनला.
1: स्वतः स्वतःची प्रेरणा मला खूप, म्हणजे सासूबाईचा आमच्या
0: त्यांचा
1: प्रेरणादायक, मला त्यांचा सल्ला भेटला.
0: खरंच खूप महत्वाचं आहे. खरं तर असं म्हणावं असं वाटतं की आपल्या नवऱ्याच्या सपोर्टपेक्षा सासूबाईंचा सपोर्ट खूप महत्वाचा असतो.
1: महत्वाचा होता मला,
0: कारण बाहेर पडून काहीतरी करायचं म्हटल्यानंतर घर कोण सांभाळणार हा खूप मोठा प्रश्न आपल्या समोर असतो.
1: आता सासूबाई नाहीत, हा 2 वर्षे झाले.
0: तर त्यांच्या पाठिंब्यानेच तुम्ही आज इथपर्यंत आलेला आहात?
1: सासूबाईच्याच पाठिंब्या.
0: हे करत असताना माहेरी कोणी व्यवसाय करत का?
1: माहेरी व्यवसाय नाही, त्यांची शेती वगैरे हे, माहेरी नाही व्यवसाय.
0: माहेरीची सुरुवात कशी झाली याबद्दल काय सांगा?

0: सुरुवात मी असंच म्हणजे मी माझा शिवणक्लास झालेला होता. मग ते हळूहळू सासूबाई म्हणायच्या काय तर करावं काय तर करावं. मग मिशन घेतली, मिशन घेतल्या, दोन्हीही मिशनी घेतल्या, पिको पॉल
1: म्हणजे शिवणाची पण घेतली आणि पिकोची पण घेतली.
0: मग परत तर रेग्युलर बायका यायला चालू झाल्या. मग परत बायका म्हणायला लागल्या हे ठेवा ते ठेवा ते ठेवा अस्तर ठेवा हे ठेवा. मग तिथून माझी सुरुवात झाली.
1: बर बर,
0: ते सगळंच ठेवायला चालू झालं. मग ह्या पद्धतीने सगळं चालूच केलं मी.
1: सगळं चालू केलं. पिको फॉलचा व्यवसाय हा तर खूप चिकाटीचा व्यवसाय आहे. हा व्यवसाय करत असताना मैत्रिणींनी कसं वागलं पाहिजे काय सांगाल?
0: सगळ्यात महत्वाचं त्यांनी वेळ पाळले पाहिजे.
1: म्हणजे एखादी साडी जर पिकोला आली तर ती आपण त्या मैत्रिणीला वेळेवर द्यायला हवी.
0: वेळेवर द्यायला हवी
1: म्हणजे विश्वास निर्माण
0: करायला निर्माण.
1: आणि या व्यवसायामध्ये माउथ पब्लिसिटी ही खूप महत्वाची भूमिका बजावत असते. त्यामुळं आपलं काम प्रामाणिकपणे करणं हे फार महत्वाचं.
0: प्रामाणिकपणे करणं हे गरजेचं आहे. नाही एक एक वेळेस मी एक एक अर्जंट पाहिजेच म्हणलं तर मी लगेच दिलेला आहे.
1: या अनुभवाबद्दल काय सांगाल एखादा अनुभव?
0: हा एक जण आली अशीच मैत्रीण, मला आज पाहिजे म्हणजे पाहिजे तुझ्याकडनं एवढं मला एक ब्लाऊज शिवून पाहिजे. तिला मी हो देते, तुला पाहिजे म्हणलं तुझ्यासाठी नाही तर काय असं म्हणून मी लगेच एका हातून तिला एक ब्लाऊज शिवून दिले. तिला पाहिजे होतं अर्जंटच पाहिजे होतं, देतेच म्हणलं. हा हो देते, तुला नक्की देते म्हणलं.
1: ब्लाऊज कोणत्या कोणत्या प्रकार शिवत?
0: सगळे सगळे प्रकार.
1: आता कुठला फेमस प्रकार आहे?
0: आता सध्या प्रिन्स कट हे सगळंच फेमस आहे.
1: अच्छा, त्याला रिस्पॉन्स कसा मिळतो?
0: हो छान भेटतो त्याला रिस्पॉन्स.
1: आता एक साधा ब्लाऊज शिवण्यासाठी वेळ किती लागतो? बरं
0: एक अर्धा तास.
1: अर्धा तास लागतो. अर्ध्या तासामध्ये एक आपण चांगल्या पद्धतीचा
0: चांगल्या पद्धतीचा ब्लाऊज शिवतो.
1: आता हे ब्लाऊज शिवताना एखादी युक्ती आपल्या मैत्रिणीला सांगाल का की आपल्या बऱ्याचशा मैत्रिणी स्वयंसिद्धाच्या माध्यमातून तुमची मुलाखत ऐकत आहात, तुमचा अनुभव पण आहे, पण एखादा ब्लाऊज शिवत असताना एक छोटीशी युक्ती काय सांगाल?
0: आपल्याकडे सगळे दोरे ही अवेलेबल असले पाहिजे, कटिंग व्यवस्थित असलं पाहिजे, अगदी शांततेने ब्लाऊज शिवून ओके करून दिलं पाहिजे.
1: बरं, त्या दिवशी एखादा आपल्या पाठीमागे काही टेन्शन असेल किंवा धावाधाव असेल तर त्याचा विचार न करता आपलं कॉन्सन्ट्रेशन त्या ब्लाऊजवर असायला हवं. तरच ते ब्लाऊज आपल्याला चांगल्या पद्धतीने आपण शिवू शकतो. आता हे झालं टेलरिंग व्यवसायाच्या विषयी. आणखी साड्याचा व्यवसाय तुम्ही सुरू केला?
0: बऱ्याच बायका येत होत्या, मग अस्तरसाठी मला बाहेर जावं लागायचं. मग बऱ्याच जणी म्हणायचे का हो तुम्ही ठेवत का नाहीत, तुम्हीच ठेवा. मग नंतर मग मी म्हटलं हो करावंच चालू आपण पण, असं एक डोक्यात विचार आला. मग माझी एक मैत्रीण आहे, तिला असं मी म्हटलं, तिचा पण व्यवसाय होता पहिला. मग तिनं मला म्हणली करा चालू, मग ताई मी नेते तुम्हाला घेऊन जाते, मग तुम्हाला देते भरून सगळं माल, म्हणजे जे माहिती करून देते मी, असं म्हटली तिनं. पासून मी चालू केली. मग तिथून माझा व्यवसाय खूप.
1: किती साड्या आणल्या होत्या पहिल्यांदा?
0: पहिल्यांदा मी 7,000 फक्त माल भरला होता. तिथून ही माझी सुरुवात आहे.
1: आता आजचं भांडवल किती आहे?
0: आजचं भांडवल 1,00,000 आहे.
1: बरं, आता साड्या जेव्हा खरेदी करता तेव्हा काय विचार करून खरेदी करायला हव्यात?
0: विचार म्हणजे असं, जे बायका घेतात ज्याला जास्त रिस्पॉन्स आहे साड्यांना तोच आपण खरेदी करतो ना माल.
1: अगदी बरोबर. मग आता ते आपण दुकानदाराकडे गेल्यानंतर दुकानदार सांगतात आपल्याला?
0: हो सांगतात, हे घ्या ताई ते घ्या, हे चलतं ते चलतं असं सांगतात ना ते आपल्याला.
1: तर मग आता सध्या कोणती साडीला जास्त डिमांड आहे?
0: सध्या आता गडवालला जास्त डिमांड आहे.
1: आता एखादी मैत्रीण ग्राहक म्हणून तुमच्याकडे आली तर मग तुम्ही तिला कशी ट्रीटमेंट देता, कशा साड्या दाखवता? कशा
0: साड्या आहे ते आपण जे अवेलेबल आहे आपल्याकडं ते साड्या दाखवते मी त्यांना, एक एक दाखवते. मग हे पॅटर्न बघा म्हणते, जे पाहिजे ते मी देते असं.
1: आता हे सगळं तुम्ही करतात पण याला तुमच्या सासूबाईंचा तर सपोर्ट आतापर्यंत होता, पण आता कुणाचा सपोर्ट?
0: आता मिस्टरांचा सपोर्ट.
1: बर,
0: हा खूप मिस्टरांचा सपोर्ट.
1: खरेदीच्या वेळेस वगैरे?
0: खरेदीच्या वेळेस मिस्टर आणि मीच जातो.
1: काय करतात तुमचे मिस्टर?
0: आमचं पीयूसी सेंटर आहे. अच्छा,
1: बरोबर. आणि तुम्हाला मुलं?
0: मला दोन मुली आहेत.
1: बर, काय करतात?
0: एक मुलगी बीटेक करती, दुसरी मुलीची आता 12वी झाली.
1: मुलींचं पण काही सहकार्य होत असेल?
0: हो, मुलींचं खूप मला सहकार्य आहे. बाकी मी दिवसभर दुकानात जरी असेल तर मुली बाकी घर सांभाळतात.
1: आता हे जे तुमचं साडीचं शॉप आहे त्याची वेळ काही ठरलेली आहे का?
0: वेळ नाही, माझं घरगुती असल्यामुळं माझ्याकडे कधीबी येऊ शकत.
1: अच्छा, बरोबर आहे. हा खूप मोठा प्रॉफिट आहे घरातच
0: असल्यामुळं
1: अगदी निर्धास्तपणे मैत्रिणी येऊ शकतात आणि कधीही
0: येऊ शकतात.
1: म्हणजे बऱ्याच वेळेला असं होतं की आपल्या घरामध्ये एखादी पाहुणी येते आणि मग तिला नेसवायला आपल्याला साडी हवी असते. नक्कीच त्यावेळेस तुमची आठवण तुमच्या मैत्रिणीला होत असते.
0: नक्कीच येते, 10 वाजू 11 वाजू
1: असा एखादा अनुभव.

0: तुम्ही काही साड्या आणल्या आणि त्या विकल्या गेल्या नाहीत, त्यावेळेस तुम्ही काय केलं, त्या अनुभवाविषयी काय सांगाल?
1: असं कधीच झालं नाहीये माझं. नाही जर विकल्या तर मी माझ्या ह्याच्यानं लावून त्यांना होल सेल वगैरे काढून सेल्समध्ये देऊन टाकते.
0: अच्छा, म्हणजे कुठलीही साडी आहे ती कमी मार्जिन ठेवून?
1: हा, सध्या मी कमी मार्जिनवरच करते. मग आपल्याला बी जास्त नकोय,
0: बरोबर,
1: कमी मार्जिनवर चालू केलेलं आहे.
0: खरंच आहे, मैत्रिणींना कमी भावामध्ये देऊन त्यांच्याकडून प्रसिद्धी होणं हे खूप चांगलं आहे.
1: ही प्रसिद्धी चांगली.
0: तर आता याच्या पुढं या शॉपसाठी काही नियोजन आहे का तुमच्या मनामध्ये?
1: हो, माझं निवेदन आहे. सध्या आता बाहेर म्हणजे एखादं दुकान हे बघून माझं निवेदन आहे.
0: अनिताताई, एखाद्या आपल्या मैत्रिणींनी कुठलाही व्यवसाय करण्यासाठी प्रेरणा यावी यासाठी तुम्ही काय सांगाल?
1: मी बऱ्याच जणीला सांगते की करा, काहीतरी करा, पण करा असं मी सांगते. मी नेते तुम्हाला, मी भरून देते. मी असं एखादी जर महिलेला फारच गरज आहे, तिचं भागतच नाही, असं होतंय तसं होतंय, तर माझं असताना सुद्धा मी त्यांना प्रेरणा देते की चला मी तुम्हाला भरून देते, तुम्ही पण करा.
0: बरोबर आहे,
1: असं माझं सहकारी म्हणजे त्यांना लाभतं माझी. मी म्हणते त्यांना चला.
0: अगदी संसाराला हातभार लावावा यासाठीच व्यवसाय केला पाहिजे असं काही नाही.
1: तुम्ही पण जगा, आम्ही पण जगतो.
0: अगदी बरोबर आहे. आपल्या मनाच्या समाधानासाठी सुद्धा आपण करायला हवं. आणि होतं असं की जेव्हा आपली मुलं 10वी 12वीला जातात तेव्हा आपल्याकडे बराच वेळ असतो आणि त्यावेळेस मग काय करायचं असा प्रश्न पडतो. मग त्यावेळेस असाच एखादा व्यवसाय जो आपला छंद असतो आणि त्या छंदाचं आपण व्यवसायामध्ये रूपांतर केलं तर तो व्यवसाय जरा जास्त चालतो. तुमच्याकडे जनरल स्टोअर्स पण आहे असं तुम्ही सांगितलं, तर त्या स्टोअर्स मध्ये काय काय आहे?
1: सगळं लेडीज ज्वेलरी, लेडीजला जे पाहिजे ते माझ्याकडे आहे.
0: ज्वेलरीचे काय काय प्रकार आहेत?
1: सगळे, गळ्यातले, कानातले,
0: बर,
1: सगळं पूर्णच.
0: त्याची खरेदी विक्री कशी असते, म्हणजे ते किती दिवस चांगलं राहतं तुमच्याकडे?
1: तसं मी ते ह्याचा माल भरत नाही, पण असा बरेच दिवस चांगला राहतो.
0: अच्छा, त्याचं पॅकिंग वगैरे कसं करून ठेवायला हवं?
1: पॅकिंग वगैरे असतं, पॅकिंगच येतं ते. पॅकिंग फक्त गिरायकांना उघडू द्यायचं नाही, व्यवस्थित दाखवायचं.
0: म्हणजे हवा बंद याच्यामध्ये?
1: हवा बंद,
0: जास्तीत जास्त ठेवायचा प्रयत्न
1: करायचा.
0: त्याला रिस्पॉन्स कसा आहे?
1: खूप चांगला आहे.
0: अनिताताई, तुमचा हा व्यवसाय करत असताना एखादा असा खूप चांगला अनुभव की त्या अनुभवानंतर तुम्ही ठरवलं नाही आता याच व्यवसायामध्ये मला स्थिर व्हायचं?
1: हो, मी पहिले माल भरले आणि त्या दिवशी माझ्या एकदम खूप साड्या गेल्या. तेव्हापासून मला वाटलं की बाबा असं ठेवावं. आपलं रोज आपण एक दिवशी 20-30 साडी गेली तर मग वाटलं आपल्याला एक महिन्याभरच आपलं झालं.
0: बरोबर आहे,
1: असं वाटलं. म्हणून ते व्यवसायात उतरावं असं वाटलं मला, म्हणून मी त्या व्यवसाय ठेवला.
0: महिन्याभरात साधारण किती साड्या जातात?
1: महिन्याभरात आपल्या असंच रोज एका 2-3 रोज असं,
0: म्हणजे 50-60 साडी जरी गेली तरी हा व्यवसाय परवडू शकतो. या व्यवसायात नव्याने येणाऱ्या आपल्या मैत्रिणीला काय सांगाल?
1: नव्याने येणाऱ्या मैत्रिणींनी खूप असं ह्याच्यात उतरावं, त्यांनी पण करावं. त्यांना पण असं जिद्दीनं प्रोत्साहन मी देते की त्यांनी पण ह्या व्यवसायात उतरावं, खूप चांगला आहे. फक्त खरेदी करताना काळजी घ्यावी.
0: आता हा साडी व्यवसाय तुमच्या घरातच आहे?
1: घरातच आहे.
0: तर मग हा व्यवसाय सांभाळत असताना मुलांकडे कसं लक्ष देता?
1: आता सध्या माझ्याकडे एकच मुलगी आहे, एक तर बाहेर असते शिकायला, तर मी तिच्याकडे लक्ष देते. माझ्याकडे बी असं राहतात मुली शाळेसाठी राहिलेल्या आहेत, त्या पण माझ्या मुलीला सपोर्ट करतात. त्या सगळ्या मिळून एकदम चांगलं राहतात, घरातल्यासारखं राहतात माझ्याकडे.
0: किती दिवसापासून या मुली तुमच्याकडे राहतात?
1: आता माझ्याकडे 2 वर्ष झालं मुली आहेत माझ्याकडे.
0: त्यांच्या पालकाकडून तुम्हाला काय रिस्पॉन्स येतो?
1: ते माझ्या जीवावर सगळं सोडून जातात, हे तुम्ही काकू चांगले आहेत तर तुम्ही व्यवस्थित सांभाळा असं सांगून जातात मला. त्यांनी लक्ष द्या तुम्ही असं तसं सांगतात सगळं त्यांनी.
0: आता आपल्या मुलांना शिस्त लावणं खूप सोपं असतं, पण दुसऱ्यांच्या मुलांना शिस्त लावणं अवघड असतं. मग यावेळेस कसं सांगता?
1: नाही, असं व्यवस्थित सांगते त्या मुलींना पण मी असं नाही असं असं करायचं तसं करायचं सगळं सांगते मी त्यांना. ते ऐकतात माझं, हो काकू आम्ही असं करतो तसं करतो. एखाद्या दिवस उठल्या नाही तर उठवते, एवढा उशीर झोपायचं नाही असं सल्ले देते त्यांना.
0: बरोबर,
1: असं चालू आहे. असं
0: आपल्या मुलीप्रमाणे त्या मुलींना सांभाळायचं,
1: सगळं सांभाळते.
0: खूपच छान. म्हणजे तुमचा व्याप इतका आहे की पिको फॉल सेंटर, साडी सेंटर, त्याचबरोबर जनरल स्टोअर्स,
1: बचत गट.
0: कधीपासून आहे?
1: आता बरेच वर्ष झालं माझा बचत गट आहे. ते 10 वर्ष झालं माझा बचत गट आहे.
0: बर, त्याच्या अध्यक्ष
1: मीच आहे.
0: आता हा बचत गट चालवत असताना तुम्ही म्हणताय 10 वर्षापासून चालू आहे, या बचत गटाचा एखादा अनुभव की तुमच्या एका मैत्रिणीला तुम्ही लगेच पैसे

0: दिले त्याविषयी काय सांगाल?
1: हो देते ना, लगेच पाहिजे. आत्ता म्हणलं मला ह्या महिन्यात पैसे पाहिजे, म्हणलं तर लगेच द्यायचे त्यांना पैसे. हो एक जणीनं पा मला म्हटली, मला उद्याच्याला असं पाहिजेच म्हणजे पाहिजेच म्हणून पैसे घेतले तिनं. आणि
0: बर.
1: मग तिला काहीतरी गरज होती जास्त, तिला लेकरा मुलींची फी भरायची होती.
0: बचत गट ही संकल्पना आहेच त्याच्यासाठी की कोणतेही कागदपत्र नको,
1: हा हा
0: कुठेही
1: कोण
0: सह्या
1: हो
0: नको, तर अशी सहज सहज मैत्रीण म्हणून पैसे द्यायचे
1: हो
0: आणि ते टप्प्याटप्प्याने परत घ्यायचे.
1: परत घ्यायची.
0: खूप चांगली व्यवस्था आहे ही. अनिताताई, तुमच्या व्यवसायाला आणि तुम्ही केलेल्या पुढच्या संकल्पाला आमच्याकडून खूप खूप साऱ्या शुभेच्छा. एखादं गाणं ऐकायचं म्हटलं तर कोणतं गाणं तुम्हाला ऐकायला आवडेल?
1: मला दिस जातील दिस येतील भोग सहगाला सुख येईल.
0: वा, अनिताताईसाठी आणि स्वयंसिद्ध ऐकणाऱ्या सर्व मैत्रिणींसाठी आणि रसिक श्रोत्यांसाठी ऐकूयात हे छानसं गाणं.

मैत्रिणींनो, आजच्या स्वयंसिद्धामध्ये आज आपण अनिता जगताप यांच्याशी बातचीत केली. तर मैत्रिणींनो, याबरोबरच आता वेळ झाली आहे निरोप घेण्याची. भेटूयात पुढच्या स्वयंसिद्धाच्या भागात. तोपर्यंत मी शीतल तुम्हा सर्वांचा निरोप घेते. नमस्कार.

त्याच्या दबावानी तान तुझ माझ. वाट स्वावलंबनाची याविषयी अनिता जगताप यांच्याशी शीतल कुलकर्णी यांनी केलेली खास बातचीत आत्ताच आपण ऐकलीत. स्वयंसिद्धा या कार्यक्रमामध्ये या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते किशोर पवार. हा कार्यक्रम प्रसारित केला आकाशवाणी धाराशिव केंद्रावरून. सायंकाळचे 6:57 होत आहेत. ठीक 7 प्रादेशिक बातम्या आणि 7:15 वृत्तविशेष हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.

आकाशवाणी मुंबई अंकिता आपटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नीट पेपर फुटी आणि संबंधित मुद्द्यांवर संसदेत चर्चा करण्यात

0: ची सरकारची तयारी, राहुल गांधी यांचं प्रधानमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन, पेपर फुटीचे प्रकार थांबवण्यासाठी सर्वांनी एकजुटीनं प्रयत्न करण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं आवाहन, खासदारांच्या शिवसेना प्रवेशाला मान्यता देण्याच्या लोकसभा सभापतींच्या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरे सर्वोच्च न्यायालयात, राज्यातल्या 177 तालुक्यांमध्ये प्रायोगिक तत्वावर आकांक्षित तालुका कार्यक्रम राबवण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय आणि डेंग्यूवरच्या क्यू डेंगा या लसीच्या विक्रीला केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेची परवानगी. नीट पेपर फुटी आणि संबंधित मुद्द्यांवर संसदेत चर्चा करण्याची तयारी सरकारनं दाखवली आहे. प्रधानमंत्री कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी समाजमाध्यमावर ही माहिती दिली. विरोधी पक्षनेते राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह काँग्रेसचे इतर नेते आणि कार्यकर्त्यांनी या प्रकरणी प्रधानमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन केलं. त्यावेळी सिंग यांनी राहुल गांधी आणि इतर नेत्यांशी चर्चा केली. त्यानंतर सरकारमधल्या वरिष्ठांशी चर्चा करून हे आश्वासन दिल्याचं जितेंद्र सिंग म्हणाले. दरम्यान या प्रकरणी संसदेत चर्चा करण्यासाठीचा नियमानुसार अर्ज काँग्रेसनं दिलेला नाही असंही त्यांनी सांगितलं. दरम्यान आंदोलन स्थळावरून पोलिसांनी राहुल गांधी यांना ताब्यात घेतल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज काँग्रेस जनता पार्टीचे नेते अभिजित दिपके यांची भेट घेतली. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी दिलेली वागणूक लोकशाही मूल्यांना शोभणारी नसल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली. विरोधकांना विद्यार्थ्यांच्या मुद्द्यावर चर्चा हवी आहे अशी मागणी त्यांनी यावेळी केली. हा मुद्दा विद्यार्थी आणि देशाच्या युवा वर्गाच्या भविष्याशी संबंधित असल्याचं संसद परिसरात वार्ताहरांशी बोलताना त्यांनी सांगितलं.
1: इश्यू स्टूडेंट्स की है, यूथ के फ्यूचर की है. ये जो युवा हैं, ये एजुकेशन सिस्टम के बारे में, टेस्टिंग सिस्टम के बारे में प्रोटेस्ट कर रहे हैं. दैट इज ऑल दे आर सेइंग, नथिंग रॉन्ग विद इट.
0: देशभरातल्या आगामी परीक्षांमध्ये पेपर फुटीच्या घटना रोखण्यासाठी सर्व संबंधित घटकांनी समन्वयानं प्रयत्न करण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. रालोआच्या बैठकीत ते बोलत होते. त्याची माहिती संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी दिली. नीट पेपर फुटी प्रकरणात सहभागी असलेल्यांवर कठोर कारवाई करण्याच्या आणि देशातल्या तरुणांचं हित जपण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेचा प्रधानमंत्री मोदी यांनी या बैठकीत पुनरुच्चार केल्याचंही रिजिजू यांनी सांगितलं.
2: आगे पेपर लीक नहीं होने के लिए सख्ती से जो कदम उठाया गया है उसके बारे में भी प्रधानमंत्री जी ने जानकारी दिया. और प्रधानमंत्री जी ने ये भी कहा कि पेपर लीक सिर्फ एक राज्य का मामला नहीं है, सिर्फ केंद्र सरकार का मामला नहीं, दलगत राजनीति का विषय नहीं है, ये देश का विषय है. और युवाओं का भविष्य के साथ कोई खिलवाड़ नहीं होने के लिए और खिलवाड़ नहीं करने देने के लिए सख्ती से कदम भी उठाए, सजा भी दे दोषियों को, और फिर फुल प्रूफ सिस्टम काम जो अभी कर रहे हैं उसमें भी सब मिलकर के करें.
0: केंद्रीय आरोग्य मंत्री जे पी नड्डा यांनी आज नवी दिल्लीतल्या डॉक्टर राम मनोहर लोहिया रुग्णालयाला भेट दिली. नीट पेपर फुटी प्रकरणी काल झालेल्या आंदोलनादरम्यान जखमी झालेल्या आंदोलकांच्या प्रकृतीचा त्यांनी आढावा घेतला. तिथल्या डॉक्टरांची चर्चाही केली. लेडी हार्डिंग मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलमध्ये दाखल असलेल्या जखमी आंदोलकांचीही त्यांनी भेट घेतली. नीट पेपर फुटी प्रकरणी नवी दिल्लीत विद्यार्थ्यांचं सुरू असलेलं आंदोलन, काल या आंदोलकांवर पोलिसांनी केलेली कारवाई या मुद्द्यांसह इतर मुद्द्यांवरून विरोधकांनी गदारोळ केल्यामुळे लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज आजही दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. काँग्रेस जनता पार्टी आंदोलनाप्रकरणी मुंबई पोलिसांनी शहरातल्या विविध पोलीस स्थानकांमध्ये एकंदर 8 गुन्हे दाखल केले आहेत. आंदोलनादरम्यान कायदा आणि सुव्यवस्थेचा भंग करणं, पोलिसांची परवानगी न घेता आंदोलन करणं असे आरोप पोलिसांनी केले आहेत. या प्रकरणी 900 जास्त आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलंय. आंदोलनादरम्यान घडलेल्या घटनांचा तपास सुरू असून संबंधित ठिकाणचं सीसीटीव्ही फुटेज, प्रत्यक्षदर्शींची माहिती आणि इतर पुराव्यांच्या आधारे पुढची कारवाई केली जाणार आहे. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्या 6 खासदारांच्या शिवसेना प्रवेशाला मान्यता देण्याच्या निर्णयाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची तसंच न्यायमूर्ती विपुल पंचोली यांच्या खंडपीठासमोर अॅडव्होकेट देवदत्त कामत यांनी ही याचिका सादर केली आणि उद्या यावर सुनावणी घेण्याची विनंती केली. एसआयआरच्या कारणामुळे राज्यातल्या उर्वरित 20 जिल्हा परिषदांच्या निवडणुका पुढच्या वर्षापर्यंत पुढे ढकलता येणार नाहीत असं सर्वोच्च न्यायालयानं आज स्पष्ट केलं. मतदार यादी पुनरीक्षणाचं काम करत असलेले अधिकारी या निवडणुकांच्या कामासाठी उपलब्ध असतील का हे स्पष्ट करावं अशी सूचना सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत

0: चंद्रकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची यांच्या पीठानं राज्य निवडणूक आयोगाला केली. या प्रकरणाची पुढची सुनावणी येत्या शुक्रवारी होणार आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यातल्या 177 तालुक्यांमध्ये प्रायोगिक तत्वावर आकांक्षित तालुका कार्यक्रम राबवण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. गडचिरोली, नंदुरबार, धाराशिव, वाशिम, हिंगोली, जालना, पालघर, बीड, धुळे आणि परभणी जिल्ह्यातले हे तालुके आहेत. या प्रत्येक तालुक्याला 5 कोटींचा निधी मिळणार असून पुढच्या वर्षी त्याचं आर्थिक मूल्यांकन करून उत्कृष्ट काम करणाऱ्या तालुक्यांना पुरस्कार मिळणार आहेत. लोकायुक्त कार्यालयातल्या 143 पदांच्या सुधारित आकृतीबंधाला आज मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. महाराष्ट्र लोकायुक्त अधिनियम 2023 अंमलबजावणीमुळे लोकायुक्तांच्या अधिकार क्षेत्रात वाढ होणार आहे. पुण्यात मावळ तालुक्यात राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचा कायमस्वरूपी तळ उभारायलाही आजच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. तसंच नागपूर जिल्ह्यात कटोल इथं शासकीय उद्यान विद्या महाविद्यालय उभारायलाही आज मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. राज्याच्या महसूल विभागाच्या आस्थापनेचा नवीन आकृतीबंध आणि सेवा प्रवेश नियम लागू करायची अधिसूचना काल जारी झाली. यामुळे 50 वर्षांनंतर या विभागाच्या रचनेत ऐतिहासिक बदल होत आहेत असं प्रतिपादन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज नागपूर इथं वार्ताहरांशी बोलताना केलं. या नव्या नियमांमुळे नायब तहसीलदार ते अप्पर जिल्हाधिकारी स्तरावरच्या अधिकाऱ्यांची पदोन्नती आणि भरती प्रक्रियेतले गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले प्रश्न सुटतील अशी माहिती त्यांनी दिली. केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेनं डासांमुळे उद्भवणाऱ्या डेंग्यू या आजारावरच्या क्यू डेंगा या लसीच्या विक्रीला परवानगी दिली आहे. डेंग्यू या आजाराच्या प्रतिबंधासाठी देशात मान्यता मिळालेली ही पहिलीच लस असून 4 ते 60 वयोगटातल्या व्यक्तींमध्ये डेंग्यू आजाराच्या प्रतिबंधासाठी त्याला मंजुरी देण्यात आली आहे. या लसीला युरोपीय संघ, युनायटेड किंगडम, स्वित्झर्लंड, इंडोनेशिया, मलेशिया आणि थायलंडसह 42 देशांमध्ये यापूर्वीच नियामक मान्यता मिळाली. कोल्हापूर जिल्ह्यातल्या पत्रकारांसाठी पत्र सूचना कार्यालय मुंबई विभागाच्या वतीने आज वार्तालाप या माध्यम क्षेत्राविषयीच्या परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. प्रादेशिक ओळखीपासून जागतिक संधीपर्यंत ही या परिषदेची संकल्पना होती. या परिषदेत कोल्हापूर जिल्ह्यातले 44 पत्रकार सहभागी झाले होते. पालघरमधल्या प्रस्तावित वाढवण बंदराला जोडणाऱ्या ग्रीनफील्ड महामार्गाविरोधात स्थानिक नागरिकांनी आज रास्ता रोको आंदोलन केलं. डहाणू चिंचणी बोईसर किनारी मार्गावर वरोर परिसरात रास्ता रोको आंदोलन करत नागरिकांनी वाहतूक रोखून धरली होती. अनुसूचित जातीच्या आरक्षणाचं उपवर्गीकरण रद्द करून समाजाला 20% आरक्षण लागू करण्याच्या मागणीसाठी आज जालन्यात आंबेडकरी समाजाच्या वतीने संघर्ष मोर्चा काढण्यात आला. हवामान. येत्या 2 दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार तर विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया या जिल्ह्यांना हवामान विभागानं उद्या सकाळपर्यंत मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला असून या ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता आहे. हवामान विभागानं उद्या पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, नाशिक, सातारा आणि कोल्हापूरच्या घाट परिसरासाठी ऑरेंज अलर्ट तर पुण्याच्या घाट परिसरासाठी रेड अलर्ट जारी केला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नीट पेपरफुटी आणि संबंधित मुद्द्यांवर संसदेत चर्चा करण्याची सरकारची तयारी. राहुल गांधी यांचं प्रधानमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन. पेपरफुटीचे प्रकार थांबवण्यासाठी सर्वांनी एकजुटीनं प्रयत्न करण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं आवाहन. खासदारांच्या शिवसेना प्रवेशाला मान्यता देण्याच्या लोकसभा सभापतींच्या निर्णयाच्या विरोधात उद्धव ठाकरे सर्वोच्च न्यायालयात. राज्यातल्या 177 तालुक्यांमध्ये प्रायोगिक तत्वावर आकांक्षित तालुका कार्यक्रम राबवण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय आणि डेंग्यूवरच्या क्यू डेंगा या लसीच्या विक्रीला केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेची परवानगी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आमचा यानंतरचा कार्यक्रम 7:15.

श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्त विशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोतेहो, फिफा विश्व

0: स्वचषक स्पर्धेच्या चर्चा अजूनही सुरू आहेत आणि याच विषयी आकाशवाणीसाठी ज्येष्ठ क्रीडा पत्रकार आशिष पेंडसे यांची ज्येष्ठ पत्रकार सिद्धार्थ केळकर यांनी घेतलेली मुलाखत आता आपण ऐकूया.
1: नमस्कार. फुटबॉल विश्वचषक स्पर्धा नुकतीच पार पडली, अंतिम सामनाही नुकताच पार पडलेला आहे आणि स्पेन आणि अर्जेंटिना या दोन देशांमध्येही फायनल झाली. स्पेन वर्ल्ड कप जिंकलेला आहे. काही काळानंतर आपण या स्पर्धेविषयी बोलतो आहोत, पण अजूनही या स्पर्धेचं जे कवित्व आहे ते अजून उरलेलं आहे असं म्हणता येईल, कारण या फायनल मॅचवर खूप चर्चा अजूनही सुरू आहे. एकूण या फायनल मॅचबद्दल आणि एकूणच आता जी विश्वचषक स्पर्धा झाली त्याबद्दल आपण संवाद विवा फुटबॉल या फुटबॉललाच वाहिलेल्या नियतकालिकाचे संपादक आशिष पेंडसे यांच्याशी. आशिष, स्वागत आहे तुझं.
2: नमस्कार.
1: नमस्कार आशिष. पहिलाच प्रश्न फायनल मॅच संदर्भातच, अंतिम सामना पार पडला, तो पेन जिंकलं वगैरे हे तर आहेच, पण हा सामना पाहताना चाहत्यांमध्ये एक उत्सुकता होती की अतिशय उत्कंठावर जर सामना होईल, छान याच्यामध्ये गोलची भरताच पाहायला मिळेल, अर्जेंटिनाच्या धडाक्याने खेळते, मेस्सीसाठी ते वर्ल्ड कप जिंकायचं म्हणून अक्षरशः पणाला लावून खेळते वगैरे, तर तसं काही फारसं पाहायला मिळालं नाही. तर एकूण याबद्दल एक फुटबॉल पटू म्हणूनही तू राष्ट्रीय स्तरावर खेळलेला आहे, तर एक फुटबॉल पटू म्हणूनही आणि आता एक विश्लेषकाच्या भूमिकेत नाही, आता दोन्ही प्रकारे या सामन्याचं विश्लेषण कसं करायचं?
2: या अंतिम सामन्याकडे जाण्याआधी मी दोन सामन्यांचा आठवण करून देतो. आदल्याच दिवशी झाली होती थर्ड प्लेस मॅच, ज्यामध्ये फ्रान्स विरुद्ध इंग्लंड खेळले होते आणि 10 गोलची बरसात झाली होती. त्याच्यानंतर गेल्या वर्ल्ड कपला 4 वर्षापूर्वी कतारला जो अंतिम सामना झाला होता फ्रान्स विरुद्ध अर्जेंटिना, त्याच्यात 3-3 अशी बरोबरी, एम्बापेची हॅट्रिक, मग पेनल्टी शूट आउट आणि त्याच्यात अर्जेंटिना जिंकले होते. तो अगदी योग्य प्रकारे तू म्हणला तसं रोमर्श उत्कंठा आणि तो शेवटच्या क्षणापर्यंतची तुरंत दोन्ही बाजूनी आक्रमण प्रति आक्रमण गोल हे यावेळच्या सामन्यात खरंच दिसलं नाही. सामन्या दरम्यान कॉमेंटेटर उपासानी म्हणली की 1994 साली जेव्हा अमेरिकेत वर्ल्ड कप झाला होता, ब्राझील आणि इटली हे दोन मातब्बर संघ त्यामध्ये होते आणि तिथेही 2-0 अशी बरोबरी झाली, एक्स्ट्रा टाइम नंतर पेनल्टीवरती ब्राझील जिंकले. सो बहुधा अमेरिकेतल्या अंतिम सामन्यात गोल होणार नाही हीच परंपरा असावी असा एक उल्लेख झाला. पण स्पेनने अगदी 100 मिनिटांनंतर विजयी गोल केला आणि आपला विजय साकारला. स्पेन हे सर्वार्थाने या टुर्नामेंट मधली सर्वोत्तम संघ आहे होता आणि त्याच्यामुळे त्यांनी मिळवलेला विजय हा सार्थच होता. दुसरीकडे माहिती असं वाटतं की तू म्हणला तसं अर्जेंटिनाने 17 गोल या स्पर्धेत सर्वाधिक मारले होते. मेस्सी सारखा जादूगार त्यांच्याकडे होता, त्याच्यामुळे अंतिम सामन्यामध्ये काहीतरी एक लढत होईल आणि एक रंजकदार फुटबॉल बघायला मिळेल ही मात्र अपेक्षा काहीशी पोल ठरली आणि त्या आघाडीवरती निराशा झाली. थोडी अर्जेंटिनाच्या बाजूने लटकी समर्थने द्यायची झाली तर त्यांचा बचाव पटुटण्याचे दोन मुख्य आधारस्तंभ होते लिसांड्रो आणि रोमेरो, हे दुखापतीमुळे त्यांना मैदान सोडायला लागलं, किंवा एन्झोला रेड कार्ड मिळालं त्यामुळे अर्जेंटिनाला 10 खेळाडूंनी खेळायला लागलं. पण ही म्हटलं तर ते लटकी समर्थन आहेत, अर्जेंटिना खेळलेच नाही, स्पेन जिंकले.
1: अर्जेंटिना जे खेळले नाही तसं आपण म्हणतोय तो एक रणनीतीचा भाग होता का अशी ही चर्चा आहे, कारण स्पेन ज्या पद्धतीनं फ्रान्सशी खेळलेलं होतं आणि फ्रान्सला त्यांनी अक्षरशः नामोहरम केलं मैदानावर आणि हे दिसलं, कारण फ्रान्स हा सगळ्यात आक्रमक संघ आहे असं बोललं जात होतं या स्पर्धे दरम्यान, पण सेमीफायनलला अक्षरशः त्यांना काही करता आलं नाही. तो सामना बघितल्यानंतर काही रणनीतीमध्ये फरक पडला होता म्हणून आता खेळ खेळला गेला आणि मग हा सामना अतिरिक्त वेळेत मग पेनल्टी शूटआउट मध्ये न्यायचा, तिथे फैसला त्याचा होऊ द्यायचा, असं काही रणनीतीचा भाग आहे असंही वाटतं तुम्हाला अर्जेंटिना?
2: हो, त्यांची ती रणनीती होतीच आधीपासून, म्हणजे अर्जेंटिनाचे 17 खेळाडू विश्व 4 वर्षापूर्वी फायनल मध्ये जिंकलेले होते, पण साहजिकच ते आता किशी आणि किशीच्या पुढे ते वयाने झुकलेले होते, मैदानात त्यांचा तेवढा बहर नव्हता, नव्या दमाचे जे स्ट्रायकर यायला पाहिजे ते फारसे या संघात नव्हते. पण आपण बघितलं की इजिप्त असेल, स्वित्झर्लंड असेल आणि इंग्लंड विरुद्ध पिछाडीवर गेल्यानंतर त्यांनी जो काही एक झपाटल्यासारखा खेळ करून ते बरोबरी साधली आणि नंतर पुढे विजय मिळवला, त्यांना कदाचित स्पेन फ्रान्स हा उपांत्य सामना बघितल्यानंतर कदाचित अर्जेंटाईन खेळाडू मनातन पराभूत झाले असतील की एम्बाप्पे, डेम्बेले, तू म्हणला तसं संपूर्ण फ्रान्सचा बहर इतका होता या टुर्नामेंट मध्ये, त्यांची सुद्धा डाव स्पेनने शिजू दिले नाही, त्यांचं आधिपत्य मध्ये पडित होतं. जवळपास ऍव्हरेज त्यांनी 600-650 पासेस प्रत्येक सामन्यात दिले. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे 13-20 सेकंदांमध्ये ते प्रतिस्पर्ध्याचा चेंडू पुन्हा आपल्या ताब्यात घेत होते, अशा पद्धतीचा टोटल डॉमिनंट ज्याला म्हणता येईल तो मैदानात स्पेनच्या संघाचा होता. अगदी गोलरक्षक त्यांचा उनाई सिमॉन त्यांनी 600 मिनिटांपेक्षा अधिक कालावधी विक्रमी एकही गोल स्वीकारला नव्हता. या स्पर्धेत स्पेननी फक्त एक गोल स्वीकारला होता. असं कुठेतरी अर्जेंटिनाला दिसलं की नाही आपली काही स्ट्रॅटेजी वर्क नाही होत आहे, मग काय करायचं?

0: बोलशील ना बरोबर आहे, रोखा आपल्या प्रतिस्पर्ध्यांना म्हणजे त्यांना वैतागून सोडा आणि मग पेनल्टीमध्ये आपला मानसिक खंबीरपणा उपयोगाला आणून जिंका. दॅट वॉज द प्लॅन, पण तो नाही एक्झिक्यूट झाला. कारण आपण बघतोय यंदाच्या वर्ल्ड कप मध्ये खेळ वेगवान झालाय, 5 सबस्टिट्यूट अलाउड आहेत, त्याच्यामुळे जवळपास निम्मा संघ नव्या ताकदीच्या मैदानात उतरतो आहे. आणि 1-0 आघाडी बरोबरी साधणं शक्य आहे, तसंच गोल शून्य बरोबरी सुद्धा ठेवणं खूप मुश्किल आहे. तो अर्जेंटिनाने कदाचित आक्रमणाला जाऊन एक संधी घ्यायला पाहिजे होती, मेसीना पुढे पूर्ण खेळायला पाहिजे होतं, मग कदाचित पुढे त्यांना डिफेंड करता आला असं अर्थातही जरतरच्या गोष्टी आहेत.
1: दुसऱ्या बाजूला स्पेन संघ ज्या पद्धतीने खेळला, म्हणजे या स्पर्धेमध्ये जेव्हा चर्चा सुरू झाल्या तेव्हा आधी आपण हिरोंची चर्चा खूप करतो आणि त्यात मग मेसी असेल, रोनाल्डो असेल, नेमार असेल, या सगळ्यांच्या चर्चा होत राहतात. स्पेनमध्ये एक लमिन यमाल

0: पहिल्या सगळ्यांच्या चर्चा होत राहतात. स्पेन मध्ये एक लमिन यमाल सोडला तर तसा स्टार खेळाडू नाही आणि अजून यमाल स्टार पदाला पोहोचलेला नाही. पण स्पेनच्या संघातला प्रत्येक खेळाडू हा वैशिष्ट्यपूर्ण आहे. स्पेनच्या एकूण सांघिक खेळाचं किंवा त्यांच्या संघ नियोजनाचं काय नेमकं गीत आहे, तुला काय वाटतं की कशा पद्धतीनं ते ही सगळी बांधणी करतात?
1: रोनाल्डो मेसीचा तू उल्लेख केला, एम्बापे, नेमार असेल, व्हिनिशियस ज्युनियर असेल, हॅरी केन असेल, एर्लिंग हॉलंड असेल, या सगळ्यांनी एका मागणं एक प्रत्येक मॅच केला ते गोलांची तोफ डागत होते. त्याच्यामुळे तोही एक वैशिष्ट्यपूर्ण वर्ल्ड कप ठरला नाही. एखादा कोणतरी 6-8 गोल मारतो, गोल्डन बूट घेऊन जातो आणि बाकी सगळे मागे असतात. त्यावेळी तसं झाले नाही. आणि याच पार्श्वभूमीवरती स्पेन बाबत अशी एक बोललं जात होतं की त्यांच्याकडे तसा एक स्ट्रायकर नाही. सो ते स्पेनचा एक डिसएडव्हान्टेज होतं का तर थोडं होतं, पण ऍडव्हान्टेज असंसाठी होतं की स्पेनच्या 6 खेळाडूंनी गोल मारले. सो त्यांच्या पुढच्या फेरीतल्या 6 पैकी कुठला खेळाडू गोल मारेल हे कोणालाच अंदाज बांधता येत नव्हतं. त्यामुळे त्यांच्या अगेन्स्ट स्ट्रॅटेजी करता येत नव्हती. किंवा त्यांचे जे डिफेंडर आहेत, पेड्रो पोरो असतील किंवा त्यांचा जो लेफ्ट बॅक आहे, ते सुद्धा अटॅकला पुढे येत असेल. पोरोनी तर एक गोल मारला होता. किंवा आधीच्या मॅचला जो निर्णायक गोल झाला तो शॉट हा त्यांचा मध्यफळीतला डिफेंडर कुबारसिनी मारला होता. सो अशा पद्धतीने एक सर्वांग सुंदर खेळ स्पेन करत होते. तू स्पेनच्या ग्रासरूटचा म्हणजे नवीन खेळाडू घडवण्याच्या सिस्टीमचा उल्लेख केला. त्याच्यामध्ये ला मसिया बार्सिलोनाची जी अकॅडमी आहे ती जगविख्यात आहे. मेसी यमाल सारखे खेळाडू तिथे घडलेले आहेत. त्याच्याच जोडीला स्पेनची 15 वर्षाकालीन, 19 वर्षाकालीन आणि 23 वर्षाकालीन संघ बांधलेली गेले 11 वर्ष सुरू होती. त्यामुळे ती जी बॅच तेव्हापासून जी हे जे प्रशिक्षक आहेत लुईस डेला फ्लोंटे यांनी ही गेली 9-10 वर्ष हे सगळे खेळाडू घडवले आणि आज ती विश्वविजेते पदापर्यंत पोहोचलेले आहेत. त्याच्यामुळे युथ डेव्हलपमेंट सिस्टीम, अकॅडमी, ग्रासरूट आणि त्यांना पोषक इकोसिस्टीम हे या स्पेनच्या विजयाचं खरं गमत आहे.
0: पण ह्या क्रीडा संस्कृती रुजवणं स्पेनमध्ये या पद्धतीने झालं तर तशी आपल्याकडे ही क्रीडा संस्कृती रुजू शकते का? किंवा अजून काय करायला त्याच्यासाठी हवाय? आपल्याकडे एवढे फॅन्स आहेत तर आपण फुटबॉलच्या वर्ल्ड कप मध्ये का नसतो, त्याबद्दल तुला काय वाटतं?
1: फक्त सरकार असेल किंवा मंत्री असतील किंवा या संघटनांनी काही करून तेवढं भागणार नाहीये. सगळे जे सर्व संबंधित घटक आहेत म्हणजे अगदी पालकांपासून, शाळा महाविद्यालयांपासून, अगदी तुझ्या माझ्यासारख्या सर्वसामान्य नागरिकापर्यंत त्यांनी आवड घेऊन रुचीनी या जर सगळ्या आपल्याला ग्लोबल स्पोर्ट्स आपल्यापर्यंत थँकफुली या प्रक्षेपणामार्फत येतो आहे, आपल्या टीव्ही मोबाईल मध्ये येतो आहे, त्यामध्ये जर रुची घेतली. आता 23 जुलै पासून राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा होत आहेत. फक्त जर ऑलिम्पिक आल्या की हॉकी, बॅडमिंटन या सगळ्या खेळांना पुढे घेऊन इंडियाचे नारे नाही दिले, संपूर्ण वर्षभर या जर सगळ्या खेळांना फॉलो केलं, आपल्या मुलांमध्ये त्याची आवड निर्माण केली, तर नक्कीच ही क्रीडा संस्कृती रुजेल. आणि एकदा काही खेळांबाबतची आवड निर्माण झाली तर आपण अधिकाधिक खेळायला लागू. जेवढे जास्त खेळू तेवढे जास्त आपल्याकडनं चॅम्पियन्स होतो.
0: सुरुवातीलाही आपण म्हटलो 48 संघ या वेळेला खेळले, अमेरिकेत स्पर्धा होती, तामझाम होता, भरपूर कार्यक्रम, म्हणजे अंतिम सामन्याच्या हाफ मध्ये सुद्धा 25 मिनिट कार्यक्रमच चाललेले होते. त्याच्यानंतर काही म्हणजे वादग्रस्त घटनाही घडल्या. अमेरिकेच्या फुटबॉलपटूला जे रेड कार्ड मिळालेलं होतं तर मागे घेण्यासाठी असे सगळे प्रकार घडले. आणि अंतिम सामन्यामध्ये सुद्धा एक दिसलं की अर्जेंटिनाचे खेळाडू रणनीतीचा भाग होता किंवा काय हा प्रश्न वेगळा, पण खूप ढसमुसा खेळ करताना दिसले. तर सगळ्याकडे कसं पाहायचं अंतिम सामन्यानंतर हे फुटबॉलसाठी म्हणून किती घातक असू शकतं का, असे प्रश्न चाहत्यांच्या मनात आहेत. कारण हा सुंदर खेळ म्हणून याला ब्युटिफुल गेम म्हणतात, तर किती कुठेतरी डाग लागताना दिसतो का?
1: मुळात फुटबॉल हा मैदानातलं कौशल्य, गोल, स्ट्रॅटेजी आणि या सगळ्यांबरोबरच भावभावनांचाही खूप मोठा खेळ आहे फुटबॉल हा. म्हणजे इट्स अ ग्लोबल लँग्वेज आणि इट्स अ ग्लोबल इमोशन फुटबॉलला असं म्हणतात. आपण बघितलं की आफ्रिकेतले 9 देश यावेळेला पात्र ठरले होते, त्यातले 8 देश हे बाद फेरीत गेले. किंवा केप वर्डेचा 40 वर्षांचा वोझिना हा जो गोलकीपर आहे, त्यांचे 40,000 फक्त फॉलोअर्स होते, ते 60 लाखापर्यंत त्याचे सोशल मीडियावरचे फॉलोअर गेले. आणि तो एक प्रेरणा असेल, या भावना असेल, याचे तो एक प्रतीक बनला. आणि असे सगळे छोटे मोठे संघांनी मिळून फुटबॉल आणि वर्ल्ड कप हा एक खूप एक भावनेचा एक आविष्कार इथे आपण घडताना पाहिला. रोनाल्डो सारखा खेळाडू असतरी द लास्ट डान्स, नेमार, रोनाल्डो आणि मेसी यांना आपण अलविदा या वर्ल्ड कपच्या निमित्ताने, तो सुद्धा सामना संपल्यानंतर जसा अंतिम सामन्यानंतर मेसी आपण बघितला की भावनांना अक्षरशः अश्रूंद्वारे त्यांनी वाट मोकळी करून दिली. सो हा सगळा एक भावनेचा आविष्कार असतो, पण त्याच्याच जोडीला तणाव आणि भयंकर मानसिक शारीरिक जे काही दबाव असतात सामना संपल्यानंतर ते कुठे

0: मोकळे केले जातात. फुटबॉल इज अ ब्युटिफुल गेम. सामना कितीही संघर्ष झाला तरी क्रीडा वृत्तीने एकमेकांना आलिंगन देतात, पुढच्या सामन्यासाठी शुभेच्छा देतात. पण हा जो कुठेतरी एक संतुलन थोडा बिघडण्याचा एक थोडे प्रकारे सगळ्याच खेळांमध्ये होतात, फुटबॉल असं नाही. आणि विशेषतः अंतिम सामन्यासारखा सर्वोच्च कसोटी बघणारा सामना झाल्यानंतर त्याच्यातले काही निर्णय आपल्या बाजूनी गेला नाही आणि समजा त्याबाबतची एक उद्वेग असेल किंवा त्याबाबतची निराशा असेल, ती अशा कुठेतरी धसमुसळ्या प्रकारे बाहेर. सगळ्यांना माहिती की तो एक क्षणिक उद्रेक असतो भावनांचा, कोणाच्याही मनात कुठलाही पडबळ पडतो त्या मनात असा काही विद्वेषाची भावना नसते. म्हणून तर या वर्ल्ड कपचं जे ब्रीज होतं की टुगेदर विथ फुटबॉल किंवा फुटबॉल युनाइट द वर्ल्ड, तो हे संपूर्ण विश्व हे या फुटबॉलच्या कॅनव्हासवरती आपण चितारलं. 40 दिवस, काही 108 सामने, 48 संघ अशा सगळ्या माध्यमातून. आणि हे काही एखाद दुसरे घटना सोडल्या तर केन सारखा एक सर्वोत्तम खेळ करणारा संघ जिंकला, हेच या आपल्या आठवणीत राहील. आणि ह्याच सगळ्या वेगवेगळ्या अविस्मरणीय स्मृती या वर्ल्ड कपने दिल्या. त्याच पुढे आपण पुढच्या वर्ल्ड कपला 2030 साली जो स्पेन, पोर्तुगाल आणि मोरोक्कोत होतोय तिथपर्यंत आपण कॅरी करू.
1: नक्कीच, शेवटचं हे जरी एक थोडासा उद्वेग आणणारा, थोडासा निराश करणारा प्रसंग आपण पाहिलेला असला तरी आणखी एक चित्रही लोकांच्या मनात नक्की ठसायला हवं किंवा ठसलं असेलही की लामिन यमाल सामन्यानंतर त्यांनी मेस्सीला घट्ट मिठी मारली आणि त्यांचंही एक जुनं नातं त्याच्याबद्दलचे फोटो आणि हे सगळे व्हायरल होतही होते की तो लहान असताना 19 वर्षांपूर्वीचा बाळ म्हणून मेस्सीने हातात घेतलाय असा फोटो व्हायरल होत होता. आणि आज या अंतिम सामन्यानंतर या दोघांची अक्षरशः उरावरी झालेली भेट.
0: मला आवर्जून एका गोष्टीकडे थोडस लक्ष वेधायचं अगदी थोडक्यात की हा जो यावेळच्या वर्ल्ड कप मध्ये जो टॉक्झिक सोशल मीडिया दिसला, म्हणजे विद्वेषपूर्ण सोशल मीडिया इतका यापूर्वी खरंच कधी बघितला नव्हता याची मला व्यक्तिगत खंत वाटते. मला रोनाल्डो आवडतो, तुला मेस्सी आवडतो, म्हणून मी मेस्सीचा द्वेष नाही करणार. आपले सगळेच फुटबॉलपटूंनी हे संपन्न केलेलं आहे, एकमेकांचा द्वेष करून काही होणार नाही. पण यावेळच्या सोशल मीडियामुळे ही नकारात्मकता, विद्वेषाची भावना खूप वाढलेली दिसली. जे आपण ध्रुवीकरण समाजात बघतो की तुम्ही इकडले नाही कर तिकडले, असं फुटबॉलमध्ये होत नाही. सगळे खेळाडू या खेळाला पुढे नेतात. त्यामुळे हा सोशल मीडिया मला म्हणजे मैदानातलं व्हायला नाहीच पाहिजे, पण त्याही पेक्षा एक अत्यंत सकारात्मक आणि एक चांगले क्रीडा रसिक म्हणून अशा सोशल मीडियाच्या विद्वेषाला बळी न पडण्याची, मैदानाबाहेरची आपण आपली जबाबदारी टिकवूया, एक चांगली क्रीडा संस्कृती सगळे मिळून रुजवूया, म्हणजे आपल्याला सगळ्या क्रीडा स्पर्धांचा आनंद अधिक चांगल्या पद्धतीने उठवता येईल.
1: नक्कीच, आणि त्यामुळे यमाल आणि मेस्सी यांची उरावरी झालेली भेट आणि त्याचा फोटो, हेच मला वाटतं याचं फलित आहे असं आपण लक्षात ठेवून पुढे जायला हवं आणि कायम कुठलाही संघ जिंकला तरी फुटबॉलच जिंकत राहायला हवं, हे अधोरेखित करायला हवं. आशिष, तुझ्याशी गप्पा मारताना नेहमीच मजा येते. आजही या सगळ्याबद्दल गप्पा मारताना नक्कीच मजा आली. आपल्या श्रोत्यांनाही नक्कीच संवाद आवडेल अशी आशा करूया.
0: खेळांचं समालोचन किंवा माहिती देण्याऐवजी अशा प्रकारच्या गप्पांच्या माध्यमातून खेळ समजून घेण्याचा हा जो प्रयत्न आहे तो खरंच स्वागतार्ह आहे आणि त्यामुळे आकाशवाणीचे मनपूर्वक आभार.
1: नक्कीच, नमस्कार.
2: श्रोते हो, आपला वृत्त विशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. याबरोबरच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्त विशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या संगीता गोडबोले, मुलाखत सिद्धार्थ केळकर, प्रसारण सहाय्य तन्मय जाधव आणि निवेदन अंकिता आपटे.
3: हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
4: FM 103.3 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहोत आकाशवाणी धाराशिव केंद्राचं प्रसारण. श्रोते हो, सायंकाळचे 7:30 वाजले आहेत.
5: प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत कृषी सहकार शेतकरी कल्याण कृषी मंत्रालय भारत सरकार. तर सादरकर्ते आहेत किशोर पवार.

0: नमस्कार मंडळी, किसान वाणी हा आपल्या FM बँडच्या 101.3 मेगाहर्ट्झवरील आकाशवाणीच्या धाराशिव केंद्राचा प्रायोजित कृषी कार्यक्रम तुम्ही ऐकत आहात. या किसानवाणी कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करतोय. मी दौलत निपाणीकर. मंडळी, आज मंगळवार, भारतीय सौर दिनांक 30 आषाढ, शके 1948, अर्थात आज 21 जुलै 2026.
1: प्रधानमंत्री शेतकरी मानधन.

0: प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजनेनं लघु आणि सीमांत शेतकऱ्यांचं भविष्य होईल सुरक्षित
1: आणि 60 वर्ष वयापासून 3000 रुपयांची मासिक पेन्शन होईल सुनिश्चित.
0: 55 रुपये ते 200 रुपयापर्यंत मासिक हप्ता देऊन प्रवेश करू शकतात 18 ते 40 वर्ष वयाचे शेतकरी.
1: या अंशदायी योजनेत सरकार देईल बरोबरीचे योगदान.
0: सर्व शेतकरी बंधू भगिनींनी या योजनेच्या लाभाकरिता जनसेवा केंद्रात जावे
1: आणि आपले निःशुल्क नोंदणीकरण करावे.
0: प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजना अन्नदात्याच्या परिश्रमाचा आधार, पेन्शन त्याचं भविष्य सुरक्षित साकार. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयातर्फे जनहितार्थ जारी.
2: मंडळी, आपल्या किसानवाणी कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण ऐकूया वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांच्याकडून प्राप्त झालेला आपल्या परिसरातील शेतकरी बांधवांसाठी पीक निहाय कृषी सल्ला. चला तर सुरुवातीला जाणून घेऊया सोयाबीन पिकाविषयी त्यांचा सल्ला काय आहे. बघा मंडळी, सोयाबीन पिकाला पाण्याचा ताण जर तुमच्या परिसरात जाणवत असेल तर पाण्याची सोय असेल त्या ठिकाणी स्प्रिंकलरनं हलकं पाणी द्या आणि पाणी नसेल तर मग 22-19-19 हे विद्राव्य खत 50 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून त्याची फवारणी करा. शिवाय शेत तणमुक्त ठेवा. खोडमाशी, स्पोडोप्टेरा, उंटाळी, केसाळाळी, घाटेआळी यांचा प्रादुर्भाव दिसताच शिफारशीनुसार कीटकनाशकाची फवारणी करा आणि कीटकनाशकं कोणती फवारायची हे तुमच्या परिसरातील कृषी सहाय्यकाच्या सल्ल्याने फवारा. यानंतरचा कृषी सल्ला जो आहे तो खरीप ज्वारीसाठी आहे. खरीप ज्वारीतही पाण्याचा ताण जाणवत असेल तर स्प्रिंकलरनं पाणी द्या आणि पाणी उपलब्ध नसेल तर जे सोयाबीनसाठी विद्राव्य खत दिलं अर्थात 22-19-19 ते खत फवारा. रासायनिक खतांचा मात्र अतिरेक टाळा. तणाचं नियंत्रण इथेही वेळेवर करायला सांगितलं आहे आणि पीक स्वच्छ ठेवायला सांगितलं आहे. ज्या शेतकरी बांधवांनी बाजरीची पेरणी केली आहे त्यांना देखील जर पाण्याचा ताण जाणवत असेल तर इथेही तेच विद्राव्य खत अर्थात 22-19-19 याची फवारणी करायची आहे आणि चांगल्या उत्पादनासाठी पेरणीनंतर 40-45 दिवसांनी खुरपण करणं हे महत्त्वाचं आहे हे देखील सुचवलं आहे. पहिली कोळपणी किंवा खुरपणी 25-30 दिवसात पूर्ण झाली असेल तर उत्तम असा देखील सल्ला त्यांनी सांगितला आहे. आता आपल्या परिसरामध्ये ऊसाची शेती मोठ्या प्रमाणावर केली जाते तर ऊस उत्पादक शेतकरी बांधवांसाठी सल्ला आहे की ऊसात जर पांढरी माशी आणि पाकोळी किडीचा प्रादुर्भाव दिसून येत असेल तर नत्र खतांचा जास्त वापर करू नका. पिवळे चिकट सापळे लावा आणि जैविक बुरशीनाशकाची फवारणी करा. गरज पडल्यास शिफारशीनुसार क्लोरोपॉरिफॉस किंवा इमिडाक्लोप्रिडची फवारणी करण्याचा देखील त्यांनी सल्ला दिला आहे. शेतकरी बंधू भगिनींनो, गेल्या काही वर्षामध्ये आपण पाहतोय की भारतातली शेती बदलत आहे. विशेषतः महाराष्ट्रातली तर गेल्या 20 वर्षात शेती प्रचंड बदलली आहे. आपल्याकडे फळबागांची मोठ्या प्रमाणावर लागवड झाली आहे. यातील आपल्या परिसरातील एक फळबाग म्हणजे आंबा. आता आंबराईची लागवड अनेकांनी केली आहे तर ज्यांच्याकडे आंब्याच्या बागा आहेत त्यांच्यासाठी सल्ला आहे की आंब्यात नवीन पालवी आणि कोळी पाणी खाणाऱ्या अळ्यावर लक्ष ठेवायला हवं. प्रादुर्भाव जर दिसत असेल

तर शिफारशीनुसार डायमेथोएट किंवा मोनोक्रोटोफॉसची फवारणी करण्याचं सुचवलं आहे. ज्यांच्याकडे लिंबोणी अर्थात लिंबू बाग आहे त्यांच्यासाठी सल्ला आहे की लिंबू बागेत खोडवा रोगाचा प्रसार होऊ नये म्हणून रोगट फांद्या छाटून नष्ट करा आणि खाली पडलेली फळे जर खराब असतील तर ती देखील गोळा करून नष्ट करा. त्यानंतर ऑक्सिक्लोराईड आणि स्ट्रेप्टोसायक्लिनची शिफारशीनुसार फवारणी करा. 25 दिवसाच्या अंतराने ही फवारणी 3 ते 4 वेळा केली तर निश्चित आपल्याला फायदा जाणवेल. आता आपल्याकडे बरेच शेतकरी बांधव रोजचं चलन फिरतं राहावं यासाठी भाजीपाला अर्थात माळव्याचं उत्पादन घेतात. त्या भाजीपाला उत्पादक शेतकरी बांधवभगिनींसाठी सल्ला आहे की ढगाळ वातावरणामुळं टोमॅटो आणि मिरचीमध्ये बुरशीजन्य रोग वाढू शकतात. त्यामुळं शिफारशीनुसार बुरशीनाशकाची फवारणी करणं क्रमप्राप्त आहे. कांद्यामध्येही रोग आणि तण नियंत्रणाकडे विशेष लक्ष द्यावं लागेल. पिवळे आणि निळे चिकट सापळे लावले तर यामध्ये आपल्याला फायदा झालेला दिसून येईल. आणि ज्या शेतकरी बांधवांकडे पशुपालन आहे दूध दुभत्यासाठी त्यांना चाऱ्याची गरज लागते तर चारा पीक हे मका असेल तर या मक्यात पाण्याचा ताण तुम्हाला जाणवला तर स्प्रिंकलरनं पाणी द्या आणि पाणी नसेल तर 22-19-19 विद्राव्य खत आहेच त्याची फवारणी करा. विशेषतः खुरपण कोळपणी करून पिकाची काळजी घ्यायला देखील त्यांनी सुचवलं आहे. आता आपल्याकडे पाऊस वेळेवर सुरू झालेला नाही आणि सुरू झाला त्याच्यानंतर खंड पडला त्यामुळे बहुतेक शेतकरी बांधवांनी यावर्षी मूग आणि उडीदाची पेरणी टाळली. मात्र काही शेतकऱ्यांच्याकडे पाणी होतं आणि सुदैवानं निसर्गाने त्यांना साथ दिली म्हणून अशा शेतकरी बांधवांनी मूग उडीदाची पेरणी केलेली आहे. तर अशा शेतकरी बांधवांसाठी सल्ला आहे की मुगात पाण्याचा ताण दिसला तर पुन्हा तेच स्प्रिंकलरनं पाणी द्या आणि 22-19-19 या विद्राव्य खताची फवारणी करा. आणि शेवटी 20-25 दिवसांनी कोळपणी खुरपणी करा. आणि 20-25 दिवस उलटून गेले असतील तर हरकत नाही, आत्ता कोळपणी खुरपणी करा. उडीद पिकासाठी सल्ला आहे की जर तुम्ही वेळेवर तणाचं नियंत्रण केलं तर उडीद पिकामध्ये उत्पादनात वाढ होते आणि हा नियम आत्तापर्यंत सांगितलेल्या सर्वच पिकांना लागू होतो. आपल्याकडे काही भागात खरीप हंगामात शेतकरी भुईमुगाचंसुद्धा उत्पादन घेतात. अशावेळी भुईमुगासुद्धा विद्राव्य खताची फवारणी करायची आणि अंतरमशागतीची कामं वेळेत पूर्ण केली तर पीक जोमात वाढेल. द्राक्ष उत्पादक बांधवांसाठी कृषी सल्ला आहे की ढगाळ वातावरणामुळं रोगाचा प्रादुर्भाव वाढू शकतो त्यामुळं शिफारशीनुसार बुरशीनाशकाची फवारणी करावी लागेल आणि बागेत हवा खेळती राहील यासाठी छाटणी आणि स्वच्छता ठेवावी लागेल. मघाशी जसं म्हटलं की फळबागांची वाढ मोठ्या प्रमाणात झाली आहे. जसा आंबा आपल्या परिसरात मोठ्या प्रमाणात उत्पादित केला जातो तसंच गेल्या काही वर्षात सीताफळाच्या बागेची देखील मोठ्या प्रमाणात लागवड झाली आहे. तर त्यासाठी सल्ला आहे की सीताफळ बागेत अंतरमशागतीची कामं पूर्ण करून घ्यावी. किडीचा प्रादुर्भाव दिसताच निंबोळी अर्काची फवारणी करावी आणि मोठ्या झाडांना शेणखत स्फुरत तसंच पालाश यांची मात्रा द्यावी. मात्र ही मात्रा देताना एक काळजी घ्यायची आहे की जेवढी तज्ज्ञांनी शिफारस केली आहे तेवढीच मात्रा द्यायची आहे. मंडळी, कांदा हे असं पीक आहे की जे 12 महिने घेतलं जातं. तर ज्या शेतकरी बांधवांनी कांदा पिकाची लागवड केली आहे त्यांनी कांद्यात तुडतुडे दिसताच कीटकनाशकाची फवारणी करावी. पिवळे आणि निळे चिकट सापळे लावावे आणि तण नियंत्रणाकडे लक्ष द्यावं. फक्त एक विनंती की कीटकनाशकांची फवारणी करताना त्या औषधाची जेवढी मात्रा सांगितली आहे तेवढीच मात्रा फवारावी. आता पुढचा टप्पा जो आहे तो आहे कुक्कुटपालनाकडे अर्थात शेतीपूरक जोड व्यवसायाकडे. कुक्कुटपालन करणाऱ्या शेतकरी बांधवांनी सध्या तापमानातील बदल लक्षात घेऊन आपल्या पोल्ट्री शेडमध्ये योग्य तापमान राखावं, जाळीला पडदे लावावे आणि शेडमध्ये शक्य असेल तर लाईटचे बल्ब लावून उबदार वातावरण तयार ठेवावं. आणि सरतेशेवटी एक सल्ला जो आहे तो पशुपालकांसाठी आहे की या महिन्यात गोचिड आणि इतर बाह्य परजीवींचा जनावरांना त्रास वाढतो त्यामुळं आपला गोठा

0: परिसर आणि जनावरांच्या अंगावर 5% निंबोळी अर्काची फवारणी करून आपण स्वच्छता राखली पाहिजे. शेतकरी बंधू भगिनींनो, हवामानातील बदल लक्षात घेऊन पिकांची नियमित पाहणी करावी लागेल. रोग आणि किडींची सुरुवातीची लक्षणं दिसताच त्वरित उपाययोजना केली तर आपल्याला नुकसान टाळता येईल. तर हा आहे वसंतराव नाईक, मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांच्याकडून प्राप्त झालेला आपल्या परिसरातील शेतकरी बांधवांसाठी पीक निहाय कृषी सल्ला. मंडळी, किसानवाणी या कार्यक्रमात आत्ता तुम्ही ऐकत होता पीक निहाय कृषी सल्ला.
1: श्रोते हो, किसानवाणी हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकत आहात FM बँडच्या 101.3 MHz वरील आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून.
0: मंडळी, आता आकाशवाणी धाराशिव केंद्राचे कार्यक्रम जगभरामध्ये ऐकणं झालं एकदम सोपं. त्यासाठी डाउनलोड करा प्रसार भारतीचं अधिकृत मोबाईल रेडिओ ॲप न्यूज ऑन AIR. या ॲपच्या माध्यमातून तुम्ही आकाशवाणी धाराशिव केंद्रासोबतच प्रसार भारती अंतर्गत येणाऱ्या देशभरातील विविध भाषांमधील आकाशवाणी केंद्रांचे कार्यक्रम लाईव्ह ऐकू शकता अगदी जगभरात कोठेही. तेव्हा डाउनलोड करा भारत सरकार अंतर्गत प्रसार भारतीचं अधिकृत मोबाईल रेडिओ ॲप न्यूज ऑन AIR.
2: जमीन, मशागत, हवामान, पाऊस, पाणी, तंत्रज्ञान, तज्ज्ञांच्या मुलाखती आणि पशुधनाची निगराणी, काळजी, आरोग्याची यशोगाथा शेतकऱ्यांची. ऐकायला विसरू नका कृषी कार्यक्रम घर शिवार, कृषीवाणी आणि किसानवाणी. ऐकत रहा आपलीच धाराशिव आकाशवाणी.
0: मंडळी, किसानवाणी कार्यक्रमात यानंतर आपण ऐकूया आरोग्य सल्ला आहे सदर. यामध्ये आज आपण ऐकूया रजो निवृत्ती याविषयी. धाराशिव येथील स्त्रीरोग आणि प्रसूती तज्ज्ञ डॉक्टर स्मिता गवळी यांनी सांगितलेल्या माहितीचा भाग 5.
3: नमस्कार डॉक्टर.
4: नमस्कार
3: डॉक्टर. ज्यांना लवकर मासिक पाळी सुरू होते त्यांचं रजोनिवृत्तीचं वय पण अलीकडं असू शकतं का, या बाबतीत काय सांगाल?
4: हो, ज्या महिलांमध्ये मासिक पाळी लवकर चालू होते हे एक जेनेटिक इनहेरिटन्स समजला जातो. अनुवांशिकता ही असते काही फॅमिलीजमध्ये. तर त्यानुसार ज्या महिलांना आधी मासिक पाळी चालू झाली आहे तर त्या महिलांची मासिक पाळी आधीही जाऊ शकते.
3: तेच मला विचारायचं होतं. आणि आणखी एक की रक्तस्राव जो होतो तो बऱ्याच जणांना त्याच्यामधून गाठी जातात, म्हणजे जेव्हा की 6 महिन्यानंतर पुन्हा एकदा कधी मासिक पाळी आली तर अशा वेळेस खूप रक्तस्राव होतो आणि त्याच्या गाठी पण जातात, तर याचं कारण काय असू शकेल आणि त्यासाठी काय उपाययोजना करायला पाहिजे?
4: मासिक पाळीत अतिगाठी जाणे याच्यासाठी एक डिसफंक्शनल युटेराईन ब्लिडिंग एक सिम्पटम आहे किंवा एक आजार आहे हा. तर ह्या आजारामध्ये महिलांना अचानक गाठी जाणे असे लक्षणं दिसू शकतात. तर अशा वेळी महिलांनी पोटाची सोनोग्राफी करून घेणे, गर्भाशयाची सोनोग्राफी आवश्यक असते आणि एक पिशवीचा जो तुकडा तपासला जातो की असं अतिरक्तस्राव असेल तर पिशवीचा तुकडा चेक करून घेणे अत्यंत आवश्यक आहे.
3: म्हणजे ती लक्षणं जाणवायला लागल्यानंतर वैद्यकीय सल्ला घेणं खूप गरजेचं आहे स्त्रीरोग तज्ज्ञांचा विशेष करून. आणखी एक, या काळामध्ये स्त्रियांचं युटेरस किंवा गर्भाशयाच्या पिशवीचं काढून टाकण्याचं ऑपरेशन केल्याचं प्रमाण बरंच वाढत आहे, तर याला काय कारण असू शकेल आणि त्याला काय धोका असू शकतो?
4: अतिरक्तस्राव जर होत असेल अनेक महिलांमध्ये, 2 महिने सलग जर रक्तस्राव असेल तर अशा महिलांना पिशवी काढून टाकणे आवश्यक आहे. कारण की त्याचा परिणाम त्यांना अशक्तपणा येणे आणि त्याच्या तपासण्या करून काढणे आवश्यक आहे. जर त्याला वेगवेगळ्या उपचार पद्धती आहेत, सुरुवातीला मेडिकल ट्रीटमेंट असते आणि नंतर सर्जिकल ट्रीटमेंट. आधी तपासण्या करून घेणे, रक्त तपासण्या, थायरॉईडची तपासणी, हिमोग्लोबिनची तपासणी, त्याच्यानंतर पुन्हा सोनोग्राफी आणि DNC. DNC म्हणजे पिशवी धुवून घेणे आणि त्याचा तुकडा तपासणे. ह्यामध्ये जर तुम्हाला काही अडचणी आढळत असतील, ही गाठी जाणे हा एक कॅन्सरचं पण लक्षण असू शकतं, तर त्यामध्ये जर ह्या वेगवेगळ्या तपासण्यांमध्ये जर काही आढळले पॉझिटिव्ह फाइंडिंग्स तर अशा वेळेस गर्भाची पिशवी काढून टाकणे आवश्यक आहे.
3: म्हणजे ते सगळ्यांनाच त्रास जाणवेल असं

0: नाही,
1: असं नाही,
0: पण प्रमाण बरंच वाढलेलं आहे त्याचं.
1: वाढलेला आहे.
0: आणखी एक आहे डॉक्टर, की रक्तदाब आणि रजोनिवृत्ती याचं काही कनेक्शन आहे का? ब्लड प्रेशर वाढणं कमी होणं याचं काही त्याच्याशी संबंध आहे का? काय सांगाल?
1: रजोनिवृत्तीनंतर आपल्या हार्मोनल इम्बॅलन्समुळे इस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉन कमी होतं आणि त्याच्यामुळे लिपिड मेटाबॉलिझम, जे शरीरातलं फॅट मेटाबॉलिझम आहे, ह्यावर त्याचा परिणाम होतो. आणि त्याच्यामुळे आपल्या ज्या धमण्या असतात त्यावर जे कोलेस्ट्रॉल आपल्याला नको आहे ते डिपॉझिट होतं, आणि ते डिपॉझिट होऊन त्याच्यामुळे बीपी वाढण्याची शक्यता असते. त्या धमण्या अंकुचन पावतात आणि म्हणून बीपी वाढू शकतो.
0: डॉक्टर, आपण आता बघितलं की ह्याच्या दृष्टीने स्त्रियांच्या जीवनामध्ये एकंदरीत काय काय बदल घडू शकतात, मानसिक आणि शारीरिक सुद्धा. तर याच्यासाठी या काळामध्ये स्त्रियांनी काय विशेष काळजी घ्यायला पाहिजे की तो होणारा जो त्रास आहे तो कमी होऊ शकेल किंवा होणारच नाही? काय सांगाल?
1: रजोनिवृत्तीच्या काळामध्ये महिलांवर अतिशय भरपूर जबाबदाऱ्या असतात घरातल्या, तरीही त्या जबाबदाऱ्या सांभाळून स्वतःकडे लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे. या काळामध्ये त्यांनी कमीत कमी 20 मिनिटे मॉर्निंग वॉकला जाणं आवश्यक आहे. त्यानंतर घरात शक्य होतील तेवढे योगासनं करणे, एक्झरसाईज करणं, पुन्हा आहारामध्ये फ्रेश फ्रूट्सचा समावेश करणं आणि फ्रेश लिफी वेजिटेबल्स, हिरव्या पालेभाज्या आहारामध्ये असणं अत्यंत आवश्यक आहे. आणि रात्री झोपताना 1 कप दूध, जे वॉर्म असेल, गरम दूध पिऊन झोपणे आवश्यक आहे.
0: म्हणजे स्त्रियांनी जर आपला आहार विहार दिनचर्या सांभाळली तर मला वाटतं की हे जे स्थित्यंतर आहे हे प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात येणारच आहे, पण त्याला आपण सकारात्मकरित्या सामोरं जाऊ शकू आणि कुठल्याही आजाराला आपण बळी पडणार नाही एवढी जर काळजी घेतली तर. तर डॉक्टर, तुम्ही इथे आलात आणि याविषयी खूप छान आमच्या सगळ्या महिला भगिनींना सल्ला दिलात, त्याबद्दल कार्यक्रमाच्या वतीनं आपले आभार मानते. धन्यवाद.
1: धन्यवाद.
2: मंडळी, किसान मने कार्यक्रमात आरोग्य सल्ला या सत्रात आत्ता तुम्ही ऐकलीत रोजो निवृत्ती याविषयी. धाराशिव येथील स्त्रीरोग आणि प्रसूती तज्ज्ञ डॉक्टर स्मिता गवळी यांनी सांगितलेली माहिती. आज या माहितीचा 5वा आणि अंतिम भाग आम्ही प्रसारित केला.
3: अरे अरे अरे, क्या कर रहा है? इधर इधर इधर, हम बोल रहे हैं तेरे बीजू का.
4: उतला बोल रहे
3: पक्षियों से तो हम खेत को बचा लेते हैं, पर इन घातक रसायनों से कैसे बचाएं?
4: मतलब?
3: देख बेटा, तू जो ये अंधाधुंध रसायन मिलाता है ना, मिट्टी की सेहत बिगड़ने लगी है, और जब माटी ही कमजोर पड़ जाएगी तो उपज कैसे सेहतमंद होगी? अरे पहले ऐसा नहीं था, पूछना अपने बड़े बुजुर्गो से कैसे फसल लहलाती थी, शुद्धता झलकती थी. माटी भी तंदुरुस्त और लोग भी. पहली वाली बात कहाँ,
4: पर हम तो सभी डाले हैं.
3: सब नहीं, आज भी लाखों जागरूक किसान परंपरागत विधि से फसल उगा रहे हैं, खर्चा कम और उपज की कीमत भी बेहतर पा रहे हैं.
4: सच है?
3: रे बेटे, एक्सपीरियंस से बता रहे हैं, धूप में बाल सफेद नहीं किए हैं.
4: ठीक है भाई, मैं भी आज तो जैविक खेती शुरू करूँगा.
5: माटी से प्रेम की परंपरा है परंपरागत खेती.
2: आता किसानवाणी कार्यक्रमात यानंतर आपण जाणून घेणार आहोत धाराशिव जिल्ह्याचा उद्या बुधवार दिनांक 22 जुलै 2026 हवामान अंदाज. हा हवामान अंदाज आपल्याला प्राप्त झाला आहे प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडून. त्यांनी पाठविलेल्या हवामान अंदाजानुसार उद्या धाराशिव जिल्ह्यामध्ये 9 मिलीमीटर पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. सोबतच ते असं कळवतात की उद्या धाराशिव जिल्ह्याचं कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 22 अंश सेल्सिअस राहू शकतं. याशिवाय त्यांनी असाही अंदाज व्यक्त केला आहे की उद्या आकाशाची स्थिती ढगाळ राहून सकाळची सापेक्ष आर्द्रता 95% तर दुपारची सापेक्ष आर्द्रता 64% असू शकते आणि उद्या वारा पश्चिम दिशेने ताशी 22 किलोमीटर वेगाने वाहण्याची देखील शक्यता त्यांनी वर्तविली आहे. तर मंडळी, हा आहे धाराशिव जिल्ह्याचा उद्या बुधवार दिनांक 22 जुलै 2026 हवामान अंदाज. हा हवामान अंदाज आपल्याला प्राप्त झाला प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडून.
6: होगी बदलाव की अब शुरुआत, सुधरेंगे तेरे हालात, मत हार मान, तू है देश की शान, तू कमर कस और सीना तान ले, एक बात बस गांठ बांध ले, बदलाव की तान साध ले. बढ़ा कदम तू वीर के जैसे।

सुगंध। मंडळी आकाशवाणी धाराशिव केंद्राच्या प्रायोजित किसान वाणी या कृषी कार्यक्रमाच्या शेवटी तुम्ही ऐकलत कवी राजेंद्र अत्रे यांचं भक्तिगीत। गायक कलाकार होते मंगेश बोरगावकर आणि संगीत रचना होती आनंदी विकास यांची। बरे तर मंडळी, याबरोबरच आजचा किसान वाणी हा प्रायोजित कार्यक्रम आम्ही इथेच समाप्त करीत आहोत। पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात। तोपर्यंत मी दौलत निपाणीकर आता आपली रजा घेतोय। नमस्कार।

0: किसान वाणी हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते कृषी सहकार शेतकरी कल्याण कृषी मंत्रालय भारत सरकार, तर सादरकर्ते होते किशोर पवार.
1: किसानवाणी हा प्रायोजित कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम प्रसारित केला आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून.

आकाशवाणी धाराशिव केंद्राची प्रसारण सेवा आपण ऐकत आहोत FM 101.3 MHz आणि प्रसारभारती न्यूज ऑन एअर या मोबाईल ॲपवर. श्रोते हो, रात्रीचे 8 वाजले आहेत.

0: दूध सारीचा साडी महोत्सव सुरू झाला बरं का. साड्यांच्या हजारो व्हरायटी, त्याही न्यू ब्रँड. त्यामुळं मी तर वर्षभरासाठीच्या घेत असते. मग अशी संधी तुम्ही तरी का सोडताय. आजच या श्री दूध सारीज, साठी गल्ली सोलापूर.
1: सेल सेल सेल, आपल्या बार्शीतील लोकप्रिय प्रियदर्शनी मध्ये महासेल सुरू. आपल्या कुटुंबातील संपूर्ण व्यक्तींसाठी साड्या आणि रेडीमेड कपड्यांवर बंपर महासेल सुरू. जेंट्स साठी एक शर्ट खरेदीवर एक शर्ट फ्री, एक जीन्स पॅन्ट खरेदीवर एक जीन्स पॅन्ट फ्री, एक टी शर्ट खरेदीवर टी शर्ट फ्री. लेडीज साठी एक ड्रेस वर एक ड्रेस फ्री, एक कुर्तीवर एक कुर्ती फ्री. शिवाय लहान मुलामुलींसाठी पण प्रत्येक खरेदीवर सुद्धा एकावर एक फ्री.
2: मग येणाऱ्या सणासुदीची व लग्न सराईची खरेदी आजच करा व आपल्या पैशाची बचत करा. आमचा पत्ता प्रियदर्शनी कापड बाजार बार्शी.
3: उंच घे भरारी कर मोकळे मनाला, भेदुनी दाही दिशा गवसनी घालन भाला. युवा मनाची उभारी ऐकूया तरुण दोस्तांच्या आत्मविश्वासाची किमयानारी. युवक मित्र मैत्रिणींसाठीचा खास कार्यक्रम घे भरारी दर बुधवार आणि शनिवार सायंकाळी ठीक 6:30 आपल्या आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावर.
4: श्रोते हो, तुम्हाला तुमच्या उत्पादन व्यवसायाची जाहिरात द्यायची आहे का? तर तुम्ही आपल्या आकाशवाणी धाराशिव केंद्रावर अगदी योग्य दरात जाहिरात देऊ शकता. आपल्या आकाशवाणीच्या कार्यालयीन वेळेत संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आहे 0-24-72-22-29-81. तेव्हा जाहिरात द्या आणि आपला व्यवसाय वृद्धिंगत करा.
5: रसिक हो, गीतांच्या शब्दांनी नात्याची घट्ट होते वीण. चैतन्याचा खळाळता झरा लुप्त होतो शीन. अतीव समाधानाचे भाग्य वाटते म्हणे जेव्हा ऐकविते हॅलो आपकी पसंद आपली धाराशिव आकाशवाणी.
6: संत वाणीची अमृतधारा, संत विचारांचा कल्पतरू, जीविताचे साफल्य साधण्या संत साहित्याची कास धरू. श्रोते हो, ऐकायला विसरू नका संत साहित्यावर आधारित कार्यक्रम संत सांगाती दर बुधवारी सकाळी ठीक 10:00 FM 101.3 MHz आणि न्यूज ऑन AIR या ऑनलाईन मोबाईल ॲप वरून अर्थात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून.

आकाशवाणी धाराशिव केंद्र रात्रीचे 8:05 होत आहेत. राष्ट्रीय मराठी बातमीपत्र मुंबई केंद्रावरून आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.

आकाशवाणी मुंबई। अभय धुमाळ राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। नीट पेपर फुटी आणि संबंधित मुद्द्यांवर संसदेत चर्चा करण्याची सरकारची तयारी। प्रधानमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन केल्यानंतर राहुल गांधी पोलिसांच्या ताब्यात। पेपर फुटीचे प्रकार थांबवण्यासाठी सर्वांनी एकजुटीनं प्रयत्न करण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं आवाहन। सिक्कीममध्ये बांधकामाधीन बोगदा कोसळून झालेल्या अपघातात 12 जणांचा मृत्यू, 13 जण अडकल्याची भीती। आणि राष्ट्रपतींच्या दौऱ्यात भारत आणि उत्तर मॅसेडोनिया दरम्यान द्विपक्षीय चर्चा। नीट पेपर फुटी आणि संबंधित मुद्द्यांवर संसदेत चर्चा करण्याची तयारी सरकारनं दाखवली आहे। प्रधानमंत्री कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी ही माहिती दिली। विरोधी पक्षनेते राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह काँग्रेसचे इतर नेते आणि कार्यकर्त्यांनी या प्रकरणी प्रधानमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन केलं।

0: त्यावेळी सिंग यांनी केंद्रीय गृह सचिव गोविंद मोहन यांच्यासह राहुल गांधी आणि इतर नेत्यांशी चर्चा केली. त्यानंतर सरकारमधल्या वरिष्ठांशी चर्चा करून हे आश्वासन दिल्याचं जितेंद्र सिंग म्हणाले. दरम्यान या प्रकरणी संसदेत चर्चा करण्यासाठीच्या नियमानुसार अर्ज काँग्रेसने दिलेला नसल्याचं ते यावेळी म्हणाले.
1: आपको स्मरण होगा, आज प्रातः ही प्रधानमंत्री जी ने बहुत स्पष्ट कहा है कि नीट और पेपर लीक इत्यादि विषयों के लेकर के जो लोग भी जिम्मेवार हैं उनके खिलाफ कड़ी से कड़ी कार्रवाई की जाएगी, की भी जा रही है. बहुत सारे लोग हिरासत में भी लिए गए हैं. ये एक ऐसा विषय है जिससे लगभग देश का हर प्रदेश मुतासिर हुआ है, प्रभावित हुआ है, और हम अपने बच्चों के साथ अन्याय नहीं होने के ना ही बर्दाश्त करेंगे. उसके बावजूद भी यदि विपक्ष और नेता प्रतिपक्ष सहयोग करने को तैयार नहीं है तो मुझे विश्वास है देश की जनता देख रही है, जिम्मेवारी उनकी रही.
0: नागरिकांची गैरसोय होत असल्यामुळे आंदोलन थांबवण्याचं आवाहन सिंग यांनी यावेळी आंदोलनकर्त्यांना केलं. पण तरीही आंदोलन सुरू राहिल्यानं आंदोलनस्थळावरून दिल्ली पोलिसांनी राहुल गांधी, प्रियांका गांधी, अखिलेश यादव यांना ताब्यात घेतल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. याच मुद्द्यावरून राहुल गांधी यांनी सकाळी लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांची भेट घेतली आणि विद्यार्थ्यांच्या मुद्द्यांवर चर्चेची मागणी केली.
2: इशू स्टूडेंट्स की है, यूथ के फ्यूचर की है. ये जो युवा हैं, ये एजुकेशन सिस्टम के बारे में, टेस्टिंग सिस्टम के बारे में प्रोटेस्ट कर रहे. दैट इज ऑल दे आर सेइंग, नथिंग रॉन्ग विद इट.
0: देशभरातल्या आगामी परीक्षांमध्ये पेपर फुटीच्या घटना रोखण्यासाठी सर्व संबंधित घटकांनी समन्वयानं प्रयत्न करण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. रालोआच्या बैठकीत प्रधानमंत्री बोलत होते. त्याची माहिती संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू. कठोर कारवाई करण्याच्या आणि देशातल्या तरुणांचं हित जपण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेचा प्रधानमंत्री मोदी यांनी या बैठकीत पुनरुच्चार केल्याचं रिजिजू यांनी सांगितलं.
3: आगे पेपर लीक नहीं होने के लिए सख्ती से जो कदम उठाया गया है उसके बारे में भी प्रधानमंत्री जी ने जानकारी दिया. और प्रधानमंत्री जी ने ये भी कहा कि पेपर लीक सिर्फ एक राज्य का मामला नहीं है, सिर्फ केंद्र सरकार का मामला नहीं, दलगत राजनीति का विषय नहीं है, ये देश का विषय है. और युवाओं का भविष्य के साथ कोई खिलवाड़ नहीं होने के लिए और खिलवाड़ नहीं करने देने के लिए सख्ती से कदम भी उठाए, सजा भी दे दोषियों को, और फिर फुल प्रूफ सिस्टम काम जो अभी कर रहे हैं उसमें भी सब मिलकर के करें.
0: नीट पेपर फुटी प्रकरणी नवी दिल्लीत विद्यार्थ्यांचं सुरू असलेलं आंदोलन, काल या आंदोलकांवर पोलिसांनी केलेली कारवाई या मुद्द्यांसह इतर मुद्द्यांवरून विरोधकांनी गदारोळ घातल्यामुळे लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज आज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांनी आज नवी दिल्लीतल्या डॉ राम मनोहर लोहिया रुग्णालयाला भेट दिली. नीट पेपर फुटी प्रकरणी काल झालेल्या आंदोलनादरम्यान जखमी झालेल्या आंदोलकांच्या प्रकृतीचा त्यांनी आढावा घेतला, तिथल्या डॉक्टरांशी चर्चा केली. लेडी हार्डिंग मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या जखमी आंदोलकांचीही त्यांनी भेट घेतली. काँग्रेस नेते राहुल गांधी, प्रियांका गांधी आणि पक्षाच्या इतर नेत्यांनीही या विद्यार्थ्यांची रुग्णालयात भेट घेतली. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज काँग्रेस जनता पार्टीचे नेते अभिजित दिपके यांची भेट घेतली. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी दिलेली वागणूक लोकशाही मूल्यांना शोभणारी नसल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार अरविंद सावंत, संजय राऊत यांनीही दिपके यांची भेट घेतली. दिल्ली उच्च न्यायालयानं सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना दिल्लीतल्या सफदरजंग रुग्णालयातून गुरुग्राम इथल्या मेदांता रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. मुख्य न्यायमूर्ती डी के उपाध्याय आणि न्यायमूर्ती तेजस कारिया यांच्या पीठानं वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली अंगमू यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना हा आदेश दिला. नीट यूजी पेपर फुटी प्रकरणावरून काल नवी दिल्ली इथं आंदोलन करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी पेलेट गन्सचा वापर केल्याचा दावा करणाऱ्या समाजमाध्यमावरच्या पोस्ट केंद्र सरकारनं फेटाळले आहेत. आंदोलकांविरुद्ध पोलिसांनी खिळे लावलेल्या लाठ्यांचा वापर केल्याचा दावा करणाऱ्या पोस्टचंही सरकारनं खंडन केलं आहे. पत्र सूचना कार्यालयाच्या तथ्य तपासणी विभागानं हे दावे खोटे असल्याचं स्पष्ट केलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील.

0: राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सिक्कीम नामची जिल्ह्यातल्या समरडुंग इथल्या NHPC कंपनीच्या निर्माणाधीन बोगद्यातून आतापर्यंत 12 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तसंच आणखी 13 जण बोगद्यात अडकले असावेत अशी शक्यता आहे. खडकांमध्ये अडकलेल्या मिथेन वायूचा स्फोट आणि त्यानंतर कोसळलेली दरड यामुळे ही दुर्घटना घडली. या घटनेची उच्चस्तरीय चौकशी समितीद्वारे चौकशी केली जाईल अशी घोषणा सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेमसिंग तमांग गोले यांनी केली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. त्यांनी प्रधानमंत्री मदत निधीतून मृतांच्या कुटुंबाला 2 लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. मध्य प्रदेश विधानसभेनं आज समान नागरी कायदा विधेयक मंजूर केलं. हे विधेयक स्थायी समितीकडे पाठवावं अशी मागणी काँग्रेसच्या आमदारांनी केली पण सरकारनं ती फेटाळली. विरोधकांच्या या गदारोळातच हे विधेयक मंजूर झालं. यातल्या तरतुदीनुसार एकापेक्षा जास्त विवाह बेकायदा ठरतील, घटस्फोटासाठी कायदेशीर प्रक्रिया पार पाडावी लागेल, स्त्रिया आणि पुरुषांना समान वारसा हक्क मिळतील, लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या जोडप्यांना 1 महिन्याच्या आत नोंदणी करणं बंधनकारक असेल, गाव पातळीपर्यंत विवाहाची नोंदणी करणंही सक्तीचं होईल. आदिवासी समुदायांना मात्र या नियमाच्या बाहेर ठेवण्यात आलं आहे. केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेने डासांमुळे उद्भवणाऱ्या डेंग्यू या आजारावरच्या क्यू डेंगा या लसीच्या विक्रीला परवानगी दिली आहे. डेंग्यू या आजाराच्या प्रतिबंधासाठी देशात मान्यता मिळालेली ही पहिलीच लस असून 4 ते 60 वयोगटातल्या व्यक्तींमध्ये डेंग्यू आजाराच्या प्रतिबंधासाठी त्याला मंजुरी देण्यात आली आहे. या लसीला युरोपियन महासंघ, युनायटेड किंगडम, स्वित्झर्लंड, इंडोनेशिया, मलेशिया आणि थायलंडसह 42 देशांमध्ये यापूर्वीच नियामक मान्यता मिळाली आहे. भारत आणि उत्तर मॅसेडोनियाने सामायिक लोकशाही मूल्य आणि परस्पर आदरांवर आधारित असलेले मैत्रीचे संबंध पुन्हा एकदा दृढ केल्याचं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं. उत्तर मॅसेडोनियाच्या राष्ट्रपती गोर्डाना सिल्या नोवस्का दावकोवा यांच्याबरोबर झालेल्या चर्चेनंतर स्कोप्पे इथं त्या बोलत होत्या. भारत आणि उत्तर मॅसेडोनियाने अधिक व्यापार आणि गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्याचं मान्य केलं आहे. तसंच आयटी सक्षम सेवा, कृषी, अन्न प्रक्रिया, औषध निर्माण, वस्त्रोद्योग, जैवतंत्रज्ञान, पर्यटन, आतिथ्य आणि चित्रपट निर्मिती यासारख्या क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्यासही सहमती दर्शवली आहे असं राष्ट्रपती म्हणाल्या. दोन्ही देश आरोग्यसेवा सहकार्यावरच्या सामंजस्य कराराचं नूतनीकरण करतील असंही त्यांनी सांगितलं. स्कोप्पे इथल्या संग्रहालयात महात्मा गांधींच्या अर्धपुतळ्याच्या संयुक्त अनावरणाबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. देशातल्या तळागाळातल्या डिजिटल आशय निर्मात्यांना शोधण्यासाठी आणि त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं आज जेम्स ऑफ इंडिया चॅलेंज स्पर्धेच्या प्रायोगिक टप्प्यांची घोषणा केली. या स्पर्धेत आशय निर्मात्यांना 1 ते 3 मिनिटांचे लघुपट करण्याचं आव्हान असेल. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या निर्मात्यांना आपले लघुपट येत्या 1 ते 31 ऑगस्टपर्यंत वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवरच्या माय वेव्ज विभागात सादर करता येतील. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नीट पेपर फुटी आणि संबंधित मुद्द्यांवर संसदेत चर्चा करण्याची सरकारची तयारी. प्रधानमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन केल्यानंतर राहुल गांधी पोलिसांच्या ताब्यात. पेपर फुटीचे प्रकार थांबवण्यासाठी सर्वांनी एकजुटीनं प्रयत्न करण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं आवाहन. सिक्कीममध्ये बांधकामाधीन बोगदा कोसळून झालेल्या अपघातात 12 जणांचा मृत्यू, 13 जण अडकल्याची भीती. आणि राष्ट्रपतींच्या दौऱ्यात भारत आणि उत्तर मॅसेडोनिया दरम्यान द्विपक्षीय चर्चा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे, FM 101.3 MHz. श्रोते हो, रात्रीचे 8:15 आहेत. आता प्रसारित करीत आहोत लोकरंग हा लोकसंगीताचा कार्यक्रम. तत्पूर्वी ऐकूया काही जाहिरात संदेश.
2: गुडघेदुखी, गुडघ्यामध्ये पाणी होणे, मणका विकार, सायटिका, लिगामेंट टियर, फ्रोझन शोल्डर, आमवात, संधिवात, हातापायांना मुंग्या येणे, पॅरालिसिस, AVN, गाऊट, चिकनगुनिया यांसारखे आजार, तसेच सर्व प्रकारच्या सांधेदुखी पासून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांच्या सिद्धिविनायक क्लिनिकची कार्टिलेज रिजनरेशन उपचार पद्धती निवडा. सांधेदुखी मुक्त बनण्यासाठी आजच फोन करा 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे

0: सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड संपर्क 95 95 24 25 59।
1: दूध सारीचा मेगा महोत्सव लाखो गृहिणींच्या विश्वासाचा आणि पसंतीचा साडी महोत्सव कारखान्यातून थेट आपल्यापर्यंत त्यामुळे मेगा बचत साड्यांच्या हजारो व्हरायटी श्री दूध सारीज साठी गल्ली सोलापूर।
2: श्रोते आता प्रसारित करीत आहोत लोकरंग या लोकसंगीताच्या कार्यक्रमामध्ये ज्ञानेश्वर थोडसरे आणि सहकारिणी गायलेली देवीची गाणी।

रात्रीचे पावणे नऊ वाजतायत. पावणे नऊ वाजल्यापासून रात्री दहापर्यंत आपण ऐकणार आहोत आकाशवाणी दिल्ली केंद्राचं प्रसारण.

0: FM 101.3 MHz आणि प्रसारभारती न्यूज ऑन एअर या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहोत आकाशवाणी धाराशिव केंद्राची प्रसारण सेवा. श्रोते हो, रात्रीचे 10 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत मराठी पत्रगीत हा कार्यक्रम.
1: श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम पत्रगीत.

नमस्कार रसिका श्रोते हो, मराठी पत्रकेत या कार्यक्रमामध्ये मी स्वाती कुलकर्णी आमच्या सर्व रसिक श्रोत्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते. आणि कार्यक्रमातील पहिलं पत्र आहे समतानगर परळी वैजनाथ. इथून आमचे श्रोते आहेत शिवदास गलांडे, जयश्री गलांडे, अतुल गलांडे आणि अनुजा गलांडे. यांना ऐकायचं आहे नटरंग या चित्रपटातील अजय गोगावले यांनी गायलेलं गुरु ठाकूर यांचं गीत. संगीत आहे अजय अतुल यांचं. ऐकूयात हे गीत त्यांच्या गावापर्यंत.

संत वाणीची अमृतधारा, संत विचारांचा कल्पतरू, जीविताचे साफल्य साधण्या संत साहित्याची कास धरू। श्रोते हो, ऐकायला विसरू नका संत साहित्यावर आधारित कार्यक्रम संत सांगाती, दर बुधवारी सकाळी ठीक 10 वाजता FM 101.3 MHz आणि न्यूज ऑन AIR या ऑनलाईन मोबाईल ॲपवरून अर्थात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून।

0: आशा भोसले यांच्या स्वरातील पे सावळाराम यांचं गीत आपण ऐकलं. दत्ता डावजेकर यांनी हे संगीतबद्ध केलेलं. सून लाडकी या घरची या चित्रपटातील या गीतासाठी पसंती कळवली होती मुक्काम पोस्ट बोराळा धरण तालुका मालेगाव इथून. आमचे श्रोते होते दत्ता घायाळ, सुनीताबाई घायाळ, सानिका घायाळ, गजानन घायाळ. श्रोते हो, मराठी पत्रगीत हा कार्यक्रम आपण ऐकत आहोत आकाशवाणी धाराशिव केंद्रावरून.
1: श्रोती हो, एका पत्रात दडलेला असतो भावनांचा महासागर, तोच जेव्हा सूर लावतो होतो स्वरामधला सागर. अशाच आठवणींचा सोहळा आमचा पत्रगीत कार्यक्रम, जिथे शब्द, सूर आणि हृदय एकत्र येतात. पत्रातून गाण्यापर्यंतचा हा प्रवास जरूर ऐका. मंगळवारी, बुधवारी, गुरुवारी आणि शनिवारी रात्री 10 वाजता कार्यक्रम पत्रगीत आकाशवाणी धाराशिव केंद्रावरून आणि प्रसार भारती न्यूज वन AIR या मोबाईल ॲप वरून.
0: श्रोते हो, कार्यक्रमात आता ऐकूया निळकंठ मास्तर या चित्रपटातील श्रेया घोषाल यांनी गायलेले हे गीत अजय अतुल यांनी संगीतबद्ध केलेलं. या गीतासाठी पसंती कळवली आहे मुक्काम पोस्ट नवीन दहिवळ तालुका शेवगाव जिल्हा अहमदनगर. आमचे श्रोते आहेत विठ्ठल काटे, संगीता काटे, आविष्कार काटे आणि मकरंद काटे. ऐकूयात हे गीत त्यांच्या गावापर्यंत.

0: जयवंत कुलकर्णी आणि अनुराधा पौंडवाल यांनी गायलेलं असला नवरा नको कबाई या चित्रपटातील जगदीश केबुडकर यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. राम कदम यांनी संगीतबद्ध केलेलं. या गीतासाठी पसंती कळवली होती मुक्काम पोस्ट बोरी खुर्द तालुका जाफराबाद जिल्हा जालना इथून. आमचे श्रोते होते सुधाकर राजे जाधव, प्रशांत राजे जाधव, जगुताई राजे जाधव, साक्षी राजे जाधव, संचित भायाळ आरेगाव, प्रथमेश देशमुख मातोळा, स्वामी देशमुख कराड, प्रणाली देशमुख मातोळा, सानवी देशमुख कराड, समस्त राजे जाधव वायाळ देशमुख परिवार. श्रोते
1: श्रोत्यांच्या फरमाईशी गीतांचा कार्यक्रम हॅलो आप

0: की पसंद। आपल्याला फोन करायचा आहे दर सोमवारी दुपारी 12 ते 1 या वेळेमध्ये। दूरध्वनी क्रमांक आहे 024-72-22-60-62 आणि या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल याच दिवशी रात्री 10 ते 11 या वेळेमध्ये। तेव्हा जरूर फोन करा दर सोमवारी 024-72-22-60-62 या क्रमांकावर। हॅलो, आपकी पसंद।
1: श्रोते हो, कार्यक्रमात ऐकूया कुंकवाचा करंडा या चित्रपटातील कुमुद कुलकर्णी, मीना पत्की आणि उषा रेगे यांनी गायलेलं हे गीत। या गीतासाठी पसंती कळली आहे।

गायलेलं हे गीत या गीतासाठी पसंती कळवली आहे. मुक्काम पोस्ट अष्टाकासार, तालुका लोहारा, जिल्हा धाराशिवतून शैलेंद्र पाटील, शांताबाई पाटील, सिद्धी पाटील, सृष्टी पाटील, समस्त पाटील परिवार, ऐकूयात हे गीत त्यांच्या गावापर्यंत.

विविधरंगी कार्यक्रमांची सुरेल गाण्यांची मैफिल जिथे धाराशिव आकाशवाणी केंद्र असेल तिथे ऐकत रहा, आनंदी रहा।

श्रोते हो, मराठी पत्रगीत या कार्यक्रमात ऐकूया जीवलगा या चित्रपटातील आशा भोसले आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं प्रवीण दवणे यांचं गीत. अनिल मोहिले यांनी संगीतबद्ध केलेलं या गीतासाठी पसंती कळवली आहे. वरुळ जवळका महेंद्र येथून आमचे श्रोते आहेत महेंद्र सरकटे, विजया सरकटे, मिलिंद सरकटे आणि स्वराज वानखडे. ऐकूयात हे गीत त्यांच्या गावापर्यंत.

0: सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देवी देह।
1: श्रोते ऐकूयात एकापेक्षा एक या चित्रपटातील सुरेश वाडकर शोभा जोशी यांनी गायलेल्या शांताराम नांदगावकर यांचं गीत। अरुण पौडवाल यांनी संगीतबद्ध केलेलं या गीतासाठी पसंती कळवली आहे। मुक्काम ही परसोगा तालुका औसा जिल्हा लातूर इथून। आमचे श्रोते आहेत उस्मान शेख फौजी, सायराबानो शेख, दस्तगीर शेख, फैजनबी शेख, शाकिर शेख, इस्लाम बी शेख, बाबा शेख, करिश्मा शेख, सिमरन शेख, सानिया, शकील पठाण, वळसंगीकर, बिस्मिल्ला शेख, गदर शेख आणि निलफर शेख हे परसोगा इथून। तालुका बिलोरी जिल्हा नांदेड इथून आमचे श्रोते चांदनी अयुब सय्यद आणि बायराजे अमन सय्यद, माहिरा सय्यद। ऐकूयात हे गीत त्यांच्या गावापर्यंत।

0: चटणीची
1: काय झालं?
2: लग्न आधीच्या माझ्या वाढदिवसाला मला सिनेमाला घेऊन गेला होतास.
1: गेलो होतो.
2: सुंदर साडी आणून दिली होतीस.
1: दिली होती.
2: बागेत फिरायला घेऊन गेला होतास.
1: गेलो होतो.
2: हॉटेलात जेवायला नेलं होतं.
1: नेलं होतं.
2: मग आता काय झालं?
1: काय झालं
2: मलाच विचारतोस?
1: डोंट वरी, आज मी तुला माझ्या हातानं जेवायला करून घालीन. नो टेन्शन. अटेन्शन अबाउट टर्न टू किचन.
3: Left, right, left, left, left.

जीवनाच्या प्रवासात गीतांचा सहवास होईल सुमधुर जीवन हे खास रसिक श्रोत्यांच्या फरमाईशी गीतांचा कार्यक्रम पत्रगीत।

एक फूल चार हाप या चित्रपटातील विनय मांडके आणि प्रज्ञा खांडेकर यांनी गायलेलं प्रवीण दवणे यांचं गीत ऐकूया. अनिल मोहिले यांनी संगीतबद्ध केलेलं. या गीतासाठी पसंती कळली आहे शनिवार पेठ बीड इथून. आमचे श्रोते आहेत पी बी कुलथे, हनुमंत कुलथे, समर्थ कुलथे, वल्लभ कुलथे, श्रावणी कुलथे आणि प्रथमेश कुलथे.

श्रोतेहो, मराठी पत्रकेत या कार्यक्रमात आपण ऐकलत अशी ही बनवा बनवी या चित्रपटातील अरुण पौडवाल यांनी संगीतबद्ध केलेलं शांताराम नांदगावकर यांचं गीत. शैलेंद्र सिंग, सुरेश वाडकर, सुरेश भोसले, अनुराधा पौडवाल, सचिन आणि अपर्णा मयेकर यांच्या आवाजामध्ये या गीतासाठी पसंती कळवते. नसवाला चौक मलकापूर इथून संजय पाटील, उषा पाटील, प्रथमेश पाटील, निवृत्ती क्षीरसागर, संजय चव्हाण, जत जिल्हा इथून सांगली इथून राम कुलकर्णी आणि श्याम कुलकर्णी.

श्रोतेहो, कार्यक्रमात आता ऐकूया सुरेश वाडकर आणि अनुराधा पोडवाल यांनी गायलेलं सुधीर मोघे यांचं गीत. चित्रपट आहे सगळीकडे बोंब बोंब या चित्रपटातील. या गीतासाठी पसंती कळवे मुक्काम पोस्ट दत्तवाड तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर इथून आमचे श्रोते आहेत तानाजी खेमलापुरे, अंकुश पार्थ, धनाजी खेमलापुरे, राणी अंकिता खेमलापुरे, संपत्ती खेमलापुरे. ऐकूयात हे गीत त्यांच्या गावापर्यंत.

0: श्रोतेहो, याबरोबरच आजचा मराठी पत्रकीत हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत.
1: श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम पत्रगीत.

तुम्ही आपल्या आकाशवाणी धाराशिव केंद्रावर अगदी योग्य दरात जाहिरात देऊ शकता। आपल्या आकाशवाणीच्या कार्यालयीन वेळेत संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आहे 0-24-72-22-29-81। तेव्हा जाहिरात द्या आणि आपला व्यवसाय वृद्धिंगत करा।

आकाशवाणी हे धाराशिव केंद्र रात्रीचे 11 वाजत आहेत. सुरुवातीला हिंदी बातमीपत्र आणि 11:05 इंग्रजी बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही ते सहक्षेपित करीत आहोत.